श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यमलहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ, शके 1948 अर्थात 25 जून 2026. सकाळचे 5:58 आणि 38 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी, आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आता ऐकूया श्री आद्य शंकराचार्यकृत गुर्वष्टकम, गात आहेत वैभवी शेटे।

श्री आद्य शंकराचार्यकृत श्री गुरुवष्टकम आत्ताचं आपण ऐकलं. हे श्री गुरुवष्टकम गायलं होतं वैभवी शेटे आणि सहकलाकार यांनी. एखादं काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावरती भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेली ही पारंपरिक भूपाळी, संगीतकार वसंत प्रभू.

आपण जर परमेश्वराचे प्रिय होऊ असं इच्छित असाल तर आपण त्याच्याकडे काहीच मागू नये. उलट असं करायला हवं की त्याने जे काही आपल्याला दिलं आहे त्याबद्दल त्याचे आभारच मानायला हवेत. कार्यक्रमात आता ऐकूया संत नामदेव महाराजांचा हा अभंग. गात आहेत स्वप्नील गोरे आणि सहकलाकार संगीतकार पंडित अवधूत बांब.

नामाचं असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आले देवाची या मना, तिथे कुणाचे चाले ना. श्रोतेहो, ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळ आहे, आणि ज्ञान भक्ती आणि कर्म याशिवाय आपलं जीवन आंधळं आहे. म्हणून तीन गोष्टी सतत देत राहायला हव्यात. एक म्हणजे मान, त्यानंतर दान आणि त्यानंतर ज्ञान. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची ही अभंगरचना. संगीतकार श्रीनिवास खळे.

कृष्णा शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेली शरदिनी महाडेश्वर यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते मधुकर पाठक. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि

मोहम्मद रफी यांनी गायलेल्या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली कवी वसंत बापट यांची ही देशभक्तीपर गीतरचना, संगीतकार दीपक पाटेकर।

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी

0: केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात शेळीपालन याविषयीची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. या माहितीचं वाचन केलं आहे रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सध्या आपण पाहतो आहोत की शेळीपालन हा व्यवसाय फार वेगाने वाढत आहे. शेळ्यांच्या मांसाला देखील आता मागणी आहे. गावठी शेळ्यांशिवाय उस्मानाबादी शेळ्या विकत घेतल्या जात आहेत. व्यावसायिक अजमेरी, बार्बेरी, कोटा या भारतीय जातींबरोबरच सानेन, आफ्रिकन बोअर या परदेशी जातींचं देखील संगोपन केलं जात आहे. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण कन्याळ ही जात आपल्याकडच्या वातावरणात अतिशय चांगली आहे, त्यामुळे शेळीपालक या जातीचं संगोपन करत आहेत. आता शेळीपालन करताना म्हणजे शेळ्या खरेदी केल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर सुरुवातीला शेळ्या आणल्यानंतर 1 महिना आपण त्यांना स्वतंत्र राहायला दिलं पाहिजे. आपल्या आधीच्या शेळ्यांच्या संपर्कात या नवीन शेळ्या येऊ नयेत याकरता स्वतंत्र पाणी, खाद्य त्यांना ठेवावं. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर त्याची बाधा आपल्या आधीच्या शेळ्यांना होण्याची शक्यता असते. आता जेव्हा आपण दुसऱ्या राज्यातून शेळ्या खरेदी करतो तेव्हा नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, तर खरेदी करणाऱ्याने पहिल्यांदा स्वतःसाठी शेळ्यांचा गट किंवा 50 शेळ्या आणि 5 बोकड याप्रमाणे खरेदी करावा. तो गट एकाच फार्मवरून घेतला असला पाहिजे. त्याचं PPR रोगाचं प्रतिबंधक लस झालेली असली पाहिजे. ज्या ठिकाणाहून आपण शेळ्या घेणार आहोत त्या ठिकाणी त्या शेळ्या ज्या प्रकारचा झाडपाला, खाद्य खात असतात त्या प्रकारचं खाद्य पाला आपल्या वाहतुकीच्या गाडीत किमान 4 ते 5 दिवस पुरेल एवढ्या प्रमाणात भरून घ्यावा. शेळ्यांना वाहनात चढवण्यापूर्वी कॅल्शियमयुक्त आणि जीवनसत्वयुक्त औषधं 20 ते 30 मिली या प्रमाणात पाजावीत. प्रवास जर 6 ते 8 तासांपेक्षा जास्त असेल तर वाहन थांबवून परत पाणी, खाद्य द्यावं आणि औषधं पाजावीत. आणि फार्मवर पोचल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधं पाजावीत. तसंच गुळ मिश्रित पाणी पाजावं आणि सलग 3 दिवस जीवनसत्वयुक्त औषधं पाजावीत. तसंच शेळ्यांना गोळी खाद्य दिल्याने बाजारातील मागणीप्रमाणे बोकड विक्रीकरता आपल्याला तयार करता येतात. शेळीपालन करण्यासाठी शेडकरता जेव्हा बांधकाम आपण करणार असू तेव्हा ते कमी उंचीसाठी न बांधता किमान 5 ते 6 फूट उंचीवर बांधावं. त्याकरता पूर्वीप्रमाणे बांबूच्या साठीशिवाय आता प्लॅस्टिकच्या फोल्डिंगच्या देखील साठी उपलब्ध आहेत. या काढता येतात, स्वच्छ करता येतात, निर्जंतुकही करता येतात. साठीच्या वर 7 ते 8 फुटावर पत्रा टाकावा. मध्यभागी शेडची उंची 10 ते 12 फूट असावी. साठीपासून लेंडी पडत असलेल्या ठिकाणी चुना शिंपडावा. वर्षातून 3 ते 4 वेळा लेंडीवर चुना टाकावा. तसंच शेड ही हवेशीर असणं आवश्यक आहे. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लसीकरण. शेळ्यांना आंत्रविषार या रोगाची प्रतिबंधक लस वर्षातून 2 वेळा टोचावी आणि PPR या रोगाची लस देखील टोचावी. PPR या रोगाची लस टोचल्यानंतर तिची प्रतिकारशक्ती 3 वर्ष असते. त्याशिवाय शेळ्यांना धनुर्वाताचं इंजेक्शन वर्षातून किमान 1 टोचावं. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने जर आपण शेळीपालन व्यवसाय केला तर त्यामधून आपल्याला चांगलाच फायदा होऊ शकेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आजच्या या कार्यक्रमात आपण शेळीपालन याविषयीची माहिती जाणून घेतली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
2: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला, तो साधारण 7 डिसेंबर 1987 दरम्यान, की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्या हेतूने हा दिवस साजरा करावा. आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का, तर यामध्ये साधारण 1839 साली चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
1: अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे?
2: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट्स किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं, याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो, म्हणजे या पदार्थांची ने आण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत, म्हणजे ॲक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत, या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत, तर त्यांनासुद्धा एक प्रकारे मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर, त्याच्यानंतर इतर काही जे महत्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेली आहेत.
1: अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये, ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
2: नमस्कार.
0: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची.

0: विदा वाहिनी प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित आपणही आकाशवाणीची मुंबईची अस्मिता वाहिनी ऐकत आहात. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. पाऊस कोकणाचा प्राण, निसर्गाचा श्वास. पाऊस हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला गारवा देणारी, ओल्या मातीच्या सुगंधाने भारावून टाकणारी आणि जीवनाला नवसंजीवनी देणारी एक सुंदर अनुभूती जागी होते. कोकणात पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारं पाणी नव्हे, तो इथली संस्कृती, शेती, जंगल, नद्या, जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील शेती, फळबागा, नद्या, विहिरी, झरे, देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. भात शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा, काजू, सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं, देवराया, ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी, प्राणी, सरीसृप, कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे? तर पाऊस हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. यामागची काही महत्त्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर परिणाम होतो. वनवणव्यांमुळे झाडं, झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं, पाणथळ जागा बुजवणं, रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतंय आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतंय. समुद्राच्या तापमानातील बदल, त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतंय आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते. जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निन्या म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी, निसर्गप्रेमी, गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. छोटे झरे, ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत. जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस, हिरवीगार जंगल आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं, देवराया आणि जंगलाचे संवर्धन करणं, वणवे रोखणं, जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, ओढे, नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील, ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
0: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर हा कार्यक्रम

0: कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:10. यानंतर ठीक.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेत. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. त्यानंतर म्हणजे 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:55 ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:40 कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती, यामध्ये पल्लवी माने यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका रेडिओ सखी पौर्णिमा साठे, सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 9 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. आजच्या या कार्यक्रमात सायटिका या आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्या कीर्ती गुर्जर यांची वंदना मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 10 शर्वेल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:10 आपण आस्वाद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात हितगुज या मालेत लेट्स टॉक चला बोलूया डॉक्टर सरिता मोडक यांची मुलाखत. त्यानंतर तिच्या शब्दातून या मालेत सुरुची डबीर यांचं मनोगत आपण ऐकाल. 1:05 गीत बहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. 2:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निशा पारसनीस यांचं गायन राग मधुवंती. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी या कार्यक्रमात अनुभवाचे बोल, हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध इतिहास या विषयावरती नागपुरातील युवा लेखक ब्लॉगर इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस यांची मुलाखत हा कार्यक्रम. तसंच 7:00 विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:30 ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश या संघादरम्यान मँचेस्टर इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. रेडिओ सेटवरून आपण ते ऐकू शकाल. दरम्यान या सभेतील उर्वरित कार्यक्रम न्यूज ऑन AIR या ॲपवरून ऐकता येतील. यामध्ये 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. 6:45 लोकसंगीत. संध्याकाळी

0: साडेसात वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद लेखन केलंय अमोल पाले यांनी, सहभाग रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांचा. रात्री 7:15 सुगम संगीत, 7:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा, 10:30 नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांचं गायन राग मारवा. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
2: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
5: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
6: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर सिद्धार्थ ठाकूर. आपण वैद्यकीय विषयातली अजून एक गोष्ट ऐकूया की एक जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचं ठराविक वजन असतं, त्याचबरोबर ती त्यावेळेला वजनाला महत्त्व असतं. बाळाची पूर्ण वाढ झाली आहे की नाही, की पूर्ण त्याचं विकसन झालेलं आहे की नाही, ते सुदृढ आहे की नाही, हे आपल्याला कशावरून समजतं? त्याचं जन्माच्या वेळेला वजन काय ह्याच्यावरून समजतं. आता कुठल्याही व्यक्तीची वाढ किती व्हावी याच्या एक मर्यादा असतात. आपल्यामध्ये जी अनुवंशिकता आहे ते अनुवंशिकतेप्रमाणे एखाद्याचं वजन आणि उंची जास्तीत जास्त किती वाढेल हे आपलं ठरतं. त्याचबरोबर ती काही वेळेला काय असतं की खाण्यापिण्यातल्या सवयी, कुपोषण असेल किंवा काही रोग झालेले असतील किंवा थायरॉईड जर झालेला असेल, त्या कारणाने त्या व्यक्तीच्या किंवा मनुष्याच्या वाढीवरती परिणाम होतात. तेव्हा एखादी व्यक्ती ही हेरिडिटरी किंवा अनुवंशिकतेप्रमाणे खुजी आहे किंवा जाड आहे असं म्हणण्यापूर्वी त्याला इतर काही रोग नाहीत ना हे तपासणं आवश्यक असतं आणि त्याची खात्री करणं आवश्यक असतं. नाहीतर चुकीचं निदान होऊ शकतं, बा माझं वजन कमी आहे, माझी उंची कमी आहे, ह्याच्यामध्ये अनेक कारणं असतात. ती कारणं आधी तपासली जातात आणि ती नसतील तर मग या गोष्टी अनुवंशिकतेनं आलेल्या आहेत, पिढीजात आलेल्या आहेत असं निदान केलं जातं. जन्माच्या वेळेला साधारणतः 2.5 ते 3 किलो असं बाळाचं वजन असतं. पहिल्या वाढदिवसाला, म्हणजे उदाहरणच जर घ्यायचं झालं तर आपण असं समजू की 2800 ग्रॅम किंवा 2.8 किलो असं बाळाचं वजन आहे, तर 1 वर्षानी पहिल्या वाढदिवसाला ते तिप्पट म्हणजे 8.4 किलो, तर दुसऱ्या वाढदिवसाला 11.2 किलो एवढं होतं. त्यानंतर दर वर्षाला म्हणजे 18 वर्षापर्यंत 2 ते 2.5 किलो वजन वाढतं. आता त्यानंतर तुमचं वजन किती हे जर आपल्याला समजवायचं असेल किंवा पाहायचं असेल तर एक सोपं इक्वेशन आहे, सोपं समीकरण आहे. आपली जी उंची आहे ही सेंटीमीटरमध्ये मोजायची आणि त्याच्यातून 100 वजा करायचे, म्हणजे येणारी संख्या जी असेल ते तुमचं किलोग्रॅममधलं वजन. म्हणजे हे वजन आणि उंची

0: हे एकमेकांमधलं नातं आहे जे आपल्याला कधी समजता येतं. आता त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे ह्याच्यातून आपल्याला ॲक्च्युअल आपलं वजन समजतं, उंचीप्रमाणे वजन हे असं असलं पाहिजे. आता यापेक्षा 10% कमी किंवा 10% जास्त असंही वजन असू शकतं. जन्माची वेळी जर एखाद्या बाळाची उंची असेल 50 सेंटीमीटर तर पहिल्या वाढदिवसाला ती 75 सेंटीमीटर असेल, दुसऱ्या वाढदिवसाला ती 87.5 सेंटीमीटर असेल आणि त्यानंतर दरवर्षी ती 5 ते 6 सेंटीमीटर इतकी वाढते. जास्तीत जास्त उंची ही वयाच्या 25 वर्षापर्यंत वाढू शकते. आपल्या देशामध्ये सर्वसाधारण लोकांची जर चण लक्षात घेतली तर त्यांची सरासरी उंची आपली 5.5 किंवा 5.8 ह्याच्यामध्ये असते आणि स्त्रियांची उंची साधारणपणानं 5 फूट असते. पुरुषांचं सरासरी वजन जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर ते साधारण 60 किलो आणि स्त्रीचं वजन साधारणपणे 50 किलो असतं. तेव्हा कुठल्या वयासाठी किती वजन आणि किती उंची असावी याचे तक्ते उपलब्ध असतात, त्याच्यावरून आपलं उंची आणि वजन काढता येतं. पण मी ही तुम्हाला सर्वसामान्य पद्धत सांगितली की कशा पद्धतीने आपलं वजन वाढतं, कशा पद्धतीने आपली उंची वाढते. ज्यांचा जन्म हा 8 महिने पूर्ण नव्हता म्हणजे 32 आठवडे पूर्ण न होता झालेला आहे अशी बाळं आणि ज्यांचं वजन हे 1450 ग्रॅमपेक्षा म्हणजे 1.5 किलोपेक्षा साधारणतः कमी आहे अशी जी बाळं जन्माला येतात त्या बाळांची अवयवांची पूर्ण वाढ झालेली नसते.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्य कीर्ती गुर्जर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
3: सायटिकासाठी आयुर्वेदामध्ये गृध्रसी असं नाव आलेलं आहे आणि 80 वातविकार सांगितलेले आहेत. या वातविकारांपैकी एक असा गृध्रसी असा आजार सांगितलेला आहे.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषीमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. या वर्षअखेरीस उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

0: झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. या वर्षाअखेरीस उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील एकंदर सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्राचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये TCS कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: यासंदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.
0: परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागं घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परिवहन विभागातल्या कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यात बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही सरकारनं काल विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल, असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट असल्यानं वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवनात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगर उभारण्यात आले असून त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात हा प्रस्थान सोहळा पार पडला.

0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित पुल स्मृती महोत्सवाचं उद्घाटन काल तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन समारंभापूर्वी या समहा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात बहुरूपी पुल या विषयावर विशेष परिसंवाद झाला. माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल अण्णांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून आपण उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत राज्य सहकारी संघ आणि राज्य शासनाच्या सहकार खात्यानं जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सहकारी चळवळीचं राष्ट्रविकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. राज्य शासनाचे 2023-24 आणि 24-25 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिदाम यांना जाहीर झाला आहे. 2024-25 साठीचा पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली असून मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मासेमार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रायगड जिल्ह्यातही गेले 2 दिवस जोरदार पाऊस पडला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अलिबाग तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं काल देहेन गावाजवळील बंधारा वाहून गेला, यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरीमध्ये फगरवठार इथं 70 फुटी संरक्षक भिंत काल कोसळली. लांजा तालुक्यातल्या आरगावात बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परभणी जालना आणि यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जून पर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्ष अखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यात आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण. आजचे

दिन विशेष श्रोते हो, आज 25 जून आज आहे निर्जला एकादशी। 25 जून 1918 कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला। 25 जून 1975 पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशांतर्गत आणीबाणी जाहीर केली। भारतानं क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली 25 जून 1983 या दिवशी। 25 जून 1869 महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म झाला। संगीतकार मदन मोहन यांचा जन्म 25 जून 1924। पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म 25 जून 1931 या दिवशी झाला। हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म 25 जून 1974 या दिवशी झाला। हिंदी चित्रपट अभिनेते आफताब शिवदासानी यांचा जन्म 25 जून 1978। अभिनेत्री सई तामनकर यांचा जन्म 25 जून 1986 या दिवशी झाला। शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक पद्मश्री वी ग भिडे यांचं निधन 25 जून 2006 या दिवशी झालं। या सर्वांच्या आजच्या दिवसाच्या आमचं विनम्र अभिवादन।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्य कीर्ती गुर्जर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
2: सायटिकासाठी आयुर्वेदामध्ये गृध्रसी असं नाव आलेलं आहे आणि 80 वातविकार सांगितलेले आहेत. या वातविकारांपैकी एक असा गृध्रसी असा आजार सांगितलेला आहे.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला, त्यानिमित्ताने डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाचा छोटासा प्रश्न असतो की काही काहींची अशी भावना आहे, काही काहींना असं वाटत असतं की माझी जाडी कमी होईल मी योगा अभ्यास केला तर. तर खरंच जाडीवरती लठ्ठपणावरती योग काम करतं?
1: हो. आता कसं झालंय की जाड होण्याची कारणं खरं खूपच हे झालेली आहेत, म्हणजे आपण कष्टच करत नाही जास्त. म्हणजे आजकाल कुठलाच व्यवसाय असा नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे घरी पण राहून तुम्हाला काहीच कष्ट नाही आहे. जवळ मशीन सगळ्याच गोष्टींसाठी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, जाडी वाढण्याकरता, वजन वाढण्याकरिता. मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती झाल्या आहेत, झोपण्याच्या पद्धती झाल्या आहेत, वागण्याच्या पद्धती झाल्या, या सगळ्यांमुळे माणसाचं वजन वाढत चाललंय. आणि मग योगशास्त्र तर ते शेवटी तुम्हाला सांगितलं, ते करेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल इज योगा. तर मग ते जर लाईफस्टाईल तुम्ही अंगीकारली तर डेफिनेटली तुमची जाडी कमी होण्याला मदत होईल. पण जर का तुम्ही असं म्हणत असाल की नाही मी जे खाते तेच कंटिन्यू करेल आणि मी रोज आसनं करेल, तर त्याच्याने फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पूर्णच योगिक लाईफस्टाईल अंगीकारावी लागेल, आणि मग त्याच्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायचे आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
0: बरोबर
1: ना, आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. अगदी.
0: म्हणजे आपण योगा अभ्यास करताना सुरुवातीला ठीक आहे आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग दररोज काही क्लासला जायला आपल्याला पॉसिबल नाही आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याच्यानंतर आपल्या आपण घरी करायला लागतो. पण आपण योग करताना आपलं काहीतरी चुकतंय हे कसं ओळखायचं आणि ते शरीर इंडिकेशन काय देत असतं
1: हे खरंच खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय ते तसं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट त्या आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा, आणि नंतर तसं तसं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. साधी गोष्ट असते, मी फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला सरळ उभं राहून कमरेतनं साईडनी बेंड व्हायचं आहे समजा, तर किती सिम्पल गोष्ट आहे, काहीच हे नाही आहे. एखादा व्यक्ती म्हणाल नाही मला किती छान वागता येत आहे खाली, पण बघताना आपल्याला दिसेल की तो वागतोय, पण तसं नाही, त्याला त्या विशिष्ट प्लेन मध्येच वाकायचं असतं. मग हे त्याला कोण सांगेल? समोरचा माणूस जर का असेल योग शिक्षक तोच सांगू शकतो. पण मग आता अशा वेळेस त्यांनी कमीत कमी आरशात बघून करायला पाहिजे की नाही बाबा मी हे करतोय हे योग्य आहे का नाही. आणि त्यानंतर जर का त्या आसनामध्ये सांगितलंय की तुम्हाला लेफ्ट साईडनी मानेमध्ये या टाईपने ताण अनुभव करायचा आहे, तर मग तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच ते आसन तुम्ही योग्य रीतीने करीत आहात असं तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल.
0: अच्छा.
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मला आता एखादं सुप्त वज्रासन असेल, सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासन घालायचं आणि असं झोपायचं असतं खाली, तर हे मी बरोबर करते आहे की नाही. मग जेव्हा मला माहिती असेल की हे आसन करत असताना माझ्या पोटऱ्यांना असा असा ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे, किंवा माझ्या कमरेला ह्या टाईपने ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे की हा अनुभव करा, जर का तसा ताण पडत नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की मी हे आसन योग्य रीतीने करीत नाहीये. पण जर का तुम्हाला ते अनुभव होत असेल, ते तुम्ही करत असाल, तर तुम्ही आसन योग्य पद्धतीने करीत आहात. आसनाचे थिअरी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करायचं, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी करतोय ते व्यवस्थित करतोय किंवा नाही आहे.
0: नक्कीच डॉक्टर, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आहाराचा विषय आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जेवणाच्या पद्धती किती बदललेल्या आहेत, फास्ट फूडचा जमाना आहे सध्या. तर आहार आणि योगाभ्यास यांची सांगड कशी घालायची नेमकी?
1: हे तर खरंच खूप कठीण आहे सुचेता, माहिती आहे का. आज

0: आजकाल आहार ही गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला काहीही दिसलं की आपण तोंडात टाकायला बिलकुल मोकळेच असतो. मुळात योगाभ्यास करताना आहार कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल पण काही गाईडलाईन्स आहेत थोडक्यामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सात्विक आहार सेवन केला पाहिजे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर. मग सात्विक आहार काय असतो, म्हणजे तीन टाईप्स असतात आहाराचे, सात्विक, राजसिक, तामसिक या टाईप. तर सात्विक आहारामध्ये जसं दूध आणि दुधाचे पदार्थ येतात, तूप सेवन केलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर खूप तिखट, तेलकट, मसालेदार खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, किंवा काय म्हणता येईल आजकालच्या याच्यामध्ये तुम्ही पॅकेज्ड फूड्स म्हणू शकतात, फास्ट फूड्स म्हणू शकतात, एकदम फ्रीज मधलं काढलंय थंडगार आहे वस्तू ती पण खाऊ नये, एकदम उकळतं काही आहे गरम म्हणायला चहा येते तर ते पण तुम्ही घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग जे साधं सात्विक जे अन्न आहे रोजच, म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं खाण्याची गरज नाही, पण दूध तूप ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल आपल्या आहारामध्ये तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि हे सात्विक अन्न योगाभ्यास करत असताना चालू ठेवलं पाहिजे किंवा तेव्हा ह्या आहाराचं पालन केलं पाहिजे.
1: डॉक्टर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास मदत करतं का?
0: निश्चितच. म्हणजे राग, लोभ, क्रोध, काय मद, मत्सर, सगळे हे जे षडरिपू आहेत या सगळ्या षडरिपूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योगशास्त्र मदत करत. कसं आहे की आता छोटे छोटे टिप्स असतात ना, आपण म्हणतो नाही का एखाद्याला खूप राग आला की नाही 100 पर्यंत आकडेमोज,
1: उलटे आकडेमोज,
0: उलटे आकडेमोज, सरळ मोज काय असेल. मुळात योगशास्त्राचं पालनच केलं, मी जसं सांगितलं ना की यम नियम ह्या गोष्टींचं जर आपण पालन केलं, तसं बॉडीला कंडिशन केलं आपण, तसं बॉडीला किंवा माइंडला आपल्या ट्रेन केलं, तर मग हे राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर, मोह, माया ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि मग त्याच्यासाठी रेग्युलॅरिटी पाहिजे. फक्त जे काही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात ना, तो अभ्यास तुम्ही नियमित केला पाहिजे. त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं समर्पण किंवा ते शरणागत भाव जो आहे तो असला पाहिजे की नाही मी हे जे काही करतोय हे माझ्या भल्यासाठी आहे आणि हे मला कायम हितकर आहे ह्या दृष्टीने जर आपण केला तर तो डेफिनेटली तुमच्या मनातले सगळे षडरिपू जे आहे ते सगळे कमी करायस मदत करतो.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, मला एक सांगा की गर्भवती महिलांनी योग करायचा का आणि तो कधीपर्यंत करायचा?
0: योग म्हणजे कसं, मी जसं आत्ताच सांगितलंय की नुसतं आसन म्हणजे योग नाही आहे, त्यामुळे गर्भवती महिलेने निश्चितच केलं पाहिजे. ती गर्भवती महिला काही आजारी नसते ना, म्हणजे ती आजार पण थोडीच आहे. गर्भावस्था फिजिओलॉजिकलच प्रोसेस आहे ना, तुमची शारीरिक क्रियात्मकच प्रक्रिया आहे ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. अगदी पहिल्या महिन्यापासून, इवन मी तर म्हणते कन्सीव्ह करण्याच्या आधीपासूनच जर का त्यांनी योगशास्त्राचा अवलंब केला त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या गर्भाला, म्हणजे त्या होणाऱ्या बाळाला, त्या आईला त्याचे नक्कीच फायदे दिसतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सगळं करायला पाहिजे.
1: प्रशिक्षकाची गरज आहे
0: या ठिकाणी, निश्चितच प्रशिक्षकाची गरज आहे. ते सगळे मात्र आसनांच्या बाबतीत. मग त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे, त्या तर करू शकताच येतात, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात, असं योगशास्त्रामध्ये काही मुद्रा, हस्तमुद्रा सांगितलेल्या आहेत, त्याचा पण अभ्यास करू शकता येतात. तर अशा भरपूर साऱ्या योगिक क्रिया आहेत की ज्या गर्भवती महिलेनी केल्या जाऊ शकतात. फक्त योगिक शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत काही, त्या मात्र त्या अवस्थेमध्ये टाळल्या पाहिजेत. 6 अशा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत की नेती, धवती, नवली म्हणजे त्राटक आणि कपालभाती, बस्ती, ह्या सगळ्या
1: पंचकर्म आपण म्हणूया जे आयुर्वेदात जे केलं जातं पंचकर्म ते टाळलं पाहिजे.
0: तसं हा, योगशास्त्रामध्ये वेगळं कर्म असते त्याला षटक्रिया म्हणतात.
1: मग ते काय म्हणजे आरोग्यासाठी या जे तुम्ही आता शुद्धिक्रिया सांगितलं आणि षटकर्म सांगितलं हे आरोग्यासाठी आपल्याला कितपत उपयोगी पडतं?
0: हे खूपच उपयोगाचं आहे. हे क्लेन्झिंग आहे, म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा खूप आवश्यक आहे. जसं आपण रोज बाहेरची स्वच्छता करतो ना, आपली स्नान करतो, सगळ्या गोष्टी करतो ना, तर ती बाहेरची स्वच्छता आहे, बाह्य. आतमधली स्वच्छता, अंतशौच जे आहे ते कसं होणार ना, ती सगळी शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या शुद्धिक्रिया उपयोगाच्या आहे. शरीराच्या आतमधली शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जोवर आपण ह्या सगळ्या शुद्धिक्रिया करणार नाही ना, तोवर तुमच्या

0: नाड्या मोकळ्या होत नाही आणि तोवर तुम्हाला योगाभ्यासामध्ये प्रगती साध्य होत नाही.
1: अच्छा, पण या शुद्धिक्रिया सगळ्यांनीच करायच्या की ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, समजा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, असं काही आहे का की त्यांनी नाही करायच्या?
0: हा, असं काही नसतं. म्हणजे शुद्धिक्रिया सगळ्यांनीच नसतात करायच्या, ज्याला गरज असेल त्यांनीच करायच्या. म्हणजे एखादा स्थूल व्यक्ती असेल, एखाद्याला थोडक्यामध्ये कफाचे त्रास असतील ना, या टाईप कफ दोष जो आयुर्वेदात म्हणतात त्या टाईपमध्ये असतील ना, त्याच लोकांनी शुद्धिक्रिया करा. एखादा माणूस ऑलरेडी जर शुद्ध असेल आतूनच, त्यांनी शुद्धिक्रिया करण्याची काही गरज.
1: पण ते ठरवायचं कसं आपण? आतमधलं तर शरीरातलं आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये काय चाललंय, तर ते आपण शुद्ध आहोत किंवा आतमध्ये खूप गोंधळ आहे सगळ्या शरीरात आपण, हे आपण काय शरीर इंडिकेशन देतं त्याचं?
0: बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं तुम्ही आसन करत आहात ना, तुम्हाला सांगतं एखादा व्यक्ती की हे असं असं करायचं, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुमच्याच्याने तसं होतच नाही, तेव्हा तुम्हाला इंडिकेशन मिळतं की नाही मला काहीतरी आतमध्ये गडबड आहे माझ्या ह्याच्यात, की जी शुद्धी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला हे साध्य होईल. फॉर एक्झाम्पल प्राणायाम पण करत असू आपण, तर प्राणायाम करता करता ज्या टाईपने आपल्याला सांगितलेलं आहे की पूरक करायचं आहे, कुंभक करायचं आहे, मग रेचक करायचं आहे, तर हे असं करत असताना जर ते तुम्हाला शक्य नसेल होत, म्हणजे तुम्ही करताय प्रयत्न पण तुम्हाला होत नाही आहे तुमच्या शरीरात, मग तेव्हा कळायला पाहिजे की नाही बहुतेक मग कफ दोषाचं माझ्या शरीरामध्ये जास्ती साचलेलं आहे. मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की नाही आता मला ह्या शुद्धिक्रिया केल्यानंतर, मग तुम्ही शुद्धिक्रिया कराल ना, नेती धवती ज्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की नाही आता मला प्राणायाम योग्य रीतीने जमायला लागलेला आहे.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते, आज सकाळी 8:40 कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती, यामध्ये आज आपण पल्लवी माने यांनी सांगितलेल्या पाककृती समजून घेणार आहोत. संवादिका रेडिओ सखी पौर्णिमा साठे, सादरकर्ते विवेक वानखडे. अवश्य ऐका सकाळी 8:40 कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. सतत सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्य कीर्ती गुर्जर यांची वंदना मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. कार्यक्रम सादरकर्ते विवेक वानखेडे. श्रोते, हो सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्याबाबत आयुर्वेदामध्ये असलेल्या खूप चांगल्या उपचारांविषयीची माहिती देत असतात. या भागातही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज या विषयावर बोलत होतो, म्हणजे वेगवेगळ्या

0: सगळ्या अवयवांना येणारी सूज आणि त्याचबरोबर डोळ्याच्या पडद्याला पण येणारी सूज, तर या सुजेविषयी अजून काय आपल्याला सांगता येईल? या सुजेचा परिणाम अजून कशा कशावर होतो?
1: जसं मी सांगितलं की प्रामुख्यानं तीन अवयव आहेत जे आपल्याला सुजेसाठी कॉन्ट्रीब्युट करतात किंवा त्या अवयवांशी संबंधित आजारांचा परिणाम स्वरूप शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती, शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती आपल्याला सूज दिसते. सार्वदेहिक म्हणजे सगळ्या अंगावर येणारी, एकांग म्हणजे एखाद्या अवयवावरती एखाद्या ठिकाणावरती येणारी सूज, जसं चेहऱ्यावरती आहे, हातापायावर आहे, पोटावरती आहे, नाभीवरती आहे, वृषणावरती आहे, किंवा डोक्याला येणारी सूज आहे, किंवा ही वरवरची तुम्हा आम्हाला दिसणारी सूज झाली, किंवा किडनीला येणारी सूज आहे, लिव्हरला येणारी सूज आहे, स्प्लीनला येणारी सूज आहे, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज आहे, डोळ्याच्या नसांना येणारी सूज आहे. मग हे असं का होत असेल बरं? खरं तर मला नेहमी रुग्ण हे विचारतात, डॉक्टर तुम्ही सांगताय की दोष तीनच, धातू सातच, तेच तीन दोष त्याच धातूंना खराब करतात, पण एकाच आजाराच्या पेशंटमध्ये वेगळी लक्षणं का दिसतात? हे सूजच आहे. एखाद्याला सूज पायाला येते शुगरच्या पेशंटमध्ये, एखाद्याच्या लिव्हरला सूज येते, एखाद्याला स्प्लीनला येते, एखाद्याला मेंदूला येते, एखाद्याला नसांना येते डोळ्याच्या, आणि एखाद्याला पडद्याला येते. हे आयुर्वेदानुसार जे स्थान वैगुण सांगितले, म्हणजे जिथं दोष असेल, जिथं त्या व्यक्तीचा कमकवतपणा असेल, जिथं ऑलरेडी दोष संचय जास्त असेल, अशा ठिकाणी जाऊन हे जास्त दोष वाढून मग विकार अभिव्यक्त होतो आणि म्हणून व्यक्ती परत्वे हे लक्षण आहेत. हे काही लोकांना डोळ्याला होईल, काही शरीराला होईल, हा जो भाग आहे तो त्या व्यक्ती परत्वे बदलतो. दुर्दैवानं शुगर, बीपी किंवा थायरॉइड किंवा मोठे कोणतेही लिव्हर, किडनी आणि हृदयाशी संबंधित कोणतीही मोठी आजारपणं हे बऱ्याचदा डोळ्यावरती परिणाम करतात आणि म्हणून वारंवार आपल्याला डोळ्याला सूज येते. आता मग हे वारंवार का, हाही प्रश्न फार महत्वाचा आहे. डोळ्याला वारंवार सूज का येते? गॅसेस होत आहेत वारंवार का? तर ते पोट साफ होत नाही म्हणून. पोटाचा विकार गेले की गॅसेस जातात, तसंच आपल्याला डोळ्याच्या बाबतीत सांगता येईल.
0: आता ही सूज वारंवार का येते त्याची कारण आपण जाणून घेऊया, पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवार सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर मग ही सूज खरंच वारंवार का येते डॉक्टर?
1: खर तर त्या प्रश्नातच त्याचं ही गंमत अशी आहे, वारंवार येते म्हणजे आपण काहीतरी चुकतोय. जसं मी मागाशी सांगितलं की गॅसेस वारंवार येत आहेत, का होत आहेत गॅसेस? डिकम्पोजिशन होते माचं, गॅसेस होत आहेत किंवा आडलेला वात आहे, गॅसेस होत आहेत. एक्स वाय झेड पोटाशी निगडीत गोष्ट आहे, तो जर दोष निघाला, मळ साफ व्हायला लागला, तर गॅसेस व्हायचं कारण नाही. मळ साठत नाही तर डिकम्पोज काय होणार आहे आणि गॅसेस तयार कसे होणार आहेत?
0: बरोबर.
1: मूळ कारणाच जर निराकरण केलं, मूळ दोष, मळ जो पडून राहतोय मोठ्या आतड्यात, तोच जर काढून टाकला तर गॅस होणारच नाही ना. तसं ज्या वेळेला शुगर आहे, ज्या वेळेला हायपरटेन्शन आहे, ज्या वेळेला थायरॉइड आहे, ज्या वेळेला आम्लपित्त आहे, हे जिरलेले दोष आहेत. ज्या वेळेला हे साठत जातं आणि आपण तकला दू, मी मागच्या भागामध्ये सांगितले तसे लाक्षणिक चिकित्सा करायला लागतो, त्यावेळेला नुसतं लक्षण कमी होतं, आजार नाही ना कमी होत. आणि आजार जसा जुना होत जाईल तसं दोष वाढत जातात आणि प्रत्येक व्यक्ती परत्वे शरीर वेगळी लक्षणं तयार करायला लागतं. मग ज्या वेळेला हे खूप दिवस झाल्यानंतर मग त्याचा परिणाम, म्हणजे सुरुवातीला आता फॉर एक्झाम्पल आम्लपित्ताचं घेऊयात, आम्लपित्ताचं सुरुवातीच्या पेशंटमध्ये ओकाऱ्या होतील. आम्लपित्ताच्या सुरुवातीच्या पेशंटमध्ये वृद्ध म्हणजे शरीरात छातीत जळजळ किंवा पोटात जळजळ होईल. त्याच्याकडे तुम्ही फक्त त्या जळजळीची ट्रीटमेंट घेतली, फक्त ओकाऱ्याची तात्पुरती ओकाऱ्या बंद व्हायची औषधं घेतली, तर काही दिवसांनी परत ओकारी होईल. का होणार? कारण तुम्ही आत्ता ओकाऱ्या कमी व्हायची औषधं घेतलीत, ओकाऱ्या का होत्या त्याचं औषध नाही ना घेतलं. आणि असं ज्या वेळेला फ्रिक्वेंटली व्हायला लागतं आणि ते दोष तसेच खूप दिवस पडून राहायला लागलं. तुम्ही बऱ्याचदा बघा, गॅसेस होत असताना काही लोकांना सगंध, म्हणजे अतिशय दुर्गंधित गॅसेस होतात, आणि काही लोकांना नुसतं नुसतेच आवाजाचे होतात,
0: वायू सरला
1: अगदी म्हणतो. हे जे होते हे का होते, ज्या वेळेला अतिशय मळ साठलाय, अतिशय पित्ताची विकृती व्हायला लागली, त्यावेळेस मळाला म्हणजे तुमच्या गॅसेसला वास यायला लागतो. नुसता वाताशी संबंधित आहे, त्याला वास येत नाही. तसं ज्यावेळेला पित्त आहे, वात आहे, कफ आहे, खूप जिरलाय, कारण आजार

0: कोणताही वातपित्त कफानं होतोय त्याच्याकडे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर टेम्पररी किंवा सप्रेस करायचे औषध घेत राहिलात तर ते दोष तसेच वाढत होत जातात, ते दोष तसेच साठत जातात आणि मग त्याचा परिणाम जवळच्या व्हायटल ऑर्गनवरती होतो. मग ते डोळा असो, मेंदू असो, लिव्हर असो, किडनी असो किंवा हार्ट असो, त्या जवळच्या ऑर्गनवरती परिणाम व्हायला लागतो. आणि म्हणून ही सूज आपण आधुनिक शास्त्राचे औषध घेऊन सुद्धा वारंवार यायला लागते, कारण ती सूज आणणारे दोष शरीरात तसेच आहेत, आपण फक्त सूज कमी करणारी औषध घेतो,
1: मुळापर्यंत आपण जातच नाही.
0: त्यामुळं आपण त्या मूळ कारणांपर्यंत गेलो तर मग मात्र आपल्याला हे दोष घालवणं शक्य होतं. आणि म्हणून आयुर्वेदात जे खात्रीशीर ही सूजीची ट्रीटमेंट होईल म्हणून जे सांगितलं जातं ते होण्यामागचं कारणच हे आहे की ते मूळ कारण शोधलं जातं आणि त्याच्यावर उपचार केले जातात.
1: बरोबर आहे. तर ह्याच आयुर्वेदाच्या महत्वाविषयी अजून आपण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, डोळ्याच्या असं नाही, एकंदरच सगळ्या अवयवांच्या सुजेबद्दल तुम्ही खूप डिटेलमध्ये गेल्या 2-3 भागात सांगताय. आता डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण नेमकं काय सांगू शकता, याची कारणं काय अशी सूज आहे?
0: जसं गेले 2-3 भाग हे विस्तृत सांगण्याचं कारण काय, दरवेळेला फक्त पडद्याला सूज येते ती शुगर मुळे आली, हायपर टेन्शन मुळे आली, कारण सांगतोय, पण तो पूर्ण प्रोसेस आहे ती जोपर्यंत सांगितली जात नाही तोपर्यंत त्याची डेप्थ त्या आजाराची किंवा त्याचं गांभीर्य लक्षात. आता खरं तर कारण खूप आहेत. म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का, जो जो विकार खूप दिवस शरीरात पडून राहतोय तो तो विकार शरीरातल्या व्हायटल ऑर्गनवरती परिणाम करणार आहे, तो तो विकार डोळ्यांना बाधित करणार आहे. मग आता साधे साधे आजार पण सांगतो. साध्या संधिवात घ्या, खूप दिवस संधिवात राहिला म्हणजे वात रक्त नावाचा एक संधिवातातला प्रकार आहे, त्यात बोटं वाकडी होतात, तर तो खूप जिरला, जशी बोटं वाकडी होतात तसे त्याच्या पडद्यावरती परिणाम येतो. आम्लपित्त म्हणजे ओकाऱ्या काढायची ज्यांना सवय आहे त्याच्याही पडद्यावरती परिणाम व्हायला लागतो. टीबी सारखा आजार आहे त्याचाही परिणाम व्हायला लागतो. डोक्याला डोळ्याला मार लागलाय त्याचाही परिणाम व्हायला लागतो. तुम्हाला कुंठून जर आपल्याला शौचाला करायची सवय आहे अशा लोकांच्याही पडद्यावरती मेजर इम्पॅक्ट येतो, रक्तस्राव आणि सूज येऊ शकते. तुम्हाला आधुनिक शास्त्राची सततची सर्दीची औषधं खायची सवय आहे तरी सुद्धा तुमच्या पडद्याला सूज भविष्यात येऊ शकते. म्हणजे शुगरच्या पेशंट आहे, तुमच्या हिस्ट्रीत आई वडिलांकडे शुगर, हायपर टेन्शन आहे आणि तुम्हाला अलर्जिक सर्दी आणि तुम्ही अँटी अलर्जिक औषध खात आहे तरीही तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हाडांचे मोठे विकार आहेत आणि त्याची आधुनिक शास्त्राची सततची औषधं घेतली गेली तरी तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. अननेसेसरी कोणती मल्टीव्हिटॅमिन खायला लागला तरी त्याचा रक्तावरती परिणाम येऊन सुद्धा आपल्या डोळ्यावरती शरीरावरती सुजेसारखा भविष्यात परिणाम येऊ शकतो. हे खरं थोडक्यात सांगितली, अजूनही बरीच कारणं आहेत, उगात आपण ती प्रत्येक कारण आपण
1: भागात जाणून
0: प्रेक्षकांना सांगूया.
1: बरोबर आहे. अगदी तुम्ही छोट्या छोट्या कारणांपासून सुरुवात केली आहे पण अशी अजून खूप मोठी पण कारणं आहेत ती आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: आता आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था यांचा.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.

0: नमस्कार.
1: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
0: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बरं का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
0: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
0: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
0: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आता ऐकूया ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
5: आजकाल ना टेन्शन्स खूप वाढलेली आहेत, कॉम्पिटिशन्स खूप आहेत, अनेक

0: गोष्टी सगळ्यांनाच अचीव करायच्या असतात आणि या सगळ्याचा परिणाम शरीरावरती होत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे खूप जणांना रात्री झोप लागत नाही आणि याला स्लीप अॅपनिया असं म्हणलं जातं. तर नेमकं हे स्लीप अॅपनिया म्हणजे काय, यामागची कारणं काय आणि नुसती साधी झोप न लागणं यामुळे प्रकृती बिघडू शकते का, त्यामुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का?
1: बेसिकली म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या शरीराची जी काही रिकव्हरी आहे ही झोपेत होत असते, त्यामुळे डीप स्लीप ही आलीच पाहिजे. जर का आपल्याला झोप लागली नाही तर शरीराची नीट रिकव्हरी होणार नाही आणि जर का डिटॉक्सिफिकेशन जर का प्रॉपर नाही झालं तर शरीरात टॉक्सिक लेवल वाढायला लागतील आणि शरीराची ही टॉक्सिन हँडल करण्याची एक कॅपॅसिटी असते. त्याच्यापेक्षा जास्ती विषारी द्रव्य जर का शरीरामध्ये तयार झाली तर ती आजारामध्ये कन्वर्ट होतात. मग त्याच्यामधून आपण बघतो डायबिटीज असेल, बीपी सारखे प्रॉब्लेम असतील, तिथून हार्ट अटॅक असेल, थायरॉइड असेल किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम येतात. हे सगळे अनुवंशिक राहिले असं नाही. कॅन्सर सुद्धा फक्त 10% अनुवंशिक आहे असं म्हणतात आणि 90% हा लाईफस्टाईलमुळे आलेला आहे. आता हा स्लीप अॅपनिया सारखा प्रकार होतो का, हा सगळ्यात मेजर पार्ट आहे, बरोबर ना? कारण कसं आहे की आपण स्वतःसाठी वेळच द्यायला तयार नाहीये, त्यामुळे म्हणजे नथिंग डुईंग हा एक मेन पार्ट असतो. पण आपण कायम आपल्या मोबाईलमध्ये असतो, बरोबर की नाही? इवन म्हणजे स्वप्नांच्या जगात जास्ती असतो, प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण फार कमी असतो. म्हणजे तुम्ही बघितलं की आजकाल म्हणजे तरुण पिढी असेल, म्हातारे असतील, म्हणजे लहान मुलं असेल, हे रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्ये असतात कारण व्हर्च्युअल जगात ते जगत असतात आणि त्यामुळे प्रॅक्टिकल लाईफ त्यांना फार कठीण वाटायला लागतं आणि त्याच्यातून टेन्शन्स वाढायला लागतात.
0: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84
1: मग अशा वेळेला तुमचे जी काही इमर्जन्सी सिस्टीम असेल, कॉर्टिसॉल वाढायला लागतात. मग हे जर का वाढायला लागले कॉर्टिसॉल्स वगैरे, तर ते काय करणार आहेत, शुगर वाढवणार. कारण इमर्जन्सी झाली म्हणल्यावर एनर्जी लागणार, मग लिव्हरमध्ये तुमच्या साठलेली शुगर असते ती बाहेर पडते, तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन यायला लागतं, मग तुमचं काय होतं की प्रेशर वाढायला लागतं. आणि मग खरं वास्तविक कंडिशन काहीच नसते, इमर्जन्सी काहीच नसते, परंतु आभास असतो तो. मग त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, बरोबर ना. आणि ह्या गोष्टी रिपीटेड व्हायला लागल्या तर शरीराची त्याला मॅनेज करण्याची सिस्टीम पण काय होते, फेल होते. आणि त्याच्यातून तुम्हाला मग डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर होतं. मग जरी तुम्हाला अनुवंशिकता नसेल तरी सुद्धा, इव्हन आपण बघतो की अनुवंशिकतेमुळे होणारा जो डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर तो 50 नंतर होईल, पण आजकाल जे तरुण वयामध्ये होत आहे हे काही अनुवंशिकतेमुळे नाहीये, हे लाईफस्टाईलमुळे आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे कसं होतं की या स्लीप अॅपनियामुळे सुद्धा काय होतं, या गोष्टी व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेला खरं असे कसं आहे माहिती ना, की याच्यामध्ये म्हणजे जे अनवॉन्टेड जो काही स्ट्रेस तुमच्या शरीरामध्ये निर्माण होतोय किंवा त्याच्यामुळे इथे जर का म्हणजे ऑक्सिजन पुरवठा जो काही कमी होतोय, तर मेंटल लेवलला, बरोबर ना, म्हणजे तुमच्या 7 चक्रांवर, म्हणजे मानसिक याच्यावर जर का काम करायचं असेल तर 7 चक्रांवर काम करायला पाहिजे. 7 चक्रांवर काम करावं लागतं, म्हणजे मानसिक पातळीवर काम करायला लागतं. आणि सायमल्टेनियसली शारीरिक पातळीवर सुद्धा अनेक प्रकारची आयुर्वेदामध्ये औषधं आहेत ज्यांनी तुमच्या शरीराला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूतला वात कमी करता येतो, बरोबर ना. ह्या गोष्टी जर का तुम्ही प्रॉपरली आयुर्वेदाच्या माध्यमातून केली तर स्लीप अॅपनिया पण आपल्याला कमी करता येतो, आणि त्याच्यातून येणारे फ्युचर जे काही लाईफस्टाईल डिसीज आहेत ते सुद्धा आपल्याला टाळता येतात. तर त्यामुळे तुम्हाला कमी वयामध्ये ब्लड प्रेशर किंवा हार्ट म्हणजे म्हणतो ना डायबिटीस किंवा थायरॉइड किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम येत असतील तर हे अनुवंशिक नाहीयेत, हे काय आहेत, लाईफस्टाईलमुळे आलेले आहेत. आणि त्याला जर का रिव्हर्स करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित केले. आता बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: उपयोग और सायबर धोखाधड़ी रोकने के लिए मजबूत व्यवस्था पर जोर दिया. देश में आपातकाल के दौरान पीड़ित लोगों को श्रद्धांजलि अर्पित कर

प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत टीबी मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली. क्षयरोग जनजागृती अभियानासाठी एनसीसी छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोइल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत
असं फडणवीस म्हणाले.

0: नाशिकमध्ये TCS कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5-14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका, इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून 2ऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती US जिओलॉजिकल सर्वेनं दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं US जिओलॉजिकल सर्वेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2-3 दिवसात दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक, 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:41 झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. आजच्या या कार्यक्रमात पल्लवी माने यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका रेडिओ सखी पौर्णिमा साठे, सादरकर्ते विवेक वानखडे. ऐकूया कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती।
1: कोकणची खाद्य संस्कृती। नमस्कार श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आज आपण काही मांसाहारी पदार्थ कसे करायचे ते बघणार आहोत आणि ते सांगण्यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय पल्लवी माने यांना। नमस्कार मॅडम।
2: नमस्ते मॅडम।
1: मी आत्ताच म्हटलं की मांसाहारी पदार्थ आपण सांगणार आहोत, तर सुरुवातीला काय सांगाल?
2: आता पावसात खेकडे खूप छान मिळतात।
1: अच्छा,
2: ते आपण खेकडा मसाला बघूया।
1: बर,
2: मी खेकडा कालवण म्हणूया किंवा खेकडा मसाला,
1: त्यासाठी नेमकं काय साहित्य लागतं?
2: 4 ते 5 खेकडे। खेकडे आपल्याला समुद्राचे पण असतात, खाडीचे पण असतात आणि नदीचे पण असतात, पण खाडीच्या खेकड्यांना चव चांगली असते, त्यामुळे शक्यतो तुम्हाला खाडीचे खेकडे आता अवेलेबल होतात, म्हणजे पावसात ते सर्रास मिळतात, ते खेकडे घ्या। खेकडे चांगले स्वच्छ साफ करून धुवून ठेवा। 2 मध्यम आकाराचे कांदे लागतील आपल्याला, बारीक चिरलेले। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट लागेल। 2 चमचे मालवणी मसाला किंवा तुमच्याकडे घरी जो कोणताही लाल तिखट असेल ते तुम्ही वापरू शकता। 1/4 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 वाटी कांदा खोबऱ्याचं वाटण, 2 ते 3 पाकळ्या कोकम, 2 ते 3 टेबलस्पून तेल, मीठ चवीपुरती आणि कोथिंबीर। फक्त याची कृती थोडीशी मी सांगते वेगळ्या पद्धतीची। आता खेकडा आपण डायरेक्ट पण फोडणीला टाकू शकतो, पण जर आपल्याला चव अजून छान करायची असेल त्या खेकड्याच्या कालवण्यासाठी, तर त्याचे जे पाय असतात छोटे ते काढायचे आणि ते मिक्सरला पाणी टाकून वाटून घ्यायचे आणि एखाद्या जाळीमध्ये त्याला गाळून घ्यायचं, म्हणजे त्याला कच वगैरे काही लागणार नाही। ते जो आपल्याला रस मिळतो तो आपल्याला चव देऊन जातो त्या कालवणाला, त्यामुळे हे शक्यतो तुम्ही स्किप करू नका, ही पद्धत नक्की ट्राय करून बघा। तर ते जे पाणी आहे ते आपण एका बाजूला ठेवलेलं आहे। त्यानंतर आता आपण कृती बघूया। 1 टोपामध्ये तेल गरम करायचंय, त्यामध्ये जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो चांगला परतून घ्यायचाय। आलं लसणाची पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकायची, ती चांगली परतून घ्यायची। हळद थोडीशी टाकायची आणि जे खेकडे आपण स्वच्छ धुवून ठेवलेत ते चांगले परतून घ्यायचे। फक्त इथे थोडीशी काळजी आपल्याला अशी घ्यायला लागते, जे पाणी आपण करून ठेवलंय ते ओतताना थोडी काळजी घ्यायला लागते, जर ते ओतताना फुटलं तर मग तो पदार्थ जरासा बिघडू शकतो। त्यामुळे खेकडे परतून झाले की परतताच आपल्याला ते पाणी टाकायचंय आणि चांगलं सतत ढवळत राहायचंय, त्याला कुठेही फुटणार नाही याची काळजी घ्यायची। गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे, त्यावेळेस फार मोठा ठेवायचा नाही। एक साधारण 1-5 मिनिटं तुम्ही त्याला परततच राहतो, पण तुम्ही काहीच करू नका। आणि नंतर मग जो तिखट आपण म्हटलाय तो आपलं वाटण आहे ते आणि थोडस पाणी शक्यतो कोमटच पाणी टाका, चांगली त्याला उकळी येऊ द्या। उकळी आली की थोडेसे जे कोकम आपण आहे त्याच्यात टाकायचे आणि झाकण मारून 1 साधारण 10 ते 15 मिनिटं चांगला खेकड्याला शिजू दे, चांगला खेकड्याचा अर्क त्यामध्ये उतरू दे। झालं, म्हणजे 15 मिनिटात उकळी आल्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर पेरा की आपला खेकडा मसाला तयार आहे। तुम्हाला जर हा अजून थीक हवा असेल तर तुम्ही पाणी स्किप करू शकता, जे बाहेरचं आपण कोमट पाणी टाकलंय ते स्किप करून फक्त जे खेकड्याचं पाणी आहे त्याच्यामध्येच तुम्ही तो शिजवू शकता, तोही चवीला खूप छान लागतो।
1: जर ते वाढवायचं असेल तर आपण पाणी
2: घालू शकतो, हो हो, आणि थोडस झणझणीतच चांगलं लागतं हे। तिखट थोडस जास्तच टाकलं तर हा पदार्थ खूप छान होतो। फक्त एक छोटीशी टीप अशी आहे की आता मी तुम्हाला सांगितलं की खेकड्याच्या पायातून काढलेला रस तो नक्की वापरा, कारण की त्यामुळे होतं असं की जो एक नैसर्गिक गोडवा आपल्याला मिळतो त्या खेकड्याच्या मसाल्यामध्ये तो त्यामुळे मिळतो, परत घट्टपणा येतो आणि एक समुद्री चव आपल्याला त्या खेकड्याच्या रसामुळे मिळते। तर हे तुम्ही नक्की ट्राय करा,
1: कोकणच्या खेकड्याची स्पेशल चव।
2: स्पेशल चव, हो।
1: तर अशा पद्धतीने खेकडा कालवण किंवा खेकडा मसाला आपला तयार आहे आणि अर्थातच तो आपण भाकरी सोबत, पोळी सोबत किंवा भातासोबत सुद्धा
2: खाऊ शकतो।
1: आता यानंतर कोणता पदार्थ सांगणार आहात
2: आपण? यानंतर कालव मसाला बघूया।
1: बर,
2: किंवा तुम्ही कालव सुकाई म्हणू शकता त्याला, थोडासा ड्राय, पाणी न वापरता केला तर थोडासा तो ड्राय होतो।
1: अच्छा,
2: आणि हाही खूप सोपा पदार्थ आहे, घरात आपला जो जिन्नस उपलब्ध आहे त्याच्यामध्ये हे होऊन जाऊ शकतं। आणि आता पावसामध्ये कालव खूप छान मिळतात बाजारामध्ये, त्यामुळे ताजे मासे नाही आहेत म्हणून असं काहीतरी आपण मूड ऑफ होऊन पेक्षा कालव घेऊन आणि हा पदार्थ नक्की तयार करा। तर त्यासाठी लागणारं साहित्य सांगते। 500 ग्रॅम कालव घ्या, स्वच्छ धुतलेली। याच्यात पण थोडीशी काळजी घ्यायला लागते, कारण किती दगडामध्ये असतात, थोडीशी कच असू शकते, साफ करताना त्याला कुठेही कच राहणार नाही, ही थोडीशी काळजी घ्या। चांगले स्वच्छ धुवून एका बाजूला ठेवून द्या। फक्त त्याला जेव्हा तुम्ही विकत घेता तेव्हा त्याच्यावर थोडंसं पाणी येतं, ते पाणी तुम्ही ठेवून द्या। त्यानंतर 3 ते 4

0: मोठे कांदे बारीक चिरलेले, 2 चमचे मालवणी मसाला, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 ते 3 कोकम, चवीनुसार मीठ, 2 ते 3 चमचे तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता मी कृती सांगते. कालवा आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यातलं पाणी आपण एका बाजूला वेगळं ठेवलेलं आहे. हे चवीसाठी खूप उपयोगी असणार आहे. त्यानंतर एक जाड बुडाची कढई घ्यायची, किंवा असा पसरट पॅन घेतलात तरी चालेल, तवा घेतला तरी चालेल,
1: फक्त तो जाड असायला,
0: जाड असायला पाहिजे. कारण की ही सगळी जी चव आहे ती कांद्यामुळेच येणार आहे, आणि तो कांदा आपण जास्त घेतला आणि तो चांगला भाजला पाहिजे कांदा. कांदा त्या तेल घालून चांगला परतून घ्यायचा आहे मंद आचेवर, सोनेरी रंगाचा होईपर्यंत. त्यानंतर आपण त्यामध्ये मालवणी मसाला टाकायचा आहे, हळद, गरम मसाला, ते चांगलं परतून घ्यायचं. आणि नंतर जी कालवं आपण आणलेली आहेत ती चांगली कालवं त्यामध्ये चांगली परतून घ्यायची. ते जे काही थोडंसं पाणी आहे ते त्यामध्ये टाकायचं आणि वरती झाकण मारून शिजत ठेवायचं. त्याच्यावर झाकणावर पाणी टाकायची गरज नाही किंवा वेगळं काही पाणी टाकायची गरज नाही, जे आपण पाणी टाकले त्याच्यामध्ये ते चांगलं शिजणार. मीठ टाकताना पुन्हा इथेही काळजी घ्यायची आपल्याला, कालवाला स्वतःचं असं मीठ असतं, त्यामुळे मीठ चव घेऊनच टाका. काही वेळेला जास्त मीठ असतं, त्यामुळे तुम्ही चवीनुसार पुढे मीठ घाला त्यामध्ये. आता हा पदार्थ एक साधारण 10 मिनिटं शिजला की झाकण काढून परतून घ्यायचं आहे. फक्त काळजी हीच घ्यायची आहे की आपण वेगळं असं पाणी न टाकल्यामुळे सतत मध्ये अधे मध्ये बघत राहणं आणि परतत राहणं आणि तो चांगला असा सुखा होईपर्यंत त्याला तव्यावर परतून घेणं.
1: तो लागता कामा नाही,
0: लागता कामा नाही, हो. आणि त्यामध्ये नंतर शेवट कोकम टाकायचं. सुरुवातीला कोकम टाकलं तर त्याला तो आंबटपणा खूप येईल, त्यामुळे शेवटची 1-5 मिनिटं असताना त्याच्यामध्ये कोकम टाका, थोडीशी वरून कोथिंबीर घाला आणि छान गरम गरम तांदळाच्या भाकरीबरोबर तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता.
1: फक्त म्हणालात तसं की ते जे पाणी येतं त्याच्याबरोबर ते न टाकता ते पदार्थामध्ये
0: वापरायचं.
1: जसं खेकडा कालवण्याचं तुम्ही म्हणालात की एक नैसर्गिक चव येते,
0: हो,
1: तशीच मला वाटतं कालवं मसाल्याला सुद्धा त्याच्यामुळे एक वेगळी चव येते.
0: चव आहे, हो.
1: बरं, यानंतर कुठली आपण पदार्थ कृती सांगूया श्रोत्यांना?
0: मॅडम, आता आपण ना फणसाच्या बिया म्हणजे आपण आठला म्हणतो
1: बरोबर
0: त्याची भाजी, पण त्याच्यात आपल्याला कोलीम टाकायचं.
1: अच्छा.
0: आणि मला वाटतं बऱ्याचशा जणांना माहीत असेल ही भाजी पावसामध्ये खूप ठिकाणी केली जाते आणि ते क्रेविंग असतं आपल्याला, खावीशी वाटते ती भाजी.
1: जसं तुम्ही म्हणालात आता की कोलीम घालून भाजी, पण जे शाकाहारी आहेत ती सुद्धा लोक फणसाच्या आठळ्यांची नुसती भाजी करून सुद्धा खाल्ली जाते.
0: हो हो. आणि शाकाहारी लोकांनी मग ते कोलीम स्किप करून तशीच भाजी करू शकतात.
1: बरोबर, सांगा यासाठी काय साहित्य लागेल?
0: साधारण फणसाच्या बिया म्हणजे आठला आपण म्हणतो त्या 15 ते 20, सुका कोलीम 1/2 कप, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, ओलं खोबरं 1 साधारण 2 चमचे, मालवणी तिखट असेल तर चांगलं आहे किंवा तुमच्याकडे जे कोणतं तिखट असेल ते, हळद 1/2 चमचे, गुडा मसाला म्हणजे जो कांदा खोबऱ्याचा मसाला आपण म्हणतो तो 1 चमचा, मीठ चवीनुसार, तेल 2 चमचे, जिरं मोहरी आणि कडीपत्त्याची 8 ते 10 पानं. फणसाच्या बिया कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत उकडून घ्यायच्या आहे. थंड झाला की त्याची ती साल वगैरे सगळं काढून टाकायचे आणि एका बाजूला ठेवून द्यायचं आहे.
1: बरोबर.
0: आता कोलीम पुन्हा आपल्याला चांगला परतून घ्यायचंय आणि पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे स्वच्छ होण्यासाठी. एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचंय. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी जिरं मोहरी कडीपत्ता घालायचा, कांदा घालून चांगला सोनेरी होईपर्यंत तो परतून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर आपल्याकडे हळद तिखट आणि जो आपला लाल मसाला आहे तो टाकायचा. तो थोडासा परतून घेतला की कोलीम जो आपण भिजत घातलाय पाण्यामध्ये तो चांगला पुन्हा परतून घ्यायचा. फक्त कोलीम पाण्यातून काढताना त्याचं पाणी जे असेल ते चांगलं निळथळून घ्यायचंय, पाणी त्यामध्ये जाणार नाही, पदार्थामध्ये जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. तो चांगला कांद्यावर परतून झाला मसाल्यामध्ये की ज्या आपण फणसाच्या बिया ठेवल्यात त्या त्यामध्ये घालायच्यात, चांगल्या परतून घ्यायच्यात. 1-2 ते 3 मिनिटं त्याला पुन्हा वाफ येण्यासाठी ठेवायचं आहे. झाकण काढलं की थोडस मीठ टाकून पुन्हा 1-5 ते 7 मिनिटं वाफ येण्यासाठी ठेवायचं आहे. आणि अगदी शेवटी ओलं खोबरं आपल्याला वरून टाकायचं आणि कोथिंबीर झाली. खूप सोपी रेसिपी आहे आणि भाकरी बरोबर खूप छान लागते.
1: अगदी पटकन होणारा पदार्थ आहे हा.
0: हो, आणि पावसात खरंच खूप छान लागतो.
1: सकाळी जी गृहिणींची घाई असते की डब्याला काय भाजी करायची,
0: हो, ते हे लगेच होऊन जातं.
1: यानंतर कोणता पदार्थ सांगूया श्रोत्यांना?
0: यानंतर आपण आपली संगमेश्वरची जी स्पेशल रेसिपी आहे संगमेश्वरी चिकन ते आपण सांगूया. तर त्यासाठीचं लागणारं साहित्य मी सांगते. 1 किलो चिकन, चिकन मॅरिनेट करण्यासाठीचं साहित्य सांगते. 1 चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 3 चमचे संगमेश्वरी मसाला, तो नसेल तर तुमच्याकडचा जो कोणता लाल मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता, मालवणी मसाला असेल तोही वापरू शकता. चवीनुसार मीठ. हा झाला आपला मॅरिनेशनसाठीचा. हे चिकनला मॅरिनेट करून एका बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मसाला करायला लागणार आहे, जो की संगमेश्वरी मसाला थोडासा वेगळ्या

0: पद्धतीने आपण बनवतो.
1: अच्छा.
0: त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी सुकं खोबरं, 2 मोठे कांदे उभे चिरलेले, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं, 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, 8 ते 10 काळी मिरी, 4 लवंगा, 1 इंच आलं, छोटा दगड फूल. आता यामध्ये जे सुकं खोबरं आपण घेतलंय ती जी वाटी आहे ती भाजण्याची थोडीशी वेगळी पद्धत असते, म्हणून त्याला संगमेश्वरी चिकनला एक वेगळा फ्लेवर येतो. तर ते खोबरं आपण काय करायचंय की गॅसवर जाळी ठेवायची आणि त्या जाळीवर ते खोबरं भाजून घ्यायचंय. अख्खी वाटी ती चारी बाजूने थोडीशी करपून त्याला थोडासा रंग येईल आतमध्ये पण ते भाजेल अशा पद्धतीने ते भाजून घ्यायचं.
1: थोडी काळपट झाली पाहिजे,
0: थोडीशी काळपट झाली पाहिजे.
1: नेहमीच्या वाटपासाठी आपण जे कढईमध्ये तुकडे करून परततो तसं न डायरेक्ट गॅसवरती जाळी ठेवून वाटी भाजून,
0: हा पूर्ण वाटी आपल्याला ती भाजून घ्यायची आणि त्याचे बारीक तुकडे करून ठेवायचे. वाटपासाठी जे काही आता आपण घटक बघितले ते एका बाजूला ठेवून द्यायचे. कांदा जो आहे तो उभा चिरलेला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये जे अख्खे मसाले आहेत ते चांगले परतून घ्यायचे आणि ते गार झाले की जे सुखं खोबरं आपण भाजलंय त्याचे बारीक चिरलेले तुकडे आणि हे मसाले असे वाटून घ्यायचे. गरज भासली तरच त्याच्यात पाणी टाकायचं. पाणी न टाकता जेवढा सुखा मसाला असेल तेवढा तो चांगला. आणि एक थोडस जाडसर ठेवायचं हे वाटप, अगदी बारीक नाही करायचं,
1: पेस्ट नाही करायची.
0: हा पेस्ट नाही करायची. संगमेश्वरी मसाल्याचं म्हणतो ना आपण एक की थोडस जाडसर वाटण असतं त्याचं, अगदी बारीक वाटण नसतं, त्यामुळे शक्यतो तुम्ही वाटण थोडं जाड ठेवा. त्यानंतर आपण आता कृती बघूया. जाड बुडाच्या भांड्यामध्ये तेल गरम करा, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा तो चांगला परतून घ्या, मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते टाका, ते चांगलं परतून घ्या. 1-3 मिनिटे त्याला थोडं वाफवून ठेवा, म्हणजे वरती झाकण मारा आणि थोडं पाणी टाकून 2-3 मिनिटासाठी वाफवून घ्या. वाफवून झालं आता आपलं चिकन, त्याच्यामध्ये जो आपण वाटण केलेला आहे संगमेश्वरी मसाला तो टाकून घ्या, तो चांगला परतून घ्या. जे मसाले आहेत म्हणजे गरम मसाला आपण म्हटलंय, लाल तिखट म्हटलंय, ते टाका, ते चांगलं परतून घ्या. आणि जे पाणी आहे, जे गरम पाणी आता आपल्याला त्या ताटामध्ये आहे तेच पाणी त्यामध्ये होता आणि तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही ते पाणी जास्त किंवा कमी करू शकता. आणि 15-20 मिनिटं त्याला चांगली उकळी येऊ दे चिकन शिजेपर्यंत आणि मग नंतर कोथिंबीर टाकून तुम्ही ते खाऊ शकता.
1: पल्लवीताई, आत्ता आपण संगमेश्वरी चिकन कसं करायचं ते श्रोत्यांना सांगितलं, पण मला वाटतं चिकन बरोबर वडे सुद्धा खाण्याची एक पद्धत आहे किंवा किंबहुना चिकन वडे अशीच ती डिश असते, तर हे वडे कसे करायचे ते पण सांगा.
0: हो मॅडम, नक्कीच. आपण आता भाजणीचे वडे, म्हणजे चिकन म्हटले की चिकन वडे हे कोकणाची आपली खासियतच आहे.
1: बरोबर.
0: तर भाजणीच्या वड्याची आपण रेसिपी बघूया. त्यासाठी आधी पीठ कसं तयार करायचं भाजणीचं ते बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य 1 किलो तांदूळ, शक्यतो जाड तांदूळ घ्यायचा, 1 कप मूग डाळ, 1 कप तूर डाळ, 1/2 कप उडीद डाळ, धणे 2 चमचे आणि 1 चमचा बडीशेप. तांदूळ सोडून जो काही जिन्नस आहे तो चांगला भाजून घ्यायचा.
1: अच्छा.
0: वेगवेगळा भाजायचा आपल्याला, मूग डाळ वेगळी, तूर डाळ वेगळी, उडीद डाळ वेगळी, धणे वेगळे भाजायचे, बडीशेप वेगळे भाजून घ्यायचं. आणि नंतर हे तांदळामध्ये गार झाल्यानंतर तांदळामध्ये मिक्स करायचे आणि त्याचं जाडसर आपण दळून आणायचे.
1: अच्छा. तांदूळ काही भाजायचे नाहीयेत,
0: तांदूळ नाही,
1: ते
0: तसेच घ्यायचे, बाकीचा जिन्नस आपण भाजून घ्यायचा. फक्त दळताना तो थोडासा जाडसरच राहील याची काळजी घ्यायची आपल्याला.
1: अगदी पीठ नाही करायचं,
0: अगदी पीठ नाही करायचे. खूप पण जाडा राहील तरी पण मग ते कडक होतील, अगदी पीठ केलं तर मग ते चांगले फुगणार नाहीत वडे, त्यामुळे थोडा जाडसरच राहील याची काळजी घ्यायची. त्यानंतर आता कृती बघूया.
1: हो.
0: फक्त आता यामध्ये असं की आपण दुपारच्या जेवणासाठी समजा वडे करणार आहोत तर पीठ आपल्याला सकाळी भिजवून ठेवायचं.
1: अच्छा.
0: आयत्या वेळेला ते तितकेसे चांगले लागणार नाही, तुम्हाला थोडंसं अगोदरच त्याचं पीठ मळून ठेवायचंय, 2-3 तास अगोदर.
1: चांगलं मुरलं पाहिजे,
0: मुरलं पाहिजे. हा, 2 वाट्या आपण भाजणीचं पीठ घेऊया, 1/2 चमचा त्यामध्ये हळद आणि जरासा गूळ चवीसाठी.
1: बर.
0: त्यानंतर मीठ आणि कोमट पाणी टाकून चांगलं पीठ भिजवून घ्यायचं.
1: अच्छा.
0: भिजलेलं पीठ साधारण 2-3 तास तरी ते राहायला पाहिजे.
1: आता तुम्ही म्हणालात की कोमट पाण्यामध्ये ते भिजवायचं.
0: हा,
1: गार पाणी नाही घ्यायचं,
0: गार पाणी नाही घ्यायचंय. कोमट पाण्यामुळे ते चांगलं मुरतं लवकर आणि वडा चांगला फुगतोही.
1: अच्छा.
0: तर ते जे पीठ आहे 2 तासाने आपण बघितलं तर ते चांगलं थोडस सॉफ्ट झालेलं असतं पीठ. केळीच्या पानाला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवायचंय. चांगलं गरम तेल पाहिजे वड्यासाठी, गार तेलामध्ये वडे चांगले फुगून नाहीयेत. तर त्या केळीच्या पानाला थोडस तेल लावलंय आणि एक छोटासा गोळा आपण घ्यायचा आणि तो थापून घ्यायचा हातानेच आणि मध्ये त्याला एक होल पाडायचा.
1: बरोबर.
0: आणि गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचा दोन्ही बाजूंनी. आणि आता आपण जे संगमेश्वरी चिकन म्हटलंय ते त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो. काही वेळेला यामध्ये काही जण किसलेला कांदा पण टाकतात.
1: अच्छा.
0: त्याच्या चवीनुसार तो तुम्ही घेऊ शकता
1: वड्यामध्ये.
0: वड्यामध्ये, हो.
1: अच्छा.
0: जेव्हा आपण वड्याचं पीठ भिजवतो त्यामध्ये थोडासा कांदा किसून टाकतात.
1: बर. मला

0: हे संगमेश्वरी चिकन वडे आहेत किंवा चिकन जे आपण म्हणतो संगमेश्वरी त्याची काही खासियत आहे?
1: हा संगमेश्वरी चिकन म्हणजे संगमेश्वरचाच आहे ती खासियत त्याची. दुसरं म्हणजे जेव्हा धुळवड असते रंगपंचमीच्या दिवशी संगमेश्वरला मोठा उत्सव असतो तेव्हा, आणि त्यावेळेस संगमेश्वरी चिकन आणि भाकरी असा प्रसाद असतो संगमेश्वरला, आणि त्यासाठी खूप मोठी रांग असते. म्हणजे लोक मोठ्या प्रमाणात तिथे जातात खास हे प्रसाद खाण्यासाठी.
0: अच्छा.
1: आणि प्रसाद म्हणून हे संगमेश्वरी चिकन आणि भाकरी तिथे दिली जाते.
0: अच्छा.
1: त्याची ही खासियत आहे.
0: मॅडम, आपण कोकणची पारंपरिक खाद्य संस्कृती सांगतोय, आणि कोकण म्हटलं की जेवण हे चुलीवर ही एक संकल्पना पहिल्यापासून आपल्या डोक्यामध्ये असते. तर हे जे पदार्थ आपण सगळे सांगतोय तर ते चुलीवर करणं आणि गॅसवर करणं फरक असतं?
1: खूप खूप फरक आहे.
0: काय सांगाल?
1: आता जर संगमेश्वरी चिकन आपण जी आताची रेसिपी बघितली ना, तीच तुम्ही चुलीवर करा, वेगळीच चव येणार आहे त्याला, तो पदार्थच वेगळा बनणार आहे तुमचा, आणि तेव्हाच तो पारंपरिक पदार्थ बनणार आहे जेव्हा आपण तो चुलीवर करतो. अजून आपण जे सगळे वाटण बघितलं, कांदा खोबऱ्याचं वाटण असेल किंवा आता संगमेश्वरी चिकनसाठीचं जे वाटण बघितलं, त्यासाठी कांदा आपण कसं केलंय तव्यावर परतून घेतलाय, पण तोच आपण जर चुलीत भाजून घेतला, निखाऱ्यावर भाजतात बघा अख्खाच्या अख्खा कांदा, तर त्याला त्या पदार्थाला पुन्हा वेगळी चव येणार आहे. ते जर आपण गोष्टी करू शकलो तर पदार्थ अजून खूप छान आणि पारंपरिक आणि चविष्ट बनणार आहे.
0: नक्कीच. तर श्रोते हो, आज आपण खेकडा कालवण, कालव मसाला, फणसाच्या आठळ्यांची कोलीम घालून भाजी आणि प्रसिद्ध असं संगमेश्वरी चिकन आणि त्याबरोबर वडे अशा या पदार्थकृती बघितलेल्या आहेत. या पदार्थकृती तुम्ही नक्की करून बघा आणि जरूर आम्हाला कळवा की त्या कशा झाल्यात ते. पल्लवीताई, आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीने ह्या सगळ्या पदार्थकृती सर्व श्रोत्यांना सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती,
0: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
2: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती.
0: कोकणची खाद्य संस्कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आज या कार्यक्रमात पल्लवी माने यांनी सांगितलेल्या काही पाककृती आपण ऐकल्या. संवादिका होत्या रेडिओ सखी पौर्णिमा साठे, सादरकर्ते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

दिल है कि मानता नहीं। या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, कुमार सानू आणि सहकलाकार यांनी गायलेलं फैज अनवर यांचं हे गीत आत्ताच आपण ऐकलं। संगीतकार नदीम श्रवण।

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्य कीर्ती गुर्जर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
1: सायटिकासाठी आयुर्वेदामध्ये गृध्रसी असं नाव आलेलं आहे आणि 80 वातविकार सांगितलेले आहेत. या वातविकारांपैकी एक असा गृध्रसी असा आजार सांगितलेला आहे.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूया विरासत या चित्रपटासाठी कुमार सानू, जसपिंदर नरुला आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार अन्नू मलिक.

विरासत या चित्रपटातल्या या गीतानंतर कार्यक्रमात आता ऐकूया आशिकी या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, कुमार सानू आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार नदीम श्रवण.

आता ऐकूया लता मंगेशकर, कुमार सानू आणि सहकलाकार यांनी गायलेलं दुश्मन या चित्रपटासाठीचं आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीतकार उत्तम सिंग.

प्यार को हो जाने दो दुश्मन या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य। आजच्या या कार्यक्रमात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्या कीर्ती गुर्जर यांची रेडिओ सखी वंदना मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत। कार्यक्रम सादर करते विवेक वानखडे। ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य।

नमस्कार नमस्कार श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजकाल बदलती जीवनशैली, दीर्घकाळ बसून काम करण्याची सवय, व्यायामाचा अभाव आणि चुकीची बैठक यामुळे अनेकांना पाठदुखी आणि पायात जाणारी तीव्र वेदना म्हणजेच सायटिका या समस्येला सामोरे

0: जावं लागतंय. या त्रासामुळे दैनंदिन जीवनावर सुद्धा मोठा परिणाम होताना दिसतोय. मात्र आयुर्वेद आणि योग या आपल्या प्राचीन उपचार पद्धतींमध्ये सायटिकावर प्रभावी आणि नैसर्गिक उपाय सांगितले गेले आहेत. औषधोपचारांबरोबरच योग्य आहार, दिनचर्या आणि काही विशिष्ट योगासनांच्या मदतीने या समस्येवर नियंत्रण मिळवता येणार आहे. श्रोतेहो, आज याच विषयावर अधिक सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत इथे आहेत आयुर्वेदाचार्य आणि थेरपेटिक योगा कन्सल्टंट वैद्य कीर्ती गुर्जर. मॅडम नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: सर्वप्रथम सांगा, सायटिका म्हणजे नेमका कोणता आजार आहे?
1: सायटिका हा कमरेच्या नसेशी संदर्भात असलेला आजार आहे. हा एक स्वतंत्र आजार नसून तो शरीरातील सर्वात मोठ्या मज्जातंतूशी संबंधित असलेला एका लक्षणांचा समूह आहे. आजच्या काळामध्ये जर बघितलं तर पाठदुखी, कमरेचे आजार, मणक्याचे आजार, कंबरदुखी हे आजार खूप मोठ्या गतीने वाढताना दिसत आहेत. आणि आज आपण बघितलं तर हे आजार केवळ वृद्धांपुरतेच मर्यादित नसून तरुण वर्गही यामध्ये भरडला जात आहे. याचं कारणच असं आहे की निष्क्रिय जीवनशैली, एका जागी बसून दीर्घकाळ काम करणं किंवा एका जागी उभं राहून दीर्घकाळ काम करणं, व्यायामाचा अभाव आणि सगळ्यात महत्वाचं प्रक्रिया केलेल्या अन्नाचं सातत्याने सेवन, या सगळ्यामुळे शरीर हे एक व्याधींचं माहेरघर होतं आहे. आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट आपल्या पाठीचा मणका, जो सगळ्यात महत्वाचा आहे, त्यावरती जास्त प्रमाणात दिसून येतो आणि त्यातून निर्माण होतो तो म्हणजे सायटिका आजार.
0: बरं, मग सायटिका आणि साधी पाठदुखी यामध्ये फरक काय आहे?
1: साधी पाठदुखी ही कमरेच्या वरच्या भागातनं म्हणजे पाठीच्या भागातनं निर्माण होते, तर सायटिका हा आजार कमरेच्या खालच्या भागातनं निर्माण होतो. सायटिका हा आजार जो आहे तो कमरेचे जे मणके आहेत, म्हणजे पाठीचे आपले 39 मणके आहेत, त्यामधील, आता सगळ्यांना त्याच्या टर्मिनॉलॉजी बहुतेक लोकांना माहिती आहेत, तर लंबार हा कमरेतला मणक्याचे नाव आहे, तर लंबार मणका आणि त्याच्या खालचा सॅक्रल मणका, यातला L4, S1, S2, S3, S4 ह्या भागामधनं ज्या नर किंवा मज्जातंतू बाहेर येतात, त्या मज्जातंतू पुढे एकत्र होतात आणि कमरेमधनं किंवा नितंबाच्या मागच्या भागातून त्या पायापर्यंत येतात. ही नर पायापर्यंत येते. गुडघ्याच्या जर असं वरती मांडीच्या मागच्या बाजूला ती नर मज्जातंतू, त्याचं दोन भागामध्ये विभाजन होतं आणि हा नर किंवा ही मज्जातंतू पूर्ण पायाच्या तळव्यापर्यंत येतो. ह्या मज्जातंतू आहे त्याच्यामुळे ह्याचं काम पूर्ण पायाच्या स्नायूंना सप्लाय करणं असं आहे. त्यामुळे ज्या वेळेला सायटिकाचा त्रास निर्माण होतो त्यावेळेला पूर्ण पायामध्ये वेदना निर्माण होतात, पायामध्ये बधिरता निर्माण होतो. सायटिक या नरचंच नाव किंवा सायटिक ह्याचंच नाव त्यांनी सायटिका या आजारासाठी दिलेलं आहे, कारण त्या नरवरती कोणत्याही कारणामुळे ज्या वेळेला दाब येतो त्यावेळेला वेदना, मुंग्या येणं, बधिरता यासारखे आपल्याला लक्षणं दिसून येतात. काही वेळेला हा त्रास इतका वाढतो की त्याचे गंभीर परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावरती निर्माण होतात. म्हणजे याचा परिणाम शारीरिक नव्हे तर मानसिक मध्ये सुद्धा दिसून येतो. मानसिक अस्वस्थता निर्माण होते, चिडचिड निर्माण होते. आधी आपण ज्या कार्यक्षमतेने काम करत होतो ती कार्यक्षमता आता आपल्याला जमत नाहीये किंवा तेवढ्या कार्यक्षमतेने आता आपण काम करू शकत नाही, ही भावना कुठेतरी निर्माण होते आणि अस्वस्थता वाढते. म्हणजेच बघितलं तर याचा इफेक्ट फक्त शरीरावरच नव्हे तर मनावरती सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये दिसून येतो.
0: अरे बापरे, पण मग याची मुख्य कारणं काय आहेत?
1: सायटिका हा आजार, मी आता म्हटलं तसं की कोणत्याही स्वरूपाने त्याच्यावरती सायटिक नर्ववरती दाब निर्माण झाला तर सायटिका हा आजार निर्माण होतो. त्यामुळे त्याची जर कारणं बघितली तर अशीच आहेत की हर्निएटेड डिस्क हे 80-90% लोकांमध्ये हे कारण असतं. हर्निएटेड डिस्क म्हणजे काय? तर दोन मणक्यांच्या मध्ये एक मऊ सर्जेली सारखी गादी असते, जी गादी कोणत्याही स्वरूपाचा आघात सहन करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते. त्या गादीचा मधला जो भाग आहे तो कोणत्याही कारणामुळे जर तो मणक्याच्या बाहेर सरकला असेल तर त्याला हर्निएटेड डिस्क असे म्हणतात. आणि हा बाहेर सरकलेला भाग नर तिथूनच येत असल्यामुळे त्याच्यावरती सतत टोचला जातो किंवा त्याच्यावरती त्या डिस्कचा दाब येतो आणि तो दाब आल्यामुळे नर्वच्या कार्यक्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो. याला हर्निएटेड डिस्क असं म्हणतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे 80-90% ते म्हणजे हर्निएटेड डिस्क आहे. दुसरं जर कारण बघितलं तर लंबर स्पायनल स्टेनोसिस, म्हणजे पाठीचा मणका जो आहे त्याची जी नळी आहे ती अरुंद होणं, हा एक महत्वाचं कारण आहे. आणि हे वयोपरत्वे वृद्ध व्यक्तींमध्ये हे जास्त

0: प्रमाणामध्ये दिसून येतं. तिसरं कारण आहे पिरिफॉर्मिस सिंड्रोम. ही जी नर आहे त्याचा जो आपण प्रवास बघितला तर कमरेपासून सुरू होऊन ती पायापर्यंत जाते. तर ज्या वेळेला नितंबामधून ती जात असते त्यावेळेला पिरिफॉर्मिस नावाच्या मसल्सच्या खालून किंवा काही वेळेला त्या मसल्समधनंही नर जाते आणि कोणत्याही कारणामुळे त्याच्यावरती जर दाब आला त्या मसल्सवरती किंवा आघातजन्य त्याला काही प्रॉब्लेम आला तर अशामुळे ह्या नर्ववरती ताण येतो आणि पुन्हा सायटिका हा आजार सुरू होतो. ही झाली शारीरिक कोणत्या तरी मणक्याशी संबंधित असलेली कारण. त्याच्यात अजून एक कारण आहे ते म्हणजे स्पॉन्डिलोलिस्थेसिस, म्हणजे एक मणका दुसऱ्या मणक्यावरती सरकणं. हेही कारण कुठल्याही गोष्टींमुळे होऊ शकतं, उंचावरनं खाली पडल्यामुळे किंवा आत खूप खड्डे आहेत रस्त्यावरती, जोरात गाडी चालवणं असेल, स्पीड ब्रेकर असेल, दणकावून आपटणं असेल, या कुठल्याही कारणामुळे एक मणका दुसऱ्या मणक्यावरनं सरकणं. पुन्हा याचाच परिणाम असा होतो की त्या नर्ववरती दाब येतो आणि सायटिका हा आजार सुरू होतो.
1: बरं, मग कोणत्या वयोगटाच्या व्यक्तींमध्ये सायटिकाचा धोका अधिक असतो आणि अजून काही कारणं आहेत का सायटिका होण्याची?
0: सायटिका हा आजार सर्वसाधारण 20 वर्ष वयोगटापासून ते अगदी 70 वर्षाच्या वयोगटापर्यंत होऊ शकतो.
1: म्हणजे फक्त वयोवृद्ध व्यक्तींनाच हा आजार होतो असं नाहीये, तर तरुण व्यक्तींमध्ये सुद्धा याची लक्षणं आढळतात.
0: सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्याला सायटिका दिसून आला त्यावेळेला वयोवृद्ध व्यक्तींमध्ये याचं प्रमाण खूप जास्त होतं, पण आत्ताची बदलती जीवनशैली याच्यामुळे हा आजार अगदी तरुण वयामध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलेला आहे. अन्य जी कारणं तुम्ही आता मला विचारली त्यामध्ये हेच आहे की बैठी जीवनशैली, दीर्घकाळ एकाच पोझिशनमध्ये बसून काम करणं किंवा मान पुढे वाकलेला आहे, पाठीला पोक आहे, अशा स्थितीमध्ये तुम्ही दीर्घकाळ काम करणं, यामुळे मणक्यावरती ताण येतो आणि त्यामुळे सायटिका हा आजार निर्माण होतो. या व्यतिरिक्त डायबेटिक न्यूरोपॅथी आहे, कारण आता डायबिटीस हाही आजार तरुण वयामध्ये आता आपल्याला दिसून यायला लागलाय. तर डायबेटिक न्यूरोपॅथी हेही एक मुख्य कारण आहे सायटिकासाठीचं. प्रेग्नन्सी आहे, म्हणजे बाळाचं वजन जे पोटावरती येतं, आणि व्यायामाचा अभाव, या सगळ्यामुळे पोश्चरच चेंज होतो आणि त्याचा इफेक्ट सायटिका या नर्ववरती होतो. किंवा नुसतं पोक काढून बसणं किंवा फोनचा दीर्घकाळ वापर, स्क्रीन टाइम आपला जो वाढलेला आहे, तर त्यामध्ये मान खाली घालून पोक काढून बसणं, आपलं जे नॅचरल पोश्चर आहे तेच चेंज होतं आणि त्याचा इफेक्ट आपल्या मणक्यावरती होतो आणि पुन्हा ह्या आजाराची सुरुवात होते.
1: बरं, सायटिका या आजाराची प्रमुख लक्षणं कोणती आहेत?
0: सायटिक मज्जातंतूचा दाब किंवा सुजेमुळे होणारा हा आजार आहे, त्यामुळे त्याची लक्षणे ही मुख्यतः कंबर, नितंब आणि पायाच्या भागामध्येच दिसून येतात. ही लक्षणे व्यक्तींमध्ये भिन्न असतात किंवा त्याची तीव्रता सुद्धा व्यक्तीनुसार भिन्न असू शकते, पण प्रमुख लक्षणं जर आपण बघितली तर कमरेपासून पायापर्यंत जाणारी तीव्र स्वरूपाची वेदना, कोणालाही कमी असू शकते, कोणालाही दीर्घकाळ आणि तीव्र असू शकते. सतत पायामध्ये मुंग्या येत राहतात, विशिष्ट भागामध्ये येतात किंवा पूर्ण कमरेपासून पायापर्यंत मुंग्या येतात. पाय पूर्ण बधिर होतो, पाऊल वाकडं होतं. स्नायूंमध्ये कमजोरी निर्माण होते, म्हणजे स्नायूंची ताकद कमी झालीये ही भावना निर्माण होते. एक पायामध्ये जळजळ किंवा बर्निंग सेन्सेशन जाणवत राहतं. ही झाली प्रमुख दिसणारी लक्षणं. याशिवाय पाय उचलताच येत नाही, एवढी तीव्र वेदना रुग्णामध्ये दिसून येते.
1: अरे बापरे.
0: या व्यतिरिक्त बद्धकोष्ठता दिसते, झोप न येणं, अस्वस्थता राहणं, चिडचिड होणं, ही मानसिक लक्षणं जी मी मगाशी म्हटली, मानसिक सुद्धा परिणाम होतो, तर त्यामध्ये झोप अजिबात लागत नाही, हालचालींमध्ये मर्यादा येते, ही लक्षणं दिसतात. आणि सायटिकाकडे आपण दुर्लक्ष केलं कारण आपल्याला सवय असते कोणतंही दुखणं हे अंगावरती काढायचं, त्यामुळे जेव्हा त्याचं टोक गाठतं तेव्हा आपण जागे होतो. तर त्याची गंभीर लक्षणं ही तेवढीच महत्वाची लक्षात घ्यायला हवीत आणि गंभीर लक्षणं दिसत असतील तर त्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करणं हेही तेवढंच गरजेचं आहे. तर ही गंभीर लक्षणं कोणती आहेत? तर दोन्ही पायांच्या स्नायूंमध्ये कमजोरी निर्माण होणं, ताकद कमी होणं, लघवी किंवा शौचावरती नियंत्रण न राहणं आणि जननेंद्रियाभोवती बधिरता निर्माण होणं, ही लक्षणं जर दिसून येत असतील तर ही गंभीर लक्षणं आहेत आणि याच्याकडे प्रत्येक रुग्णाने वेळोवेळी लक्ष देणं, पाठपुरावा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: नक्कीच. बरं, मग सायटिका आजाराच्या निदानासाठी कोणकोणत्या तपासण्या करणं आवश्यक आहे?
0: सायटिका आजारासाठी निदानासाठी क्लिनिकल एक्झामिनेशन आणि इमॅजिन टेक्निक्स हे मुख्यतः वापरले जातात. क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये शारीरिक तपासणी केली जाते, म्हणजे कुठलाही रुग्ण आल्यानंतर त्याच्या पायाच्या ज्या काही तपासण्या आहेत, पायवर

0: वरती उचलता येतोय का, किती प्रमाणामध्ये उचलतो आहे, SLR टेस्ट आहे, स्लम टेस्ट आहे, तर ह्या तपासण्या करून त्याचं निदान केलं जातं की ह्या सायटिका आहे, नुसतीच कंबरदुखी आहे का पाठदुखी आहे. ह्या व्यतिरिक्त कन्फर्मेशनसाठी इमेजिन टेक्निक्स वापरली जातात, ज्याच्यामध्ये एक्सरे आहे, सिटी स्कॅन आहे, आणि अधिक योग्य निदानासाठी MRI ची मदत घेतली जाऊ शकते.
1: बरं, मला सांगा, सायटिका या आजारासाठी आयुर्वेदामध्ये काही वेगळं नाव आहे का?
0: सायटिकासाठी आयुर्वेदामध्ये गृध्रसी असं नाव आलेलं आहे आणि 80 वातविकार सांगितलेले आहेत. या वातविकारांपैकी एक असा गृध्रसी असा आजार सांगितलेला आहे आणि ह्या आजाराचं वर्णन चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि वाग्भट संहिता हे जे मुख्य आद्य ग्रंथ आहेत, या तिन्ही ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. गिधाडासारखी चाल म्हणून याला गृध्रसी असं म्हणतात. मी मगाशी म्हटलं की हालचालींमध्ये मर्यादा येतात किंवा चाल बदलते, तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर इथे वर्णन केलेलं आहे की पेशंट चालताना पाय उचलून बाजूला टाकतो किंवा पाय फिरवून पुढे टाकतो. हे जे पर्टिक्युलर वर्णन आहे हे गिधाड जसं चालतं तसं आहे, त्यामुळे त्याला गृध्रसी असं त्या साधर्म्याने त्याला नाव दिलेलं आहे. आता याचं वर्णन जे केलेलं आहे तर त्याच्यामध्ये श्लोक सांगितला आहे, स्पिक पूर्वा कटिपृष्ठ उरु जानू जंघापदम क्रमात गृध्रसी स्तंभ रुक तोद गृह्णाती स्पंदते मुह. या पूर्ण श्लोकामध्ये त्याची लक्षणच सांगितलेली आहेत की कोणत्या पद्धतीने याच्या वेदना सुरू होतात किंवा काय लक्षणं दिसतात. की स्पिक पूर्व म्हणजे नितांबाच्या सुरुवातीपासनं यामध्ये वेदना सुरू होतात. कटी पृष्ठ उरु म्हणजे मांडी, जानू गुडघा, जंघा पद म्हणजे पाय, ह्या क्रमाने वेदना सुरू होतात. म्हणजे सुरुवात कमरेपासनं होते आणि पायापर्यंत ह्या वेदना हळूहळू वाढत जातात, म्हणजे एवढं पर्टिक्युलर वर्णन केलेलं आहे. त्यानंतर गृध्रसीमध्ये स्तंभ म्हणजे स्नायूंमध्ये ताठरपणा येतो, रुक म्हणजे वेदना होतात, तोद म्हणजे सुया टोचल्यासारख्या वेदना होतात आणि स्पंदन म्हणजे मुंग्या येतात. तर ही लक्षणं या आजाराची या दोन ओळींमध्ये सांगितलेली आहेत.
1: बरं, मग आयुर्वेदामध्ये या आजारासाठी कोणत्या उपचार पद्धती सांगितल्या आहेत?
0: स्वस्तस्य स्वास्थ्यरक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम हे आयुर्वेदाचं मुख्य तत्व आहे. योग्य आहार, दिनचर्या, ऋतुचर्या, मानसिक संतुलन या सगळ्या स्तरावरती निरोगी आयुष्य जपणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि आजारी व्यक्तींचा रोग दूर करणं, त्याच्यासाठी योग्य ते औषधोपचार, पंचकर्म, आहार विहारामध्ये योग्य सुधारणा यांच्या मदतीनं आजारी व्यक्तीचं विकार दूर करणं हे त्याचं दुसरं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे याचाच विचार करून सायटिका किंवा गृध्रसी या आजाराची आचार्यांनी उपचार पद्धती सांगितलेली आहे. यासाठीही एक श्लोक वाग्भट संहितेमध्ये आलेला आहे, अंतरा कंडरा गुल्फम गृध्रस्याम तू शिरा व्यधेत. तर यामध्ये बघितलं तर तिन्ही ग्रंथांमध्ये उपचार पद्धती काहीशी सारखीच आहे. यामध्ये सुरुवातीला औषधोपचार, ज्यामध्ये अश्वगंधा, शतावरी यासारखी स्नायूंना बल देणारी औषधं वापरली जातात. त्यानंतर गुगुळ वातशमन करणारे किंवा वेदना शमन करणारं म्हणून प्रामुख्याने वापरलं जातं. त्याशिवाय पुनर्नवा, गोक्षूर ही स्थानिक सूज कमी करण्यासाठी म्हणून औषधं वापरली जातात. या औषधांचा रुग्णाच्या अवस्थेनुसार वैद्य त्याच्या औषधांमध्ये वापर करतो. वातशमनासाठी बेड रेस्ट ही एक आवश्यक उपचार पद्धती आहे. या व्यतिरिक्त जर रुग्ण सुरुवातीच्या अवस्थांमध्ये असेल, म्हणजे नुकतेच वेदना सुरू झालेल्या आहेत, पायामध्ये मुंग्या येत आहेत, तर अशा वेळेला केवळ स्नेहस्वेदन करूनही रुग्ण बरा होऊ शकतो. म्हणजे दुसरी चिकित्सा पद्धती जी आहे ती म्हणजे स्नेहस्वेदन. स्नेहनासाठी वातशमन करणाऱ्या तेलांचा वापर केला जातो आणि स्वेदनासाठी ज्याने वातशमन होणार आहे अशा औषधांचा शेकण्यासाठी म्हणून वापर केला जातो. या व्यतिरिक्त पंचकर्माचा खूप मोठा सहभाग यामध्ये केला जातो. ज्यांच्यामध्ये दीर्घकालीन वेदना आहेत, ज्यांना हालचालींमध्ये कष्टता आहे, अशा रुग्णांमध्ये बस्तीचा उपक्रम केला जातो. कारण बस्ती ही वातदोषासाठीची अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे. यामध्ये निरुह बस्ती किंवा अनुवासन बस्ती, तेलाची बस्ती आणि काढ्याची बस्ती याचा वापर करून सर्वसाधारण 10 ते 15 दिवसाचा उपक्रम केला जातो आणि याने मणक्यावरील ताण कमी होऊन तिथली सूज कमी होऊन रुग्णाला हालचालींमध्ये सहजता प्राप्त होऊ शकते. या व्यतिरिक्त तिन्ही ग्रंथांमध्ये म्हणजे चरक संहिता असेल, सुश्रुत संहिता

0: संहिता असेल आणि वाग्भट संहिता, या तिघांमध्येही महत्वाचा उल्लेख केलेला आहे तो म्हणजे अग्निकर्म आणि विद्धकर्म. शिरावेध याचा अर्थ रक्तमोक्षण करणं, म्हणजे दूषित रक्त किंवा दोष आहेत ते शरीरामधनं काढून टाकणं. पण रुग्णाची अवस्था पाहता शिरावेध किंवा रक्तमोक्षण करता येत नाही की ज्यांना रक्ताची भीती आहे, तर अशांमध्ये अधिक प्रभावी उपचार पद्धती म्हणजे अग्निकर्म किंवा विद्धकर्म, की ज्यामध्ये ज्या ठिकाणी तीव्र वेदना आहेत अशा ठिकाणी विशिष्ट शलाकेच्या सहाय्याने तिथे अग्निकर्म करणं, त्याचा खूप चांगला उपयोग रुग्णामध्ये आपल्याला दिसून येतात आणि वेदना शमनाचं उत्तम कार्य या पद्धतीमध्ये होते.
1: या व्यतिरिक्त अजून काही उपचार पद्धती आहेत का?
0: हो, नक्कीच आहेत. आपण आयुर्वेदिक उपचार पद्धती बघितले की ज्याच्यामध्ये शिरावेध, अग्निकर्म आहे, बस्ती आहे, पंचकर्म आहे, तर यांच्या उपचार पद्धतीमुळे आपण वेदना नक्कीच कमी करतो. परंतु कमी झालेल्या वेदना ह्या टिकून राहणं आणि मणक्याची अलाइनमेंट बदललेली आहे ती सुधारणं, यासाठी येथे योगोपचाराचा खूप चांगला परिणाम होतो. मणक्यातली डिस्क किंवा चकती सरकलेली असते ती पुन्हा आपल्या जागेवर जाण्यासाठी योगोपचार खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो.
1: योगोपचार म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपण योगोपचार असा शब्द जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या मनात काय येतं की जे आपण योगासनं नेहमी ऐकतो तर तशा प्रकारची सगळी आसनं करायची आहेत की काही वेगळी उपचार पद्धती आहे?
0: शरीर, मन आणि प्राण या तिन्ही स्तरावर कार्य करून योगाचा उपयोग उपचारासाठी करणं याला योगोपचार असं म्हणतात.
1: ओके.
0: म्हणजे योगामध्ये 8 अंग सांगितलेली आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, या 8ही अंगांचा योग्य त्या ठिकाणी वापर करून उपचार देणं याला योगोपचार असं म्हणतो. आता या व्याधीमध्ये जर बघितलं तर यम, नियम हे सांगितलेले आहेत, म्हणजे सामाजिक नियम आहेत, स्वतः आचरणासाठी उपयोगात असणारे नियम आहेत. जर आपण मगाशी सायटिकाची कारणं बघितली तर त्यामध्ये मी उल्लेख केला की प्रक्रिया केलेलं अन्न सातत्याने सेवन करणं ज्याच्यामुळे पोटाची ढेरी वाढते, तर कुठेतरी ह्या आहारावरती नियंत्रण आणणं हेही यम नियमामध्येच समाविष्ट केलं जाऊ शकतं. त्यानंतर आसनं आहे, त्याच्याबद्दल आपण बघूया. पण सगळ्यात पहिली ट्रीटमेंट जी योगोपचारासाठी दिली जाते ती म्हणजे प्रत्याहार आहे. तर प्रत्याहार याचा योगामधला जो उल्लेख आहे, तर इंद्रियांना त्यांच्या विषयापासून लांब नेणं हे प्रत्याहाराचं अर्थ आहे. पण आपल्या ट्रीटमेंटमध्ये जर बघितलं योगोपचारामध्ये तर प्रामुख्याने सांगितलं जातं ते म्हणजे बेड रेस्ट. सायटिकाच्या तीव्र दुखण्यामध्ये बेडरेस्टला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. 18 ते 20 तास जर त्याने बेडरेस्ट घेतली तर पाठीवरती येणारा स्नायूंचा जो ताण आहे तो कमी होतो आणि वेदना कमी व्हायला लवकर मदत होते. त्यामुळे बेडरेस्ट हे एक प्रकारे प्रत्याहारच आहे. तुम्ही सतत हालचाल करताय, हालचाल केल्यामुळे तुमचं वात वाढतो आहे, तो वात कमी व्हायला पर्यायाने स्नायूंवरचा ताण कमी व्हायला तुम्हाला बेडरेस्ट मदत करते. त्यामुळे एक प्रकारे आपण ह्या महत्वाच्या अंगाचा समावेश योगोपचारामध्ये करतो आहोत.
1: बरं, मग या योगोपचाराचा सायटिकासाठी नक्की काय उपयोग होतो?
0: योगोपचारामध्ये मगाशी म्हटलं तसं यम, नियम, आसन ह्या सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव केला जातो. ज्या वेळेला वेदना असते त्यावेळेला कुठलाही रुग्ण तात्काळ आपण आसनं करावीत आणि मला बरं वाटेल अशा अप्रोचने कधीच बघत नाही.
1: बरोबर.
0: अशा वेळेला त्यांना सूक्ष्म व्यायामापासूनच सुरुवात करावी लागते. सूक्ष्म व्यायाम काय काम करतात? तर प्रारंभिक उपचार म्हणून काम करतात. शरीराचीच हालचाल असते पण सांधे, स्नायूंमधील ताण आणि तणाव कमी करण्यासाठी संथ आणि लयबद्ध पद्धतीने ही हालचाल केली जाते आणि यामुळे वेदना कमी होतात. जे स्नायू खूप आखडलेले आहेत त्यांच्यामध्ये मोकळीकता निर्माण होते, सहजता निर्माण होते आणि आसनांसाठी त्याचा नक्कीच फायदा होतो. आता सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला सायटिका हे कमरेचा आजार आहे तर त्यावेळेला पुढे वाकून करणारी आसनं केली जात नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याच्यासाठी केली जाणारी बॅकवर्ड बेंडिंगची आसनं असतील किंवा लॅटरल बेंडिंगची आसनं असतील तर ही आसनं योग्य पद्धतीने करणं ह्यालाही खूप महत्व आहे. कारण बहुतेक लोक जेव्हा कंबरदुखी, पाठदुखी सुरू होते त्यावेळेला सल्ले असतात आजूबाजूच्या लोकांकडनं की तुम्ही व्यायाम सुरू करा, योगासनं सुरू करा आणि आपल्या आजूबाजूला असणारे क्लास जॉईन केले जातात. अशा ठिकाणी महत्वाचा त्याचा इफेक्ट होतच असतो शरीरावरती. परंतु एखाद्या आसनाने बाबा

0: माझं दुखणं वाढतं आहे, तर या अर्थी ते वाढतं आहे, त्या अर्थी आपण चुकीच्या पद्धतीने आसन करतो आहोत किंवा आपल्याला काहीतरी करताना चुकतंय ह्याकडे लक्ष देऊन ते वेळीच थांबवणं हे महत्वाचे.
1: बरोबर.
0: म्हणजे आसनांमध्ये बॅकवर्ड बेंडिंगचे आसनं नक्कीच उपयुक्त आहेत. भुजंगासन आहे की भुजंगासनामुळे पाठीवरचा ताण कमी होतो हे सर्वांना माहिती आहे, पण ते कशा पद्धतीने केलं असतात पाठीवरचा ताण कमी होतो हे जाणून घेऊन त्या पद्धतीने करणं हे त्यातलं महत्वाचं आहे. बाकीची आसनं जर बघितली तर सुप्त पादांगुष्ठासन आहे, एक पाद आकुंचनासन आहे, सेतुबंधासन आहे, मार्जारासन आहे, वक्रासन आहे, त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, या सगळ्यांमुळे मणक्याचं स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग केलं जातं आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट मणक्याची लवचिकता सुधारणं, बाहेर आलेली डिस्क आज जाणं याच्यासाठी चांगल्या पद्धतीने होतो. परंतु योगोपचार म्हणून जेव्हा आपण या आसनांकडे बघतो त्यावेळेला त्यांना वेदना होत आहे हे लक्षात घेऊन आपण रुग्णाच्या सोयीनुसार वेगवेगळ्या वस्तूंचा आधार घेऊन हीच आसनं आपण करतो. म्हणजे ज्यामध्ये भिंतीचा आधार असेल, खुर्ची किंवा बेल्ट आहे, ब्लॉक्स आहे, या वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून ही आसनं आपण करतो त्यावेळेला हा ताण कमी व्हायला मदत होते.
1: मग आता जसं तुम्ही म्हणालात की योगासनं करणं महत्वाचं आहे, पण ती कोणत्या पद्धतीनं केली पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे.
0: नक्कीच. कारण आपण ज्या वेळेला आसनं करतो त्यावेळेला या आसनांमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर शरीराची अलायमेंट, म्हणजे शरीराची जी योग्य ठेवण आहे त्याचा विचार करून ह्या आसनांचा समावेश आपल्या रोजच्या जीवनामध्ये करणं महत्वाचं आहे. मला जसं जमतंय तशी मी आसनं केली हे महत्वाचं नाहीये. हे करून तुम्ही आणखीन नवीन आजाराला आमंत्रण देताय. त्याच्याऐवजी अलायमेंटचा योग्य त्या पद्धतीने विचार करून ते नीट समजून घेऊन जर आसनं केली तर त्याचा सायटिकासाठी अपुनर्भव चिकित्सा म्हणून नक्की होऊ शकतो.
1: मला वाटतं योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जर ही आसनं केली तर त्याचा नक्कीच फायदा सायटिकाच्या रुग्णांना होईल.
0: अगदी बरोबर. मी याच्यासाठी अनेक योगा थेरपेटिक कन्सल्टंट आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नीट समजून घेऊन या आसनांचं ज्ञान घेतलं तर त्याचा नक्की सायटिकासाठी उपयोग होऊ शकतो.
1: बरं, मग कार्यालयात दीर्घकाळ बसून काम करणाऱ्यांनी तसंच सायटिकाच्या रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे?
0: आता जर कारणं बघितली तर दीर्घकाळ सतत बसणं किंवा उभं राहणं हे सगळ्यात महत्वाचं, किंवा जड वस्तू उचलणं सातत्याने ही त्याची मुख्य कारणं आहेत. त्यामुळे आपल्याला दीर्घकाळ बसल्यानंतर वेदना होते आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तर त्यावेळेला सूक्ष्म व्यायामासारख्या हालचाली तुम्ही करू शकता की ज्यामुळे कमरेवर येणारा ताण तुम्हाला कमी करता येऊ शकतो. कार्यालयामध्ये दीर्घकाळ बसणं होत असेल तर सर्वसाधारण तास दीड तासानंतर उठून एक चार पावलं चालून येणं किंवा एक राऊंड मारणं किंवा बसल्या जागी सूक्ष्म व्यायाम करणं की ज्याच्या आधाराने तुम्हाला कमरेवरचा ताण कमी करता येऊ शकतो. सतत ज्यांचं उभं राहून काम आहे तर त्यांनी एकतर कमरेला पट्टा बांधून उभं राहून काम करणं, ज्यांना हा त्रास आहे अशा लोकांसाठी. अन्यथा थोडा वेळ बसायचं, म्हणजे आता गृहिणी आहेत तर ज्यांना सतत दीर्घकाळ उभं राहूनच घरात काम करावं लागतं आणि आपल्याला कंबर दुखती हे लक्षात आलं तर थोडा वेळ बसायचं आणि पुन्हा पुढचं काय असेल ते काम करावं. असं जर केलं तर कमरेवर येणारा ताण हा कमी करता येऊ शकतो. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, नियमित योगासनं तज्ज्ञांनी दाखवलेली आहेत त्या योगासनांचा जर वापर यामध्ये केला तर त्याचा सायटिका अपुनर्भव चिकित्सेसाठी उपयोग होऊ शकतो. याच्या जोडीला प्राणायाम आहे, ध्यान आहे. तर प्राणायामाने काय होऊ शकतं, सगळेच प्राणायाम या ठिकाणी नाही चालू शकत, ठराविकच प्राणायाम चालतात. मग अशा प्राणायामाने काय होतं तर मानसिक इफेक्ट होतच असतो सायटिकाचा. मन शांत व्हायला या प्राणायामाचा आणि ध्यानाचा खूप चांगला उपयोग होतो. वेदना कमी होण्यासाठी, शरीराकडे अधिक सजगतेने पाहण्यासाठी प्राणायाम आणि ध्यान या दोघांचाही उपयोग शरीरावरती होतो. आणि ज्या वेळेला अपुनर्भव चिकित्सा म्हणून आपल्याला बघायचं आहे त्यावेळेला नियमित औषधोपचार, नियमित योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने योगासनं हे जर केलं तर त्याचा इफेक्ट शरीरावरती चांगला होऊ शकतो.
1: सायटिकाचा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी कोणत्या सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारल्या पाहिजेत?
0: सगळ्यात महत्वाची जी काळजी आहे, दीर्घकाळ न बसणं, दीर्घकाळ उभं राहून न

0: काम करणं, आहार नियंत्रणातून वजनाचं नियंत्रण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि योग्य मार्गदर्शनाद्वारे योगासनांचा समावेश करणं, योगासनच नव्हे तर प्राणायाम आणि ध्यान याचाही समावेश करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
1: बरं मॅडम, सायटिकाच्या रुग्णांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: सायटिकाच्या रुग्णांनी उपचारामध्ये बेडरेस्ट घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला दुखत आहे हे लक्षात घेऊन तसंच रेटवून काम न करता आवश्यक तिथे बेडरेस्ट घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर नियमित आणि सलग औषधोपचार घेणं हेही तितकंच महत्त्वाचे आहे. बरं झाल्यानंतर शिकवलेले योगोपचार नियमित करून सायटिकाच्या अपुनर्भव अवस्थेकडे आपण जाऊ शकतो. त्यामुळे नियमित योगोपचार करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आसनांमध्ये मगाशी सांगितलं तसं बॅकवर्ड बेंडिंगचे आसनं आपण करू शकतो, पण फॉरवर्ड बेंडिंग असेल, सूर्यनमस्कार असेल, आता मी बरा झालो आहे त्याच्यामुळे आता मी हे सगळं करू शकतो तर असं न करता आपल्याला काय त्रास होतोय यासाठी शरीर काय सांगतं हे लक्ष देऊन त्यानुसार आसनं करणं, प्राणायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
1: श्रोतेहो, कोणतीही वेदना वारंवार होत असेल किंवा तीव्र स्वरूपाची असेल तर स्वतःहून उपचार करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य उपचार, संतुलित आहार आणि नियमित योगाभ्यास यांच्या मदतीने सायटिकासारख्या समस्येवर निश्चितच मात करता येऊ शकते. मॅडम, आज आपण सायटिका या आजाराविषयी अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत अगदी महत्त्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. आयुर्वेद आणि योगोपचार यांच्या माध्यमातून केवळ वेदना कमी करण्यासाठीच नव्हे तर निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी सुद्धा तुम्ही छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजलेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत शर्वेल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्वेल होमिओपॅथी. श्रोतेहो नमस्कार, मी शिवराज सणस आपण सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत. जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळं पोटाच्या विकारातही वाढ झालेली आहे. आणि याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी डॉक्टर योगेश पाटोळे आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आम्लपित्त म्हणजे नक्की काय आणि त्याची काय लक्षणं सांगता येतील आपल्याला?
2: खरं तर सर्वसामान्य लोकांना आम्लपित्त खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. ॲसिडिटी होणं हे खूप कॉमन टर्म किंवा खूप कॉमन संज्ञा आजकालच्या रोजरोजच्या व्यवहारामध्ये वापरली जाते. पण जळजळ होणं किंवा पोटात जळजळ होणं, छातीत जळजळ होणं, उलटी होणं किंवा अणबट करपट ढेकर येणं, अपचन होणं, डोकेदुखी होणं हे म्हणजेच आम्लपित्त आहे असं नाही. खरं तर आम्लपित्त किंवा पित्तविकार याची व्याप्ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येतं की पित्त प्रकृती असणं किंवा पित्त बिघडणं हे आपल्या आरोग्याला किती हानिकारक आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मांडित पिंडी हा अशी एक संज्ञा आहे, म्हणजेच काय, सूर्य चंद्र आणि वारा हे जसं निसर्गामध्ये उपलब्ध आहेत तीच तत्व वात पित्त कफ या रूपाने आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. पण वात पित्त आणि कफ ह्या त्रिदोष सिद्धांताप्रमाणे जर यापैकी कुठलंही एक तत्व आपल्या शरीरातलं बिघडलं तर आपल्याला लक्षणांची सुरुवात होते. मुळात पित्त म्हणजे काय, तर पित्ताचं जे कार्य असतं ते म्हणजे पाचन करणं किंवा आपण जे अन्न खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचवणं. पण ह्या पित्ताच्याही खूप वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ झालं तर जठराग्नीमध्ये असतो तो म्हणजे पाचक पित्त, आलोचक पित्त, रंजक पित्त, साधक पित्त आणि प्राजक पित्त. ह्या वेगवेगळ्या संज्ञा जरी असल्या तरी या पित्ताचं स्वरूप, काम करण्याचं जे स्वरूप आहे हे यकृताशी म्हणजेच लिव्हरशी संदर्भात आहे, आतड्यांशी संदर्भात आहे, त्वचेशी संदर्भात आहे.

0: दृष्टी या संदर्भात आहे. जर आपण लक्षात घेतलं की पाचक पित्त म्हणजे काय, की जे आपण अन्न खातो त्याची व्यवस्थित घुसळण होणं, ते अन्नपदार्थ व्यवस्थित पचवणं, त्याच्यातून आपल्याला योग्य प्रकारचा सार म्हणजेच काय पोषक तत्व आपल्या शरीराला मिळणं आणि झालेली विष्ठा शरीरातून एकाच वेळी व्यवस्थित बाहेर काढणं, हा संपूर्ण प्रवास जो आहे हा पचनक्रियेचा प्रवास आहे. पण पित्त बिघडतं म्हणजे काय होतं, आम्लता येते म्हणजे काय होतं, याचं अगदी साधं आणि सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर जसं दूध नासतं, बऱ्याच वेळा असं होतं की दुधाचं भांडं जर आपण व्यवस्थित साफ केलं नाही आणि त्याच्यामध्ये स्वच्छ दूध जर आपण घातलं तर ते विरजण्यासारखं ते भांडं त्यासाठी काम करतं. अशीच अवस्था आपल्या वेगवेगळ्या अवयवांची, उदाहरणार्थ आतड्यांची होते किंवा जठराची होते, की ज्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की आपण कितीही बॅलन्स डायट घेतला, कितीही सकस आहार घेतला, कितीही पथ्य पाळली, तरी मात्र आपल्याला पित्ताचा त्रास खूप होतो आहे. म्हणजेच काय की आम्ल पित्त बिघडणं ही फक्त एक नाममात्र सुरुवात असते. मग या सुरुवातीमध्ये काय होतं, काही कार्यात्मक बदल घडतात आणि काही रचनात्मक बदल घडतात. मग बऱ्याचशा वेळा रुग्णांना असं वाटतं की मी सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत, मी माझ्या ब्लडची तपासणी केली, एंडोस्कोपी केली, कोलोनोस्कोपी केली आहे, MRI केला आहे, CT स्कॅन केला आहे, नाही त्या सर्व प्रकारच्या तपासण्या माझ्या करून झालेल्या आहेत, परंतु तरी देखील मला आम्ल पित्ताचा त्रास होत आहे. अशा वेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही सुरुवात आहे कार्यात्मक बदलाची, की ज्याच्यामध्ये रक्तदोष तयार झाल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार, वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं आपल्याला समोर येताना दिसतात. नक्कीच आम्लपित्त हे जरी एक क्षुल्लक असं आजार वाटत असला तरी तो पुढे जाऊन खूप गहन होऊ शकतो किंवा खूप त्रासदायक आणि खूप कष्टदायक होऊ शकतो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
2: तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
1: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
3: डॉक्टर, आम्लपित्त म्हणजे काय आणि त्याची काय कारणं याची माहिती आपण आत्ता दिली, तर आम्लपित्ताची विविध लक्षणं कुठली कुठली दिसतात त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: खरं तर विविध लक्षणांमध्ये आपल्याला खूप सर्वांगीण व्यापक विचार करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पाहिलं की पाचक पित्त आहे, आलोचक पित्त आहे, रंजक पित्त आहे, साधक पित्त आहे, प्राजक पित्त आहे, ह्या सगळ्या पित्तांमध्ये ज्यावेळेस दोष निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला खूप विविध प्रकारची लक्षणं दिसून येतात. अगदी क्षुल्लक उदाहरण जर घ्यायचं झालं तर त्वचा विकार होणं, त्वचेला कोरडी खाज होणं, शीतपित्त होणं, किंवा अंगावर खूप मोठ्या मोठ्या गांधड्या उठणं. बऱ्याच वेळा लोक असं समजतात की हा ॲलर्जीचा प्रकार आहे. बऱ्याचशा तरुण मुलांची केस अवेळी पांढरे होणं, केस गळणं, केस पातळ होणं, केस कोरडे पडणं, केसांना फाटे फुटणं, हा देखील आम्लपित्ताचा एक लक्षणाचा प्रकार आहे. बऱ्याचशा महिलांना वातविकार होतात किंवा आमवात जडतो किंवा हाडांची दुखणी सुरू होतात, हा देखील आम्लपित्ताचंच एक लक्षण आहे, की ज्याच्यामुळे हाडांची घनता कमी होण्याचं काम होतं. हाडांची ज्या प्रकारे घनता कमी होते त्याचप्रमाणे ते ठिसूळही व्हायला लागतात. मग हाडांमध्ये कडकड आवाज येणं, सांध्यांना सूज येणं, सांध्यांना जडत्व येणं, रोजच्या हालचाली किंवा उठण्या बसण्याच्या ज्या सवयी असतात ह्या करणं देखील त्यांना खूप अवघड जातं. शौचाला बसण्याचा खूप त्रास होतो. गुडघेदुखी, पाडदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार किंवा कमरेचे आजार हे देखील त्यातून उद्भवतात. आम्लपित्ताचे दुष्परिणाम म्हणून त्वचा विकार तर होतातच, परंतु सुरुवातीला डोळ्याभोवती काळी वर्तुळ येणं किंवा त्वचा खूप रुक्ष होणं, त्वचा कोरडी पडणं, त्वचेला कोरडी खाज येणं, डोक्यामध्ये बसण्याच्या ठिकाणी फुटकुळ्या येणं, पोळ्या येणं, हे देखील प्रकार आम्लपित्ताचे दुष्परिणाम म्हणून आपल्याला दिसून येतात. ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही कार्यात्मक बदल घडतातच, परंतु ज्यावेळेस रचनात्मक बदल घडतात त्यावेळेस काही लोकांना पुढे जाऊन गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रिक अल्सर, पेप्टिक अल्सर, डिओडिनायटिस म्हणजेच काय लहान मोठ्या आतड्यांचे विविध प्रकारचे आजार घडून येतात. बऱ्याचशा रुग्णांना पित्ताशयाच्या खड्यांचा देखील त्रास होतो. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त शौचाच्या सवयी बदलतात. शौचाला कधी कडक होते, कधी गरम होते, कधी पातळ संडास होते, कधी पातळ संडासोबत आव पडते, कधी हीच आव रक्तमिश्रित देखील असू शकते. संडासला अनावश्यक जास्त वेळ लागणे हा देखील यामध्ये त्रास होऊ शकतो. आणि अशीच कडक आणि गरम संडासला होत राहिली तर पुढे जाऊन अशा रुग्णांना मूळव्याधाचा त्रास किंवा फिशरचा त्रास देखील उद्भवतो. बऱ्याचशा रुग्णांना पोटाला फुगारा येतो. काही थोडं जरी अन्न खाल्लं तरी पोट अगदी फुगतं, की जेणेकरून छातीचा आणि पोटाच्या मधला जो पडदा असतो त्याच्यावर एक प्रकारे दाब पडतो. मग बेचैनी होणं, घाबरणं, दडपण येणं, BP वाढणं.

0: ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात तिथूनच होत असते. निश्चितच बी पी वाढला की कालांतराने अशा रुग्णांना किडनीचा किंवा किडनी फेल्युअर होण्याचा त्रास हा देखील उद्भवतो. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की या खरोखर आम्लपित्त हे जरी क्षुल्लक वाटत असेल तरी दैनंदिन जीवनामध्ये जर आपण त्याच्यावर तात्पुरते उपचार केले किंवा या आम्लपित्ताला आपण जर समूळ नाहीसं करू शकलो नाही तर ते पुढे जाऊन किती त्रासदायक ठरू शकतं. आम्लपित्ताचे अजूनही काही लक्षणं आपल्याला सांगता येतील. ज्या पद्धतीने दृष्टिदोष तयार होतात, काही लोकांना जर चष्म्याचा नंबर असेल तर तो झपाट्याने वाढतो, तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी सुटते, दात किडणं किंवा दात सडणं हे देखील प्रकार घडू शकतात, जिभेवर एक प्रकारचा पांढरट पिवळसर थर तयार होतो, कितीही तो साफ केला तरी ती दुर्गंधी जात नाही किंवा तो थर हा साफ होताना आपल्याला दिसत नाही. बऱ्याचशा मुलींना अचानक चक्कर येणे हा देखील त्रास आपल्याला आम्लपित्तामुळेच उद्भवला आहे असे आपल्याला दिसून येते. काही रुग्णांना ॲलर्जीचा म्हणजे वारंवार सर्दी पडशाचा त्रास जाणवतो. हे कफप्रदोष आम्लपित्ताची काही लक्षणं आहेत की ज्याच्यामुळे सर्दी, सायनसायटिस असे त्रास होतातच, घशाचेही त्रास होतात, पण कालांतराने हा त्रास पुढे जाऊन ब्रॉन्कायटिस किंवा दम्यामध्ये परिवर्तित होऊ शकतो. आता आपल्याला लक्षात येईल की आम्लपित्त हे जरी क्षुल्लक आजार असेल तरी याची व्याप्ती ही सर्वांगीण आहे. आपल्या शरीरातला कुठलाही अवयव किंवा कुठलीही संस्था यापासून वेगळी राहू शकत नाही. याचं मुळातच कारण काय की पित्त हा आपला मूलधर्म आहे. ज्यावेळेस मी बऱ्याच वेळा सांगत असतो की पित्त प्रकृतीची लक्षणं किंवा पित्त प्रकृतीचा माणूस हा खूप बुद्धीने तल्लख असतो, त्याची आकलन करण्याची शक्ती खूप चांगली असते, तो मुळातच खूप हुशार असतो, चुणचुणीत असतो, पण ज्यावेळेस आम्लपित्ताचा त्रास होतो त्यावेळेस आपल्याला काही मानसिक लक्षणं देखील दिसून येतात. याची सुरुवात होते स्मृतीभ्रंशापासून. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात न राहणं, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी विसरणं किंवा आकलन करण्याची ग्रास्पिंग पॉवर कमी होणं मुळात हे मुलांमध्ये खूप दिसून येतं की कितीही शिकवलं किंवा कितीही समजावून सांगितलं तरी याच्या लक्षातच राहत नाही. ही अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला आम्लपित्त किंवा पित्तविकारामध्ये दिसून येतात.
1: डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना आम्लपित्त विकार त्याबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
1: तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
2: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:10 झालेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, आज 25 जून 25 जून 1986 या दिवशी सांगली इथे अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा जन्म झाला. आज त्यांचा वाढदिवस. आजच्या या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, गाण्यातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: दुनियादारी या चित्रपटासाठी सोनू निगम, सायली पंकज आणि सहकलाकार यांनी गायलेलं मंगेश कंगणे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार पंकज पडघन.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, यंदा पावसानं आपल्याला खूप प्रतीक्षा करायला लावली, त्यात त्याचं यंदाचं प्रमाणही कमी असेल असं सांगितलं जात आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत आहेत ते अल निनो प्रवाह. हे अल निनो प्रवाह काय आहेत हे जाणून घेण्यासाठीच आम्ही इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोलतज्ञ डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांना.
5: आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की अल निनो एकटं काही करत नाही, म्हणजे भारताच्या परिसरातल्या सगळ्या ठिकाणी जो पाऊस येतो त्याच्यामध्ये अल निनोज फक्त काम करत नाही तर इतर अनेक घटक काम करत असतात. त्यातला अल निनो हा यावर्षी प्रतिकूल असणारे भारतीय पावसाच्या प्रमाणाकरता आणि भारतामध्ये कमी पाऊस पडणारे ही वस्तुस्थिती आहे. मान्सूनवरती प्रभाव टाकणारे अनेक आहेत, त्यातल्या वाईट असं आहे की अल निनो हा उरलेल्यांना प्रभावित करतो.
4: तेव्हा श्रोते हो, आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या या अल निनो प्रवाहांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया इंद्रधनुष्य हा कार्यक्रम. शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्त्या आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा News on AIR या मोबाईल ॲपवर.
0: श्रोते हो, सई तामणकर यांनी आजवर मराठी चित्रपटामध्ये अनेक भूमिका साकारल्या. त्यांचा आत्मविश्वासपूर्ण वावर, त्यांची स्टाईल आणि फॅशन यांच्याभोवती एक वेगळं वलय निर्माण झालं आहे.

ऐकूया टाइम प्लीज या चित्रपटासाठी ऋषिकेश कामेरकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं हे गीत, संगीतकार ऋषिकेश कामेरकर.

श्रोतेहो, 2018 सई तामणकर यांनी महाराष्ट्र कुस्ती दंगल या कुस्ती लीगमध्ये सई तामणकर यांनी कोल्हापूर मावळे ही टीम विकत घेतली आहे. त्यामुळे सई तामणकर अशा एकुलती एक मराठी अभिनेत्री आहेत की ज्यांच्याकडे एखादी स्पोर्ट्स टीम आहे. सई तामणकर यांनी महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला होता. तर 2019 त्यांनी पुण्यातल्या सुमारे 100 गरजू मुलांना वह्या, पुस्तकं, पेन्सिल अशा शालोपयोगी वस्तूंचं वाटप केलं होतं. सई तामणकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात फिरत असलेल्या सई बर्थडे ट्रक यांतून गरीब मुलांना खाऊचं वाटप करून त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवला आहे. कार्यक्रमात आता ऐकूया तू ही रे या चित्रपटासाठी सायली पंकज आणि सहकलाकार यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत, संगीतकार पंकज पडघन.

सहित आमनकर यांना मराठीसह बॉलिवूडमध्ये सुद्धा अनेक उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरवलं आहे. तुम्हाला आठवत असेलच, दिनांक 5 जून 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या तुंबाडची मंजुळा या मराठी चित्रपटात सई तामनकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट भय आणि विनोदाचं एक उत्कृष्ट असं मिश्रण आहे. आजच्या वाढदिवसाच्या दिनी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. कार्यक्रमात आता ऐकूया शालमरी खोलगडे यांनी गायलेलं वजनदार या चित्रपटातलं विश्वजीत जोशी यांचं हे गीत, संगीतकार अविनाश आणि विश्वजीत.

0: वजनदार या चित्रपटातलं शाल्मली खोलगडे यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं, आणि याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सई ताम्हणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपण संपवत आहोत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आज आहे 25 जून, अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा वाढदिवस. 25 जून 1974 या दिवशी त्यांचा जन्म झाला. 1991 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या करिश्मा यांनी कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटातून कामे करत 1990च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवलं. करिश्मा कपूर यांना लोलो म्हणून घरी हाक मारली जायची. त्यातील लोलो हे नाव करिश्मांची आई बबिता यांनी त्यांना दिलं. करिश्मा कपूर यांनी मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर काही महिने मुंबईतील सोफिया कॉलेज फॉर वुमनमध्ये शिक्षण घेतलं. करिश्मा यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावरती पदार्पण केलं. हा चित्रपट 1991 प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवरती चांगलाच गाजला. त्यानंतर राजा हिंदुस्थानी हा करिश्मा कपूर यांच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा. ऐकूया या चित्रपटातलं हे गीत. हे गीत गायलं कुमार सानू अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी. समीर यांची ही गीतरचना. संगीतबद्ध केली आहे नदीम श्रवण यांनी. करिश्मा कपूर यांना आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया.

श्रोते हो, आज 25 जून, आज आणखीन एका प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीताचार्य द वी काणेबुवांचे ज्येष्ठ शिष्य शरद जांभेकर यांचा आज स्मृतिदिन आहे. पंडित शरद जांभेकर

श्रोतेहो, आज 25 जून. आज आणखीन एका प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि संगीताचार्य द वी काणेबुवांचे ज्येष्ठ शिष्य शरद जांभेकर यांचा आज स्मृतिदिन आहे. पंडित शरद जांभेकर आकाशवाणीतील एक खूप मानाचे असे कलाकार. पंडित शरद जांभेकर हे नाव आणि त्यांनी केलेली ही गायन सेवा. त्यांचं शिक्षण रुईया महाविद्यालयात झालं आणि शास्त्रीय संगीतात त्यांनी सुरुवातीला नारायणराव व्यास यांच्याकडे ग्वाल्हेर गायकीचं शिक्षण घेतलं. तसेच त्यावेळेस थोडा तबलादेखील ते शिकत होते. शरद जांभेकर यांना लईचा ओढा असल्याने आग्रा गायकी शिकण्याची फार आस होती. त्याकाळी गुरु संगीताचार्य पंडित द वी काणेबुवा हे मुंबईत तेव्हा एक प्रतिष्ठित असं नाव होतं. पंडित नरेंद्र कणेकर, एस जी टिकेकर असा त्यांचा शिष्यवर्ग मोठा होता. संध्याकाळी पंडित नरेंद्र कणेकर यांच्या घरी शिकवण्या सुरू असायच्या. त्यांनी काणेबुवांकडे शिक्षण घेतलं. काणेबुवा मुंबईतून इचलकरंजीला जाईपर्यंत 2.5-3 वर्ष पंडित शरद जांभेकर त्यांच्याकडे गाणे शिकले. त्याचवेळी पंडित शरद जांभेकर यांना मुंबई आकाशवाणीत नोकरी देखील लागली. मुंबई आकाशवाणी केंद्रात दीर्घकाळ प्रोड्युसर म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर बदलीच्या निमित्ताने सांगलीला जाण्याचा त्यांचा योग आला. अनेक वर्षांच्या खंडानंतर पंडित शरद जांभेकर यांचं शिक्षण काणेबुवांकडे परत सुरू झालं. आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. हिंदी आणि मराठी संगीताबरोबरच त्यांनी काम केलं. पंडित शरद जांभेकर यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका देखील गाजल्या आहेत. ऐकूया त्यांनी गायलेलं अष्टविनायक या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. त्यांच्यासोबत अनुराधा पोडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगे आणि सहकलाकार हे यांनी हे गीत गायलं आहे.

0: पंडित शरद जांभेकर यांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन.
1: श्रोते हो, यंदा पावसानं आपल्याला खूप प्रतीक्षा करायला लावली, त्यात त्याचं यंदाचं प्रमाणही कमी असेल असं सांगितलं जात आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ते अल निनो प्रवाह. हे अल निनो प्रवाह काय आहेत हे जाणून घेण्यासाठीच आम्ही इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोलतज्ञ डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांना.
2: आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की अल निनो एकटं काही करत नाही, म्हणजे भारताच्या परिसरातल्या सगळ्या ठिकाणी जो पाऊस येतो त्याच्यामध्ये अल निनोच फक्त काम करत नाही तर इतर अनेक घटक काम करत असतात. त्यातला अल निनो हा यावर्षी प्रतिकूल असणारे भारतीय पावसाच्या प्रमाणाकरता आणि भारतामध्ये कमी पाऊस पडणारे ही वस्तुस्थिती आहे. मान्सूनवरती प्रभाव टाकणारे अनेक आहेत, त्यातल्या वाईट असं आहे की अल निनो हा उरलेल्यांना प्रभावित करतो.
1: तेव्हा श्रोते हो, आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या या अल निनो प्रवाहांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्त्या आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी ट्यून करा 1143 kHz वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: श्रोते, आज 25 जून संगीतकार मदन मोहन यांचा जन्मदिन. ब्रिटिश अंकित मेसापोटेमिया म्हणजे आत्ताचा इराकमधील बगदाद शहरात 25 जून 1924 रोजी मदन मोहन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील राय बहादूर चुनीलाल कोहली हे एक वजनदार असे

असामी होते. बगदादमधून रावळपिंडी चकवाल येथे काही वर्ष वास्तव्य केल्यावरती कोहली कुटुंब 1935 मुंबईत स्थायिक झालं. राय बहादूर त्यावेळच्या बॉम्बे टॉकीज या नामवंत फिल्म कंपनीत भागीदार होते. त्यांना संगीतात विशेष असा रस नव्हता, पण मदन मोहनच्या आईना मात्र गोड गळ्याची देणगी लाभली होती. मदन मोहन यांचं देखणं रूप आणि संगीताची आवड ह्या दोन्ही गोष्टी त्यांना आईकडूनच आल्या होत्या. लहानपणापासूनच त्यांना संगीताची अतोनात अशी आवड होती. अवघ्या 4 वर्षांचा असताना मदन मोहन यांनी ग्रामोफोन लावून गाणी ऐकत बसणे हा त्यांचा छंद होता. मदन मोहन यांचं शालेय शिक्षण भायखळ्यात झालं. वडिलांच्या आग्रहाखातर दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिश लष्करात नोकरीही केली, पण लष्करात त्यांचं मन रमलं नव्हतं. 1945 राजीनामा देऊन त्यांनी लखनौ इथं आकाशवाणी केंद्रावरती सहाय्यक संगीत संयोजकाची नोकरी मिळवली. लखनौमध्ये मदन मोहन यांची खरी जडणघडण याच काळात झाली. अनेक दिग्गजांचं गाणं मदन मोहन यांनी भरभरून ऐकलेत. खरं पाहता त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं असं नव्हतं, पण त्यांनी एकलव्यासारखं श्रवणभक्तीतून खूपच ज्ञान मिळवलं होतं. हिराबाई बडोदेकरांचा त्यांच्यावरती प्रभाव होता आणि पुण्याच्या सवाई गंधर्वही यांची सवाई गंधर्व वारीही त्यांनी कधी चुकवली नाही. पुढे मुंबईत आल्यावरती मदन मोहन यांनी सिनेमात छोटी कामंही केली आहेत. एक श्रेष्ठ संगीतकार बनणंच त्यांच्या भाग्यात होतं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

श्रोतेहो, संगीतकार मदन मोहन यांच्याविषयी आपण जाणून घेत आहोत. काही काळ सचिनदेव बर्मन आणि श्यामसुंदर यांच्याकडे उमेदवारी केल्यानंतर 1950 त्यांनी पहिल्यांदा आखे या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिलं. पण 51 मध्ये प्रदर्शित मधहोश याचं संगीत खूप गाजलं. मेरी याद में तुमना हे तलत यांनी अतिमुलायम आवाजात गायलेलं गाणं आजही लोकप्रिय आहे, ते यासाठीच. मधुरता आणि भावभावनांचा उत्कृष्ट असा परिपोष मदन मोहन यांच्या संगीतात प्रकर्षाने जाणवतो. गझल, ठुमरी हे तर त्यांचे हक्काचे किल्लेच जणू. हिंदी आणि उर्दूवरती

त्यांचं उत्तम प्रभुत्व होतं. त्यांची चाल शब्दांना विसंगत वाटत नसे. त्यावेळच्या सर्वच गायक गायकांनी मदन मोहन यांची गाणी गायली असली तरी लता आणि मदन मोहन हे मिश्रण मात्र फारच अव्वल असं होतं. हिंदुस्थानी वाद्यांचा सुयोग्य वापर हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य. ते सतारीचे विशेष असे चाहते होते. रईस खान यांनी वाजवलेली आज सोचा था आंसू भर गए मधील सतार ऐकून लता दीदी अक्षरशः रडल्या होत्या म्हणतात. रस्मे उल्फत, वो चूप रहे तो, नैनो में बदरा छाये अशा अनेक गाण्यांमधील सतार अंगावरती काटा उभा करते. भाई भाईमधील कधर जाने ना गाणं ऐकल्यावरती साक्षात बेगम अख्तर यांनी लखनौहून लता मंगेशकर यांना मुंबईला ट्रंक कॉल केला होता आणि फोनवरती ते गाणं म्हणायला लावलं होतं. नवनिहाल मधील पंडित नेहरूंच्या वरती चित्रित केलेलं मेरी आवाज सुनो हे गाणं ऐकून इंदिराजींचे डोळेही भरून आले होते.

श्रोतेहो, मदन मोहन यांच्याविषयी माहिती जाळ्यावरून उपलब्ध काही महत्त्वाची माहिती. मदन मोहन म्हटलं की एक उत्कृष्ट संगीतकार, याखेरीज कुठलाही विचार मनात येत नाही. परंतु मदन मोहन एक गायक होते, खेळ जगताचे चांगले जाणकार आणि प्रेमी असे होते. लोकांना मेजवाना देणारे लाजवाब असे यजमानही होते. अप्रतिम असा स्वयंपाक करून खिलवणारेही होते आणि खाण्याच्या बाबतीतही ते दर्दी होते. ते गमत्याही होते. केव्हा केव्हा हातात चिमटा घेऊन आपले सहयोगी गीतकार राजा मेहंदी अली खान यांना दरडावणीच्या सुरात ते सांगत असत की संध्याकाळपर्यंत जर तू मला एक सुंदर असं गाणं लिहून दिलं नाहीस तर मी नक्कीच या चिमट्याचा वापर करीन. राजा मेहंदी अली खान त्यांना म्हणायचे, चेष्टेत म्हणायचे, चिमटा खार मा चिमटा मार खान असे संबोधित असत. एक मात्र खरं की या चिमट्याच्या भीतीमुळे किंवा इतर कशामुळे ठाऊक नाही, पण या गीतकाराने त्यांना 101 अशी अविस्मरणीय गीतं लिहून दिली. अनपडमधलं वो देखो जला कर किसी का, आपकी परिचय मधलं मैं निगाह है तेरे चेहरे से, वो कौन थी मधलं शोख नजर की बिजलिया, आणि मधोश मधलं मेरी याद में तुमना अशी अनेक उदाहरणं देता येतील. मदन मोहन यांच्या संगीताबद्दल लोक नेहमीच प्रशंसेने

श्रोते हो, एकदा रेडिओवरील एका मुलाखतीमध्ये लता मंगेशकर यांनी अमीन सयानी यांना सांगितलं की गुलाम हैदर यांच्या शहीदमधील एका द्वंद्वगीत गायल्यापासून त्या आणि मदन मोहन राखीबंधन पाळू लागले. खरं तर पुढे ते गाणं चित्रपटात घेतलं नाही, परंतु बंधू भगिनीच्या प्रेमाच्या शब्दांची गुंफण असलेलं ते गाणं त्यांच्या मनात इतकं ठसलं की खऱ्या आयुष्यातही त्यांनी ते नातं जपलं. या दोघांनी आपल्यासाठी पेश केलेल्या सुरेल सुमधूर गाण्यांचं वर्णन तरी किती करावं. ओपी नय्यर एकदा म्हणाले देखील की लता दिदींचा सुरेल आवाज आणि मदन मोहन यांचं अप्रतिम असं संगीत रचना जणू एकमेकांसाठीच निर्माण झालेली असावी. याच संदर्भात बोलायचं झालं तर राजा मेहंदी अली खान आणि मदन मोहन तसंच राजेंद्र कृष्ण आणि मदन मोहन या जोड्या देखील दैवयोगच म्हणावा लागेल. याचं कारण म्हणजे या दोघा जाणकार गीतकारांनी काही अप्रतिम अशी गीतं, खास करून गझला, या मदन मोहनसाठी लिहिलेल्या होत्या. गझलांच्या बाबतीत म्हणाल तर मदन मोहन अव्वल क्रमांकाचे लिलया चाली देणारे असे संगीतकार होते.

श्रोत्यांनो, 14 जुलै 1975 या दिवशी मदन मोहन यांनी या जगाचा निरोप घेतला असला तरीसुद्धा संगीतकार म्हणून त्यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्व गाण्यातून आपल्यासारख्या

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. मैत्रिणींनो, जगातील जवळपास 90% व्यापार हा समुद्री मार्गाने चालतो, ज्यामध्ये अन्नधान्य, औषधं, इंधन आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश होत असतो. हे आपलं काम नाविक अथक प्रयत्नांनी पूर्ण करतात. आपलं कुटुंब आणि घरापासून अनेक महिने हे नाविक लोक दूर राहतात. समुद्रातील खराब हवामान, समुद्री चाच्यांचा धोका, सागरातील बदलती कठीण परिस्थिती या सर्वांचा अत्यंत धैर्यानं सामना करत ते आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावत असतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक व्यापारामध्ये या नाविकांचं योगदान फार मोठं आहे. नाविकांच्या या अभूतपूर्व कार्याचा गौरव करण्याच्या आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आज म्हणजे 25 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नाविक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खलाशी आणि खलाशांचे हक्क, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर विविध चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. चला तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमातून आपणही सर्वजण या नाविकांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूयात आणि त्यांच्या समर्पणाचा गौरवही करूयात.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर मैत्रिणींनो आता वनिता मंडळ कार्यक्रमात आपण वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठल्याही भाषेत आणि संभाषणात संवादाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण होय. संवाद हा मानवी नात्यांचा पायाच आहे, तसंच तो प्रत्येक नात्याचा प्राणवायू देखील मानला जातो. चांगल्या संवादामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते, मतभेद आणि गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये विश्वास निर्माण होतो. संवादामुळेच व्यक्ती आपलं सुखदुःख इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे मन हलकं होऊन त्याचा एकटेपणाही दूर होतो. हो ना? चला तर आज याच विषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात आमच्या हितगुज या मालिकेतून. डॉक्टर सरिता मोडक यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी आणि विषय आहे लेट्स टॉक, चला बोलूया.

मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या हितगुज या मालिकेमध्ये आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि तो म्हणजे लेट्स टॉक. चला बोलूया. असं म्हणतात ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. एका घरात राहत असताना कितीतरी नाती आपण जपत असतो, पण त्या नात्यांमध्ये जर प्रेम आणि जिव्हाळाच नसेल तर ती नाती सुद्धा कोरडी वाटायला लागतात. सगळ्यांमध्ये माणसाला कुठेतरी एकटं वाटायला लागतं. मग हे प्रेम आणि हा जिव्हाळा कसा टिकून राहील? तर तो एकमेकांबरोबरच्या संवादानं, एकमेकांशी गोष्टी वाटून घेतल्यानं, चर्चा केल्यानं. पण आज आपण बघतोय की कलह होतात आहे, शेवटी गोष्ट जाते ती घटस्फोटापर्यंत, आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत, आणि कित्येक वर्ष या वादामध्ये दोन्ही कुटुंब मात्र होरपळल्या जातात. तर यावर उपाय म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, सरकारने एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे, लेट्स टॉक. चला बोलू.

0: या हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सरिता मोडक यांना, ज्या एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. शिवाय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये एक वक्ता म्हणून गेली बरीच वर्ष त्या काम करतात आहे. तर डॉक्टर सरिता मोडक, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सरिता ताई. हल्ली आपण बघतो की कुटुंबात संवादापेक्षा वाद वाढलेला दिसतोय.
1: खरंय.
0: आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. यासाठी लेट्स टॉक आणि चला बोलूया हे कसं काम करतं?
1: अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही. 2018 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याची सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. आणि एकदा तो वाद वकिलापर्यंत गेला किंवा मी असं म्हणेन की लीगल लेवलवर गेला तर मग ते वर्षोन वर्ष प्रकरण खदखदत राहतं आणि सॉल्युशन निघत नाही. पण तोपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तर कुठेतरी या घटस्फोटाच्या प्रमाणाला किंवा नवरा बायको किंवा कुटुंबातील वाद हे कमी करायला काहीतरी करावायला हवं असं म्हणून चला बोलूया हे एक सेल आहे जे गव्हर्नमेंटने सुरू केलं आहे. आणि हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट किंवा जिल्हा आणि सत्र न्यायालय प्राधिकरण याच्या अंडर हे काम करतं. आणि याच्यामध्ये समुपदेशक तुम्हाला मदत करतो की हा वाद कसा मिटवता येईल आणि याच्यातून बाहेर निघून पुन्हा एक आनंदी जीवन कसं जगता येईल.
0: खरंच, कारण कौटुंबिक वाद हे कुठल्याही प्रकारे असू शकतात हो ना, म्हणजे पती पत्नी मध्ये असू शकतात,
1: भावाभावांमध्ये असू शकतात, बहीण भावांमध्ये असू शकतात, पती पत्नी, सासू आणि सून हे तर मी सांगायलाच नको. तर असे अनेक प्रकारचे वाद असू शकतात. तर इथे समुपदेशक तुम्हाला या वादातून एक चांगला मार्ग म्हणजे निघायचा मार्ग दर्शवतो. याचे खूप मदत होते आणि एक वेगळा दृष्टिकोन पण त्या कुटुंबातील व्यक्तींना दिसू शकतो. समुपदेशकाच्या समुपदेशनाने एक नवा दृष्टिकोन कुटुंबातील व्यक्तींना समुपदेशक देऊ शकतो.
0: खरंच आहे सरिता ताई, आपण एक समुपदेशक आहात तर जेव्हा कौटुंबिक वाद शिगेला पोहोचतो तेव्हा लोक तुमच्याकडे कशी येतात आणि कोणत्या प्रकारची लोक येत असतात?
1: जास्ती करून वैवाहिक किंवा कौटुंबिक कलहाचे लोक जे असतात, जे त्याच्यातून जात असतात, ते आमच्याकडे येतात. सगळ्यात पहिले ते प्रकरण आधी भरोसा सेलमध्ये जातं किंवा महिला मंडळात जातं आणि मग तिथून आमच्याकडे त्यांना पाठवल्या जातं.
0: अच्छा.
1: तर इथे सगळ्या प्रकारचे लोक येतात, म्हणजे 6 महिने लग्नाला झालेले आहे, 2 महिने लग्नाला झालेले कुटुंब किंवा कपल, किंवा 18-18 वर्ष सुद्धा लग्नाला झालेले असे कपल आमच्याकडे येतात, किंवा बहीण भावंडांमध्ये कलह सुरू आहे तर ते लोक पण आमच्याकडे येतात. म्हणजे सर्व प्रकारचे कौटुंबिक जे वाद आहे ते सर्व लोक आमच्याकडे येतात.
0: अच्छा. जेव्हा कौटुंबिक वादातून निर्माण होणारी जी ही भांडणं आहेत, जी पती पत्नी आहे किंवा सासू सून आहे किंवा भाऊ भाऊ असतात, तर काय कारण असू शकतात म्हणजे तुमच्या अनुभवानुसार?
1: हो, हा खूप छान प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसारच मी सांगेन की वादाकरता कधीच एक कारण नसतं आणि प्रत्येक कपलमध्ये कारण वेगवेगळं असतं. पण मी जास्तीत जास्त जे पाहिलंय ते आजकाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये लग्नानंतरच्या त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या झालेल्या आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तर लव्ह असेपर्यंत ते ठीक चालतं आणि मग मॅरेज झालं की कुठे बिनसत कोणास्तव, तर त्यांच्या एक तर अपेक्षांमध्ये बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली आजकाल आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण त्यांच्या लग्ना नंतरच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि याची चर्चा बहुतेक आजकाल ओपनली होते की विवाह बाह्य ज्याला अफेअर्स आपण म्हणतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ते एक कारण आहे. दुसरं व्यसन हे एक मोठं कारण आहे आजकाल. म्हणजे मुलींना मी पाहिलंय माझ्या अनुभवाने, त्यांना जॉईंट फॅमिलीत अजिबात राहायचं नसतं. जरी त्यांना त्याचे फायदे दिसत असले तरी त्यांना किती कमी पगार असेल नवऱ्याचा तरी पण त्यांना स्वतंत्र राहायचं आहे जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना, आणि तिथूनच पुन्हा वादाला सुरुवात होते. तर ही अशी अनेक कारणं. आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे कधी कधी मानसिक विकृती हे पण एक या वादाचं कारण असतं. कधी कधी त्या व्यक्तीला डिप्रेशन असतं किंवा अजून इतर प्रकारच्या मानसिक विकृतींनी जर जी ग्रस्त असेल तर ते एक कारण या वादाचं पण असू शकतं.
0: खरंच. पर मग जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे येतात

0: तेव्हा तुमची पद्धत काय असते म्हणजे त्यांना समजवण्याची किंवा त्यांचा वाद सोडवण्याची?
1: आम्ही काय करतो की आमचा एक प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते की आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो ज्याच्यात त्यांचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो. आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं आधार कार्ड घेतो आणि प्रकरणात समाविष्ट, म्हणजे समजा जर एक मुलगी आली असेल तर प्रकरणात समाविष्ट हा तिचा नवरा किंवा जो कोणी कौटुंबिक मेंबर असेल तो होतो समाविष्ट प्रकरणातील व्यक्ती. आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेतो आणि हा फॉर्म आम्ही भरून घेतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर मुलगी आली असेल किंवा जर स्त्री आली असेल तिची माहिती तिच्याकडनं घेतो की तिचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं बाळं किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे, हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो. आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
0: अच्छा,
1: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
0: बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जातं.
1: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे

0: वर्ष झाले, मुलं बाळ किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे, हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
1: बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जातं.
0: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे गमतीची मला इथे सांगायला आवडेल की ती पूर्णच माहिती काही विश्वसनीय असते असं नाही. आणि म्हणून त्याच्याकरता काय करतो की जर मुलगी आली असेल किंवा स्त्री आली असेल तर आम्ही तिच्या पार्टनरला बोलवतो, फोन करून बोलवतो, आम्ही डेट देतो. कारण आम्हाला त्याची पण बाजू ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिची तर बाजू आम्ही ऐकली आहे, नुसती ऐकली आहे, पण ती व्हेरीफाय करणं पण तितकंच गरजेचं असतं की खरंच दोष कोणाचा आहे आणि कशामुळे हे वाद होतात आहे एक्झॅक्टली हे समजायला आम्हाला दोन्ही बाजूंच्या कडनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या पार्टनरला पण बोलवतो. कधी कधी तर आम्ही मुंबईहून वगैरे पण दुसऱ्या गावावरनं पण लोकांना बोलवतात आणि लोक येतात. आजकाल खूप कोऑपरेट करतात आणि कुठेतरी मनातून सगळ्यांनाच इच्छा असते की हा वाद मिटावा.
1: खरंच आहे, कारण त्यात दोन कुटुंबाचं नुकसान
0: असतं. आणि नुसतं कुटुंबाचं नाही, जर हे वैवाहिक वाद असेल तर त्याच्यात लहान मुलं फार होळपडल्या जातात. कारण त्यांचं भावनिक विश्व इतकं कोमल असतं की ते सारखं आई वडिलांना भांडताना जेव्हा पाहतात तेव्हा ते अक्षरशः म्हणजे भावनिकरित्या खूप डिस्टर्ब होऊन जातात. आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून कपलपैकी दोघही जण इच्छुक असतातच की हा वाद मिटला पाहिजे. म्हणून ते येतात, कोऑपरेट करतात आम्हाला, दुसरा पार्टनर पण येतो.
1: अच्छा सरिता, तरी लेट्स टॉक म्हणजे चला बोलूया या प्रोसिजरचा त्या पतीपत्नीला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होतो. आता तुम्ही जसं पद्धत सांगितली आणि ते येतात हे पण सांगितलं की त्यांना वाटतं की आपला वाद हा कुठेतरी मिटावा.
0: बरोबर,
1: तर त्या दृष्टीने ते पण थोडे प्रयत्नशील असतातच. पण चला बोलूया हे कसं काम करतं, त्याचा कसा फायदा होतो त्यांना.
0: बिलकुल, ऍक्च्युली जेव्हा ते आम्हाला दोघं जण सांगतात तेव्हा ते सत्य खरं बाहेर येतं की कोणाचा खरंच याच्यामध्ये दोष आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगते की एक मुलगी आहे, तिचा नवरा ड्रायव्हर आहे, तो 12 तास गाडी चालवतो. तर घरी आल्यावर तो अक्षरशः गळून गेलेला असतो. कारण की कधी एसी कधी एसी बंद, म्हणजे एकंदर वातावरण पाहिलं तर तो थकलेला असतो. पण तिचं म्हणणं असतं की आपलं आत्ताच लग्न झालंय तर आपण तुम्ही मला फिरायला नेलं पाहिजे, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेलं पाहिजे. पण तो इतका थकलेला असतो, मग त्यांनी जर म्हटलं की आपण नंतर जाऊ तर हिचा पारा चढतो. कारण ती मुळात तापट आहे. तर एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इव्हन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय. तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तो कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं म्हटलं तर तिथेच सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय तर त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडेसे पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे. आणि मग कुठेतरी कलाकलानी घेतलं दोघांनाही आणि मग त्यालाही आम्ही समजावून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते, तर तू तिला कधीतरी ने, हवं तर थोडा वेळा करता नाही पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच आहे.
0: आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि सायकोलॉजी त्याला ह्युमन नेचर काय आहे आणि कशामुळे काय होऊ कॉज अँड इफेक्ट काय आहे हे त्याला खूप चांगलं कळतं. एवढंच नव्हे तर त्याच्याजवळ वेगळे स्किल्स असतात, म्हणजे त्याच्याजवळ पेशन्स असतो, त्याच्याजवळ इन्साइट असते, म्हणजे तो कशामुळे वाद होतोय हे डायनॅमिक्स त्या कपलमधले काय आहेत हे त्याला कळतं. आणि मग तो त्या पद्धतीने, दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणाच्याही बद्दल एकदम जजमेंट तयार करत नाही, जे की सहज होऊन जातं. अरे ही तापट आहे म्हणजे हिच्याचमुळे सगळा प्रॉब्लेम आहे असं आम्ही करणार नाही. आम्ही समजून घेऊ की ही तापट आहे पण आता हिचा तापटपणा घालवायला आपण काय करू शकतो हे आम्ही करू.
1: तर
0: हा फरक आहे समुपदेशकाचा.
1: म्हणजे जर असे कौटुंबिक वाद असतील किंवा असं जर आता कुठे वाटत असेल की हा वाद सुटणार नाही, समुपदेशक हा एक चांगला पर्याय पर्याय असू शकतो आहे ना म्हणजे,
0: अगदी, कारण की तो त्या पूर्ण परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने बघतो, तो कोणालाच ब्लेम करत नाही किंवा तो राईट ऑफ कोणालाच करत नाही की हा व्यक्ती असा आहे म्हणजे हा अगदीच याच्याच मुळे सगळे असं नाही करत, तो नॉन जजमेंट

0: लई असतो आणि पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन समजून घेऊन मग तो दोघांनाही समजवतो, एकालाच नाही तर दोघांनाही समज. समुपदेशकाकडे जायचे फायदे खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा अवेअरनेस फॉर्च्युनेटली खूप कपल्समध्ये वाढलाय आणि ते स्वतःहून समुपदेशकाकडे, अगदी यंग यंग कपल्स पण येतात आणि ते सांगतात की मॅडम आमचा वाद खूपच वाढतोय आणि तो आम्ही ऍडजस्ट नाही करू शकत आहे तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि बरेचदा हे खूप सक्सेसफुल पण होतं.
1: अच्छा, तर सरिताताई आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं तुमच्या आवडीचं गीत ऐकूया. कुठलं गाणं ऐकायला आवडेल?

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तर हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची लेट्स टॉक याविषयी आपण मुलाखत ऐकत आहात. तर सरिताताई, तुमच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक केसेस हाताळल्या आहेत. तर अशा काही केसेस आहेत का की ज्या सक्सेसफुल आहेत, तर काय सांगणार?
1: मला सांगायला जरूर आवडेल. दुसऱ्या गावचे ते कपल होतं आणि त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं आणि तो फूल विकणारा होता. त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोट्या छोट्या म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोड्याशा गोष्टीने तिच्या सासूशी वाद होत असेल. आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण तापायचं, नवराही चिडून जायचा. त्याला कळायचं नाही की मी बायकोची बाजू घेऊ की आईची बाजू घेऊ, पण त्याला दोन्ही प्रिय होत्या. मग आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं की त्या काही झालं तरी घरातल्या मोठ्या आहे आणि इतके वर्ष त्यांनी हे कुटुंब बघितलेलं आहे आणि त्याचा सांभाळ केलेला आहे, तर तू पण थोडे दिवस त्यांच्या मनासारखं वाघ आणि तुला शेवटी सुख तुझंच आहे याच्यामध्ये. त्यांच्यापेक्षाही तुझा नवीन नवीन संसार आहे आणि मोठेपणा तुझ्या नवऱ्याचा आहे की त्यांनी तुझ्या मुलाला एक्सेप्ट केलेलं आहे, हे तुझं दुसरं लग्न आहे आणि तू थोडस त्यांचं ऐकशील, त्यांच्या मनासारखं घेशील तर तू त्यांची प्रिय होऊन जाशील असं तिला आम्ही 3 सेशन घेतले. आणि मग तिला हळूहळू खरंच पटलं की आपण असं केलं तर आपण त्यांचं

0: जर जिंकलं तर आपले वाद त्यांच्याशी होणार नाही. नवऱ्याशी तिचे वाद होत नव्हते, पण सासूची खूप वाद होते. कारण की त्या सासूची पद्धत होती एक पद्धतीने काम करायची आणि हिची पद्धत वेगळी, आणि त्यांची अपेक्षा होती की हिने माझ्या पद्धतीने करावं आणि हिला वाटत होतं की मी माझ्या पद्धतीने करावं. म्हणजे गोष्ट अगदी छोटीशीच होती पण त्याच्यातून कलह निर्माण होऊन मग ती गोष्ट नवऱ्यापर्यंत जाऊन आणि तो चिडून आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले होते की नाही आम्हाला आता नाहीच राहायचं एकमेकांबरोबर. इथपर्यंत वेळ गेली होती पण 3 सेशनमध्ये समजावून सांगितलं आम्ही तिला आणि त्याच्यानंतर मग तिला ते सगळं खरंच पटलं. आणि आम्ही काय करतो की जेव्हा असं ते एकत्र पुन्हा राहायला लागले मग मुली लगेच आपल्या माहेरी जातात. पण त्याला आम्ही सांगितलं की तू आत्ताच्या आत्ताच हिला इथून घरी ने, आणि त्यांनी घरी नेलं आणि आम्ही मग रिव्ह्यूला बोलवतो एक महिना झाल्यानंतर की त्यांचं कसं चालू आहे बा. हे पण आम्हाला बघायचं असतं कारण की नुसतं आमच्या समोर सक्सेसफुल झालं असं नाही तर एक महिन्यानंतर पण आम्ही त्यांना पुन्हा बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो की पुन्हा त्यांचं कसं चाललंय. जर काही समस्या अजून दुसरी असेल तर आम्ही त्याच्याही करता मग पुन्हा समुपदेशन करतो. असं करता करता त्यांच्या दोघांमध्ये पण मॅच्युरिटी वाढते आणि आपोआपच मग ऍडजस्टमेंट चांगली त्यांची इम्प्रूव्ह होते.
1: खरंच आहे सरिता ताई, चला बोलूया या प्रोसिजरचा आपण वापर करूनही जर ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नसतील किंवा त्यांच्यातले वाद जर मिटत नसतील तर पुढे काय प्रोसिजर आहे मग.
0: खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नसेल. ऍक्च्युली बरेचदा असं होतं की जे पती पत्नी आमच्याकडे येतात किंवा कुटुंबातील लोक येतात त्यांचे वाद इतके चिघळून आणि इतक्या जास्त प्रमाणात वाढलेले असतात की त्यांना काही केलं कॉम्प्रोमाइज करायचाच नसतो. म्हणजे 3 सेशन जरी तुम्ही समुपदेशन केलं समजवलं तरी ते अगदी ठाम असतात. अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना सरकारी वकील अगदी कमी खर्चात किंवा फ्री मध्ये त्यांना सरकारी वकील मिळू शकतो आणि ते काम जे वर्षोनवर्ष चालेल ते न चालता कमी वेळात यांचा प्रॉब्लेम तो वकील सॉल्व्ह करून देऊ शकतो अशी प्रोव्हिजन केलेली आहे सरकारने.
1: अच्छा.
0: कारण की बरेच कुटुंब असे आहेत की ज्यांचा जो वकिलाकडे जाऊन फी द्यायला सुद्धा पैसा नसतो तर मग त्यांनी काय करायचं, नुसतं भांडत राहायचं का. तर सरकारने ही पण प्रोव्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे ही केलेली आहे की त्या वकिला आम्हीच म्हणजे पाठवतो त्या वकिलाकडे. म्हणजे जो कोणी वकील असेल तर आम्ही डायरेक्ट करतो त्यांना की तुम्ही तिकडे जा आणि मदत मागा.
1: अच्छा. ही केस जी असते ही शेवटी डिवोर्सला जाते.
0: पण काही काही समस्या इतक्या थराला गेलेल्या असतात की तिथून मागे येणं अगदी अशक्य वाटतं. म्हणजे आणि दोघही जण अगदी फर्म असतात की नाही मला नाहीच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मुली तर म्हणतात की मला खाऊ ती पण नको पण मला घटस्फोट हवाय.
1: अच्छा.
0: इथपर्यंत त्यांचा वाद गेलेले असतात आणि तिथे तुम्ही कितीही त्यांना समजवलं तरी ते म्हणजे ठरवूनच आलेले असतात की आता मला राहायचं नाही. कारण की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की डोमेस्टिक व्हायलेन्स खूप प्रमाण त्याचं वाढलेलं आहे. म्हणजे शिक्षित अशिक्षित सगळीचकडे त्याचं प्रमाण खूप आहे. तर जेव्हा डोमेस्टिक व्हायलेन्स आणि शिव्यागाळी किंवा अब्युज खूप जास्त प्रमाणात होतो तर तेव्हा मग त्या स्त्रीला तिथे राहणं किंवा जर किंवा तिला खूपच जास्त सिव्हिअर असा कुठला मानसिक आजार असेल तर अशा वेळेस तर घटस्फोटाशिवाय काही पर्याय उरत नाही. आम्हाला म्हणजे सांगितलंय की जबरदस्ती तुम्ही करू नका कारण पुन्हा त्यांची भांडणं झाली पुन्हा व्हायलेंट झाला तर ते हानिकारकच आहे.
1: बरोबर. शेवटी काय सांगणार कुटुंबात राहणाऱ्या आणि नवीन लग्न होणाऱ्या आपल्या मैत्रिणींना जाता जाता.
0: हो, नवीन लग्न झालेल्या मुली की त्यांना थोडे दिवस तर लागतीलच ऍडजस्ट करायला आणि दोन व्यक्ती अगदी भिन्न आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याशी अडॅप्ट करणं त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की नवीन कुटुंबातल्या पद्धती असतात त्या वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या वेगळ्या असतात आणि थोड्या अपेक्षा ज्या आहेत त्या अगदी रिअलिस्टिक ठेवल्या, पेशन्स ठेवला आणि थोडस सहनशक्ती ठेवली तर कदाचित हे वाद होणारच नाही किंवा होण्यापासून झाले तरी ते तुम्हाला लवकर सॉर्ट आउट करता येतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी थोडासा पेशन्स, टॉलरन्स आणि ऍडजस्ट करण्याची वृत्ती आणि लग्न म्हटलं म्हणजे सॅक्रिफाईस तर हा आलाच तर तो त्यांना कुठेतरी त्यांच्या घरी आईनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक हा स्किल्ड व्यक्ती आहे, तो स्पेशली क्वालिफाईड आहे या गोष्टी करता आणि तो सर्व गोष्टी समजून पेशंटली आणि नॉन जजमेंटल राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे समुपदेशकाकडे जाणं केव्हाही फायद्याचंच राहील.
1: खरंच आहे. आणि घरातल्या लोकांशी

0: बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं.
1: आणि एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. कारण सगळे जे संबंध आहेत ते बनतात किंवा बिघडतात तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्नने. तर मी इथे मुद्दामून आर्जवून सांगेल की तुम्ही आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला. कारण की एखाद्या माणसाला जिंकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलने जिंकू शकता. किंवा त्याच्यात जर काही गडबड असेल तर तुमचे संबंध परमनंटली डॅमेज होऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन करताना कुठली आपण भाषा वापरतो, कुठले शब्द वापरतो, तीच गोष्ट आपण कुठल्या टोन मध्ये सांगतो, या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर याने आपले संबंध जास्त चांगले आणि हेल्दी, आपल्याला हेल्दीच हवे असतात, तर ते हेल्दी होऊ शकतात. अशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मला वाटतं बरेच वाद आपण टाळू शकतो.
0: खरंच. आणि एक आनंदी कुटुंब तयार होऊ शकतं.
1: आणि हो, एक आनंदी कुटुंब हा देशाचा आधारच आहे. हे आपण सगळेजण एका समुदायाचा किंवा एका सोसायटीचा आधार आहे, पूर्ण संपूर्ण देशाचाच आधार आहे हे आपण सगळे जाणतोच.
0: खरंच खूप छान. तर डॉक्टर सरिता मोडक, आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये तुम्ही लेट्स टॉक या विषयावर, चला बोलूया या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.

हितगुज या मालिकेअंतर्गत लेट्स टॉक चला बोलूया याविषयी डॉक्टर सरिता मोडक यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या आवाजातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या दुसऱ्या मालिकेकडं. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य म्हणजे अनेक कडूगोड आठवणींचा अमूल्य ठेवाच असतो. काही आठवणी या मनाला खूप हळव्या करणाऱ्या असतात, काही खूप आनंद देऊन जातात, तर काही आठवणी या सतत आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतात. अशा सुखदुःखांनी भरलेल्या आठवणींचा मौल्यवान खजिना म्हणजे आमची मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज काही स्त्रियांच्या आत्मचरित्राविषयीच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत सुरुची डबीर यांच्याकडून. चला तर ऐकूया.

नमस्कार. आज आपण आत्मचरित्रातून आत्मबोध हा विषय घेणार आहे. म्हणजे आत्मचरित्रातून आपण काय शिकावे बरे. आपण किती पुस्तकं वाचतो ना, पण त्यातून आपण काय घ्यायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही, पण मजा मात्र येते वाचताना. आणि आत्मचरित्र तर खूप काही शिकवून जातात. आत्मचरित्र म्हणजे काय तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनुभवलेल्या सुखदुःखांचा, यश अपयशांचा हा संघर्ष व्यक्तीने स्वतः केलेला आहे त्याचा हा आत्मीय वृत्तांत असतो. त्यातून केवळ एका व्यक्तीचे जीवन नव्हे तर त्या काळातील समाज, संस्कृती, नातेसंबंध याचंही दर्शन आपल्याला घडत असतं बरं. मग या आत्मचरित्रातून आपण काय शिकावं, कारण ते घडलेलं आहे, कुणाचं आयुष्य आहे ते, हेच मी आपल्याला इथे सांगणार आहे. मराठी स्त्री आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे ना, ती रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या आत्मचरित्रापासून सुरू होते. या ग्रंथाने स्त्रीच्या अनुभव विश्वाला प्रथमच शब्दबद्ध करून मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, अनुभवांनी ती समृद्ध होत गेली आणि एक दिवस तिच्या मनाला शब्द सापडतात. तिचा आवाज अनेकदा चार भिंतींमध्ये दडपला गेला, पण आत्मसन्मान जागृत झाल्यावर, लेखणी हातात आल्यावर तो आवाज काळाच्या कराल भिंतींनाही भेदून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. तिच्या जीवनाचा संघर्ष याचे प्रतिबिंब आत्मचरित्रातून उमटते. अशाच काही गाजलेल्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या आत्मचरित्रांचा आज आपण बोध करून घेणार आहोत. साधनाताई आमटे यांचे समिधा हे आत्मचरित्र अत्यंत दुर्मिळ समाजसेवी दाम्पत्याचा अप्रतिम सुंदर पण अडचणींवर मात करत होणारा प्रवास आहे. साधनाताई आणि बाबा आमटे यांनी खूप दारिद्र्याचे चटके सोसलेत हो. कुणापुढे हात पसरायचा नाही अशी वृत्ती असल्यामुळे मिळेल त्यात समाधान मानायचे असे त्यांनी दिवस काढले. समाजसेवेचे व्रत स्वीकारताना त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार कधी केलाच नाही. त्यांच्या मुलांबद्दल आपण ऐकू ना तेव्हा आपलं मन फार हळवं होतं हो. मुलांचे हाल बघून अनेकदा त्यांचे मन, साधनाताईंचे मन व्याकुळ होत असे. त्या म्हणायच्या की साधा बिस्किटचा पुडा सुद्धाही आम्ही त्यांना घेऊन देऊ शकत नव्हतो. साधनाताईंनी सांगितलेला ह्याच आत्मचरित्रातील एक विशेष असा प्रसंग आहे, हृदयस्पर्शी आहे. बाबांनी उपचार केलेला पहिला कुष्ठरुग्ण म्हणजे शंकर ठाकरे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या शेजारी राहत होते. एकदा त्यांच्या पत्नीने केलेला तुरीच्या डाळीचा पदार्थ मुलांनी कधी पाहिलाच नव्हता, कारण मुगाच्या डाळीशिवाय कुठली डाळ असते हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि अख्खा संपवून टाकला. साधनाताईंना त्यांना रागवणी जमलेच नाही, कारण काय रागवणार नाही या बालगोपालांना, लहान वय ते, आपणच तर त्यांना पुरेसं देऊ शकत नाही ही भावना त्यांच्या मनात आली. साधनाताईंच्या आत्मचरित्रातून एक महत्वाचा जीवनमूल्याचा संदेश मिळतो. म्हणजे असं की आपण स्वतः पुरतो, मी, माझं कुटुंब असं न राहता वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीच्या उदात्त तत्वाप्रमाणे जगायला हवं हे त्या शिकवतात बरं. रमाबाई रानडे आणि साधनाताई आमटे या दोघींच्याही आत्मचरित्रातून पतीविषयीचा आदर, प्रेम, त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा अगदी प्रखर्षाने जाणवते. आहे काय आत्मचरित्र? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा आलेला अनुभव शब्दबद्ध करणं आहे. कारण नंतरच्या काळामध्ये स्त्रीला होणारा त्रास, यातना याचे प्रतिबिंब उमटायला लागले. त्याला कारणही असे होते की पूर्वी होणारा त्रास स्त्रिया कधी बोलून दाखवत नसत, त्यांना तो सहनच करायचा हेच शिकल्या होत्या. पण आत्मभान आल्यावर

0: स्वतःच्या हक्काची जाणीव झाल्यावर मात्र त्या बोलायला लागल्या। रमाबाई रानडेंच्या जीवनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे स्थान पतीचे नव्हते, केवळ ते मार्गदर्शक शिक्षक गुरु होते। किती लहान होते ना रमाबाई जेव्हा त्यांचं लग्न झालं।
1: अटुष्य पानबाई अटुष्य, गोटतोडे घालून आपण अटुष्य। अटुष्य पानबाई अटुष्य, गोटतोडे घालून आपण अटुष्य।
0: अगदी चिमुरडीपूर, पण त्यांचं जीवन घडवलं ते त्यांच्या पतीने। त्यांना शिक्षण दिलं, घरातला विरोध पत्करून, सगळ्या स्त्रियांचा विरोध होता, तिने शिकू नये म्हणून काय काय त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय ना, आपण अतिशय भावविभोर होतो। साधनाताईंबद्दलही आपल्याला तेच दिसतं ना, पती पत्नींमध्ये कसा आदर असावा हे तर शिकायला हवं ना आपण, कसा विश्वास असावा, कसं समर्पण असावं बरं, याचं सुंदर दर्शन आपल्याला या दोघींच्याही आत्मचरित्रातून मिळतं आणि मन अगदी सुखावून जातं। हे आत्मचरित्र केवळ भूतकाळाचे दर्शन नाही आहे, तर वाचकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देतात। आपले जीवन फक्त स्वतः पुरते न राहता विश्वाचे भाग। आणखीन एक आत्मचरित्र खूप महत्वाचं, सिंधुताई सपकाळ यांना मात्र पतीचा प्रचंड त्रास झाला, समाजाचा त्रास झाला। सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण अतिशय भावविभोर होतो, चटके बसतात हो मनाला। पण या स्त्रीनं आपल्या लेकीला घेऊन स्मशानात वास्तव्य करावं, तिथल्या मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करावा, आणि अशी स्त्री समाजाला हातात मशाल घेऊन मार्गदर्शन करते, इतकं सुंदर वाक्य आहे ना त्यांचं, मी जे भोगले हे दुसऱ्या कोणालाही भोगावे लागू नये, हा विचार किती उदात्त आहे ना। आणि म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा राहत नाही बरं, तर हजारो अनाथ वंचित मुलांसाठी आशेचा दीप बनले आहे।

स्त्रियांची आत्मचरित्र ही जीवन कथा नाही बरं केवळ, त्यांची जिद्द आणि जीवन मूल्य जपासत, संवेदनशीलता, सजग जबाबदारी मानत, जबाबदारीचा स्वीकार करत माणूस बनवण्याचा हा प्रवास आहे. आणखीन एक आत्मचरित्र, ते म्हणजे रजनी ते रजिया. या आत्मचरित्रात रजिया यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे. वाचनावर बंधने असतानाही त्यांनी चोरून पुस्तके वाचली, पतीने मासिकांचे अंक फाडले. त्या म्हणतात, अहो पण विचार फाडून टाकता येत नाही ना. एका वाक्यात त्यांची जिद्द, स्वाभिमान, वैचारिक निष्ठा समावलेली आहे. त्या म्हणाल्या, मी माझा संसार पूर्ण करीन, मी ठरवलं आहे ना, मी निर्णय घेतला आहे ना, तो चूक सुका बरोबर, तो माझा आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये अडगाव हे गाव आहे. गावाच्या नावामागील आख्यायिका सांगताना त्यांनी समाजातील लिंगभेदावरही बोट ठेवलंय आणि म्हणतात, इथे मुली अडते, मुलींचा संसार अडतो या गावातल्या, म्हणून अडगाव आहे. मग त्या म्हणतात की पुरुषांचा नाही अडत का, मुलांचा अडत नाही. आणि तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध किंवा ह्या विचाराविरुद्ध की मुलींना असं समजावं की त्यांचा संसार अडतो, हे त्यांना कधी पटलं नाही. आणि ते त्यांनी त्याचा विरोध तेव्हाही केला होता लहान वयातच. गरिबी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आई वडील शिंपी काम करायचे, एका पायाने अधोती बरं आई, तरी सुद्धा मशीन चालवत होती. लहानगी रजनी तिला कामात मदत करत होती. तिचं लहानपण अगदी प्रचंड हालपेष्टात गेलंय, पण प्रेम खूप होतो. प्रेम असलं ना की माणूस सगळं सहन करतो. लग्न झाल्यावर मात्र ते तिला कधीच मिळालं नाही. तरुण वयात एका तरुणाच्या प्रेमात पडते. 10वी नंतर डीएड करून तिने शिक्षिकेची नोकरीही स्वीकारली होती बरं. आता आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवावे अशी स्वप्न पण रंगवली असतील. जेव्हा

मागे वळून ती बघते ना, तेव्हा तिला आपल्या या निर्णयाची अतिशय खंत वाटते. ज्या आईने निस्सीम प्रेम दिले तिचा विश्वास तोडून आपण असे का वागलो, हा प्रश्न तिला छळत होता सतत. आणि आपण यातून काहीतरी शिकायला हवं की नाही, हा आत्मपरीक्षणाचा प्रामाणिकपणाचा भाग या आत्मचरित्रात मला खूप भावला. खूप धडे मिळतात हो वाचकाला या आत्मचरित्रातून. जीवनामधील कोणतेही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घ्यावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपले हित चिंतणाऱ्या माणसांचा विश्वास जपावा. क्षणिक आकर्षण किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय कधी संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. रझिया यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. आणि त्यांनी अतिशय हालअपेष्टा सहन केल्या पण समाजासाठी काय केलं, मला ह्या आत्मचरित्रातून हे फार आवडतं. या सगळ्याच स्त्रिया ज्या आहे ना, त्या स्वतःचे प्रश्न सोडवत नाही बसल्या, त्या सोडवता सोडवता इतरांना मदत करत गेल्या. ही खरी वसुदैव कुटुंबकाची बाब आहे. जेलमधल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवले, पुरुषांचे प्रश्न सोडवले, किन्नर समाजासाठी किती वर्ष त्यांनी काम केलं. विचार करा, ज्या घरामध्ये बाहेर निघण्याची मुभा नव्हती त्या घरात या स्त्रीनं हे सगळं केलं आहे. स्त्रीने निर्णय कसा घ्यावा, आत्मभान कसे राखावे, प्रेमाचा जरा आटू न देता, हे खूप महत्वाचं आहे. स्त्री म्हणजे प्रेमाने परिपूर्ण मन ईश्वराने दिलंय. आपल्याला जर नाही पटलंय तर आपल्याला निर्णय घेतला आला पाहिजे की ठीक आहे, आता मी नाही राहू शकत इथे. आणि आपला जरा नाही आटू द्यायचा हा प्रेमाचा, तो जपणं हे फार आजच्या काळात महत्वाचं झालंय. हे शिकावं आपण, हीच आत्मचरित्रांची शिकवण आहे असं मला वाटतं.

तिच्या शब्दातून या मालिके अंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलात. विषय होता आत्मचरित्रातून आत्मबोध. चला तर मैत्रिणींनो, आता घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे सुमधुर गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मैत्रिणींनो आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. परत भेटूया पुढल्या वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम गीत बहार.

हा खेळ सावल यांचा, या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गाणं होतं. आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.

हा खेळ सावल यांचा या सिनेमातलं, सुधीर मोघे यांचं हे गाणं होतं, आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.

अरे संसार संसार या सिनेमातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेपूडकरांचं गीत होतं, संगीतकार अनिल अरुण.

0: अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं बन्या बापू या सिनेमातलं मुरलीधर गोडी यांचं गीत होतं. संगीतकार ऋषिराज. गीत बाहेर कार्यक्रम आपण ऐकत होता. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र संभाजीनगरहून.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात विमानतळ

परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जीएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं. या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्ली मार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे. या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले. हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातले आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघातप्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच

0: संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या सुमारे युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं US जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700 अधिक जण जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्य पदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5 मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला तर रौनक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचाच एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमचं यानंतर

0: पुढचा कार्यक्रम लगेचच।
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र।
2: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज पाटील विजयी। जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध उपक्रम आणि जिल्ह्यात मान्सूनचं आगमन, जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस।
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती।
2: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील हे विजयी झाले। त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला। या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातल्या एकूण 367 पैकी 362 जणांनी मतदान केलं। जिल्ह्यात 98% अधिक मतदानाची नोंद झाली। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चा झाली। यात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेचं संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे। एका चुकीमुळे संपूर्ण लातूर पॅटर्न बदनाम होऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। लातूर शहरात औद्योगिक वसाहतीतल्या ट्यूशन एरियावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संबंधित संस्था कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचं सांगत कोणत्याही व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देशमुख यांनी केलं। दरम्यान नीट प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरात जवळपास 3 आठवडे मुक्कामी होतं। विद्यार्थी, पालक आणि काही क्लासेसच्या अनुषंगानं त्यांनी चौकशी केली। याच पार्श्वभूमीवर 21 जून रोजी घेण्यात आलेली नीट यूजी पुनर्परीक्षा लातूर जिल्ह्यात शांततेत पार पडली। जिल्ह्यातल्या 26 परीक्षा केंद्रांवर 14,687 विद्यार्थ्यांपैकी 13,672 विद्यार्थी उपस्थित राहिले। लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त होत आहे। चाकूर तालुक्यातल्या अलगरवाडी परिसरात लातूर नांदेड महामार्गावर कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले। घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। लातूर औसा मार्गावरील बुथोडा परिसरात क्रुझर वाहनाला पाठीमागून कारची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले। तर अन्य एका अपघातात लातूर शहरातल्या सम्राट चौक परिसरात ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा मृत्यू झाला। या घटनेचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं असून वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध ठिकाणी योग कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम पार पडले। भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी योग हा निरोगी जीवनाचा आधार असल्याचं सांगत प्रत्येकानं दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असं आवाहन केलं। तर लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी शहरातल्या विविध चौकांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून योगाचा संदेश देत सलग 11व्या वर्षी हा उपक्रम राबवला। देवणी तालुक्यातल्या बोंबळी इथं बैल दगावल्यामुळे शेतीची कामं थांबू नयेत म्हणून वृद्ध पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपल्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आला। या घटनेची प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली। त्यानंतर नव्या बैलाचीही व्यवस्था करण्यात आली असून आता शेतीची कामं पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं असून जळकोट तालुक्यात 22 जूनच्या रात्री ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक साठवण तलाव, पाझर तलाव आणि नद्या पुन्हा जिवंत झाले आहेत। मात्र या पावसामुळे अनेक भागात शेतीचं नुकसान झालं, बांध फुटणं अशा घटनाही घडल्या। जळकोट शहरासह वांजरवाडा, घोणसी, कोळनूर, माळ, हिपरगा, रावणकोळा, पाटोदाखुर्द आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली। या पावसामुळे जंगमवाडी साठवण तलाव आणि हळदवाडवणा साठवण तलाव 80% भरले। कृषी विभागानं शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला देत 100 मिलीमीटर पर्यंत समाधानकारक पावसाची नोंद होईपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन केलं आहे। इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पळशी इथं आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन करत अंबाजोगाई लातूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प केली। तर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानासमोर झाडतोडीच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमनं झाडाची अंत्ययात्रा काढत अर्धनग्न आंदोलन केलं। अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत जवळपास 3.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। खंडापूर इथं आयोजित धार्मिक कार्यक्रमातील देणगी निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील, जिल्हा

0: वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: ही मालिका. आजच्या भागामध्ये ऐकूया जवळ या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: लेखक म्हणून रत्नाकर मतकरींची ओळख वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यांचं लेखन खूप आहे, 100+ अधिक पुस्तकं होतील इतकं. जवळपास सगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळलेत. कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक समीक्षा, बालसाहित्य, नाटकं असं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी लिहिलंय. कथा साहित्यातली प्रमुख ओळख आहे की त्यांनी लिहिलेल्या गूढकथांसाठी, आणि गूढकथांचे अनेक कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कादंबऱ्या मात्र त्यांनी तीनच लिहिल्या, जवळ, पानगळीचं झाड आणि ॲडम. जवळ ही त्यांची पहिली कादंबरी. जवळ त्यांनी माणूसच्या दिवाळी अंकासाठी लिहिली. त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी एक दिवस विसताना ही दीर्घ आणि एका सत्य घटनेवर आधारित गूढकथा लिहिली होती. त्याच प्रकारचं काहीतरी त्यांनी लिहावं अशी माणूसच्या संपादकांची, माजगावकरांची इच्छा होती, आणि मतकरीही त्या दृष्टीने विचार करत होते. जवळमधली जी प्रमुख घटना आहे ती मुंबईच्या डोंबिवली या उपनगरात घडलेली आहे. तिच्याबद्दल मतकरींनी जेव्हा ऐकलं तेव्हा हे लेखन गूढकथेच्या पद्धतीचं होईल असं त्यांना वाटत होतं. घटनेची अधिक माहिती काढण्यासाठी ते सर्व संबंधित लोकांना भेटले. जसे ते लोकांशी बोलत गेले तसं त्यांना जाणवायला लागलं की हे एक सामाजिक वळणाचं कथन आहे. मध्यम वर्गातल्या एका कुटुंबाचं हे अस्सल चित्रण आहे. पण कादंबरी केवळ कौटुंबिक नाही, मध्यमवर्गीय मनोवृत्तीचं, त्यात आढळणाऱ्या विसंगतीचं आणि त्या विसंगतीसह आपण कसे जगतो याचं हे चित्र आहे. माणूस आपलं दुःख स्वतःच तयार करतो अशी जाणीव या कादंबरीतून पुढे येते. ही जाणीव या कादंबरीचं मर्म आहे. कादंबरीचं कथानक तसं गुंतागुंतीचं नाही, पण त्याची रचना फार इंटरेस्टिंग आहे. कथेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नयन ही एका कीर्तनकारांच्या घरातली गावात वाढलेली मुलगी. तिचा पती प्रसाद, जो डोंबिवलीतल्या एका मध्यमवर्गीय घरात राहतो, आणि प्रसादची आई सिंधुताई, एवढीच यातली मुख्य पात्र आहेत. सिंधुताईंनी कष्टाने आणि एकटीने प्रसादला मोठं केलंय, त्यामुळे त्याच्यावर आपला हक्क असल्याची त्यांची भावना आहे. कथेतला संघर्ष तिथून सुरू होतो आणि अनपेक्षित मार्गांनी पुढे जातो. कादंबरीच्या सुरुवातीला आपली भूमिका मांडताना मतकरींनी म्हटलंय की त्यातल्या पात्रांचं अतर्क्य वागणं, घटनांना वेगळ्याच पद्धतीने रिॲक्ट करणं शक्य होतं याचं कारणच ही खरी घडलेली गोष्ट आहे. जर त्यांनी ती केवळ कल्पनेतून लिहिली असती तर त्यातली पात्र अशा पद्धतीने वागलीच नसती आणि मग ती कथा वेगळीच झाली असती. कल्पना या तर्काचा आधार घेतात, पण प्रत्यक्ष जग तर्कावर चालत नाही. साहित्य जसं संकेत पाळतं तसं वास्तव थोडीच पाळणार आहे. मतकरींनी मांडलेलं हे निरीक्षण या संपूर्ण कादंबरीला आकार देतं. कादंबरीची रचना थोडी ओरल हिस्ट्री सारखी आहे, म्हणजे या कथेच्या परिघात येणाऱ्या अनेक पात्रांच्या तोंडून ती सांगितली जाते. कीर्तनकार असलेल्या नयनच्या वडिलांच्या निवेदनापासून या रचनेला सुरुवात होते आणि तिचा भाऊ गुरु यातला अखेरचा निवेदक आहे. पण घटनांकडे पाहणाऱ्या नजरा सतत बदलत राहतात आणि त्या मांडणारे आवाजही. कॅलिडोस्कोप थोडा थोडा फिरवल्यावर चित्र जसं थोडं थोडं बदलतं तसंही कादंबरी वाचताना वाटतं. या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या बोलण्यामुळे ती कथा तिघांची न राहता सगळ्या समाजाची बनते आणि आपण त्यातून दिसणाऱ्या वास्तवाकडे थक्क होऊन पाहत राहतो. ही कथनाची पद्धत हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. लिहून झाल्यावर दीर्घकाळानेही ती समकालीन वाटत राहण्याचंही हेच कारण आहे.
0: जवळ या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला, पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात शेळीपालन याविषयीची माहिती ऐकणार आहोत. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सध्या आपण पाहतो आहोत की शेळीपालन हा व्यवसाय फार वेगाने वाढत आहे. शेळ्यांच्या मांसाला देखील आता मागणी आहे. गावठी शेळ्यांशिवाय उस्मानाबादी शेळ्या विकत घेतल्या जात आहेत. व्यावसायिक अजमेरी, बार्बेरी, कोटा या भारतीय जातींबरोबरच सानेन, आफ्रिकन बोअर या परदेशी जातींचं देखील संगोपन केलं जात आहे. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण कन्याळ ही जात आपल्याकडच्या वातावरणात अतिशय चांगली आहे, त्यामुळे शेळीपालक या जातीचं संगोपन करत आहेत. आता शेळीपालक

0: करताना म्हणजे शेळ्या खरेदी केल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? तर सुरुवातीला शेळ्या आणल्यानंतर 1 महिना आपण त्यांना स्वतंत्र राहायला दिलं पाहिजे. आपल्या आधीच्या शेळ्यांच्या संपर्कात या नवीन शेळ्या येऊ नयेत याकरता स्वतंत्र पाणी खाद्य त्यांना ठेवावं. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर त्याची बाधा आपल्या आधीच्या शेळ्यांना होण्याची शक्यता असते. आता जेव्हा आपण दुसऱ्या राज्यातून शेळ्या खरेदी करतो तेव्हा नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? तर खरेदी करणाऱ्याने पहिल्यांदा स्वतःसाठी शेळ्यांचा गट किंवा 50 शेळ्या आणि 5 बोकड याप्रमाणे खरेदी करावा. तो गट एकाच फार्मवरून घेतला असला पाहिजे. त्याचं PPR रोगाचं प्रतिबंधक लस झालेली असली पाहिजे. ज्या ठिकाणाहून आपण शेळ्या घेणार आहोत त्या ठिकाणी त्या शेळ्या ज्या प्रकारचा झाडपाला खाद्य खात असतात त्या प्रकारचं खाद्य पाला आपल्या वाहतुकीच्या गाडीत किमान 4 ते 5 दिवस पुरेल एवढ्या प्रमाणात भरून घ्यावा. शेळ्यांना वाहनात चढवण्यापूर्वी कॅल्शियमयुक्त आणि जीवनसत्वयुक्त औषधं 20 ते 30 मिली या प्रमाणात पाजावीत. प्रवास जर 6 ते 8 तासांपेक्षा जास्त असेल तर वाहन थांबवून परत पाणी खाद्य द्यावं आणि औषधं पाजावीत. आणि फार्मवर पोचल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधं पाजावीत. तसंच गुळ मिश्रित पाणी पाजावं आणि सलग 3 दिवस जीवनसत्वयुक्त औषधं पाजावीत. तसंच शेळ्यांना गोळी खाद्य दिल्याने बाजारातील मागणीप्रमाणे बोकड विक्री करता आपल्याला तयार करता येतात. शेळीपालन करण्यासाठी शेड करता जेव्हा बांधकाम आपण करणार असू तेव्हा ते कमी उंचीसाठी न बांधता किमान 5 ते 6 फूट उंचीवर बांधावं. त्याकरता पूर्वीप्रमाणे बांबूच्या साठीशिवाय आता प्लॅस्टिकच्या फोल्डिंगच्या देखील साठी उपलब्ध आहेत. या काढता येतात, स्वच्छ करता येतात, निर्जंतुकही करता येतात. साठीच्या वर 7 ते 8 फुटावर पत्रा टाकावा. मध्यभागी शेडची उंची 10 ते 12 फूट असावी. साठीपासून लेंडी पडत असलेल्या ठिकाणी चुना शिंपडावा. वर्षातून 3 ते 4 वेळा लेंडीवर चुना टाकावा. तसंच शेड ही हवेशीर असणं आवश्यक आहे. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लसीकरण. शेळ्यांना आंत्रविषार या रोगाची प्रतिबंधक लस वर्षातून 2 वेळा टोचावी आणि PPR या रोगाची लस देखील टोचावी. PPR या रोगाची लस टोचल्यानंतर तिची प्रतिकारशक्ती 3 वर्ष असते. त्याशिवाय शेळ्यांना धनुर्वाताचं इंजेक्शन वर्षातून किमान एकदा टोचावं. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने जर आपण शेळीपालन व्यवसाय केला तर त्यामधून आपल्याला चांगलाच फायदा होऊ शकेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात शेळीपालन याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
3: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला, तो साधारण 7 डिसेंबर 1987 दरम्यान, की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्या हेतूने हा दिवस साजरा करावा आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 साली पहिल्यांदा

0: यंदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का, तर यामध्ये साधारण 1839 साली चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
1: अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे?
0: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं. याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो म्हणजे या पदार्थांची ने आण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत म्हणजे ऍक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत, तर त्यांना सुद्धा एक प्रकारची मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर, त्याच्यानंतर इतर काही जे महत्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत.
1: अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये, ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रुते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. पाऊस कोकणाचा प्राण, निसर्गाचा श्वास. पाऊस हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला गारवा देणारी, ओल्या मातीच्या सुगंधाने भारावून टाकणारी आणि जीवनाला नवसंजीवनी देणारी एक सुंदर अनुभूती जागी होते. कोकणात पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारं पाणी नव्हे, तो इथली संस्कृती, शेती, जंगल, नद्या, जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील शेती, फळबागा, नद्या, विहिरी, झरे, देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. भात शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा, काजू, सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं, देवराया, ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी, प्राणी, सरीसृप, कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे? तर पाऊस हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. यामागची काही महत्त्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर परिणाम होतो. वनवणव्यांमुळे झाडं, झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं, पाणथळ जागा बुजवणं, रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतंय आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतंय. समुद्राच्या तापमानातील बदल, त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतंय आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते. जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निन्या म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी, निसर्गप्रेमी, गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. छोटे झरे, ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत. जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस, हिरवीगार जंगलं आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं, देवराया आणि जंगलाचे संवर्धन करणं, वणवे रोखणं, जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, ओढे, नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील, ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
0: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात निपटत आहे. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधीर नायक यांनी केलेली आहे. ऐकूया निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती.

निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती श्रोतेहो आता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधीर नायक यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपवरही. दुपारचे 3 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दर डोई 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी आज केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिकाध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यानं चाकू भोसकून हत्या केली. मालवाहतूक करणाऱ्या

मधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांनाच अशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या दुरुस्तीनुसार अंत्योदय योजनेतल्या कुटुंबांना दरडोई 7 किलोप्रमाणे जास्तीत जास्त 35 किलो धान्य दिलं जाईल आणि त्याहून चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना दरडोई 5 किलो धान्य वाटप केलं जाणार आहे. या दुरुस्तीमुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यासंदर्भात CCTV फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या 3 सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 पेक्षा जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती.
विठ्ठल नामाचा जयघोष, टाळमृदुंगाचा गजर आणि वरुणराजाच्या उपस्थितीत संत मुक्ताबाई पालखी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ता

0: नगर तालुक्यामधल्या कोथळी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318वं वर्ष आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दररोज 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

42.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. दुसऱ्या प्रसारण सभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. लोकल रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआयनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी दरडोई 7 किलोप्रमाणे धान्य वाटप करण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्याबद्दल 13 जुलैपर्यंत नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 109 अंकांची वाढ झाली आणि तो 77,100 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 34 अंकांची वाढ नोंदवत 24,056 अंकांवर बंद झाला. व्हेनेझुएलामध्ये याराकू राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 164 जणांचा मृत्यू झाला तर 971 अधिक जण जखमी झाले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 5:02 आणि 37 सेकंद झालेत. श्रोतेहो आता प्रसारित करतोय कार्यक्रम गीतसंध्या.

आशा भोसले यांनी गायलेलं संजय उपाध्याय यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं, चित्रपट विश्वविनायक.

खट्याळ सासू नाठासून या चित्रपटासाठी श्रोतेहो आपण ऐकत होतात अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं अण्णा देऊळगावकर यांचं गीत. हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी. श्रोतेहो, पावसाला तर मस्त सुरुवात झाली आहे. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. प्रेमी जीवांना हा पाऊस मात्र खूपच आवडतो.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती सुधीर मोघे यांची आणि या गीताला संगीत होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती सुधीर मोघे यांची आणि या गीताला संगीत होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं.
1: श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सधू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं चिंतामणी पोद्दार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाळ पळसुले यांचं आणि चित्रपट होता कळतंय पण वळत नाही.

अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर नांदोडे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता हिचं काय चुकलं. सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. त्यानंतर 6:00 हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी आपले युववाणी मध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, 25 जून 1983 चा तो दिवस, लंडनचं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान आणि समोर होता सलग 2 वेळा विश्वविजेता राहिलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ. कोणालाही वाटलं नव्हतं की इतिहास बदलणार आहे, पण कपिल देव यांच्या कपिल्स डेव्हिल्सने तो चमत्कार करून दाखवला. आज आपण त्याच सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला आधी बॅटिंग दिली. समोर होते मायकल मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग सारखे खतरनाक बॉलर. त्यांच्या बाउन्सर समोर भारतीय बॅट्समॅन संघर्ष करत होते. के श्रीकांत यांनी धीराने खेळत सर्वाधिक 38 रन्स केले, तर मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. पण संपूर्ण भारतीय टीम अवघ्या 183 रन्स वर ऑल आउट झाली. होय, फक्त 183 रन्स. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले वेस्ट इंडिजचे पाहुणे आणि क्रिकेट तज्ज्ञ समजत होते की वेस्ट इंडिज सहज मॅच जिंकणार आणि विजयाची हॅट्रिक करणार. पण पिक्चर अजून बाकी होता मित्रांनो. 184 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात वादळी झाली. विवियन रिचर्ड्स खेळपट्टीवर आले आणि त्यांनी भारतीय बॉलर्सना धोधो धुवायला सुरुवात केली. ते 33 रन्सवर खेळत होते. खेळ भारताच्या हातातून निष्ठत चालला होता आणि मग आला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट. मदनलाल यांच्या बॉलवर रिचर्ड्स यांनी हवेत शॉट मारला. बॉल खूप उंचावर होता, मागे धावत जात कॅच पकडणं अशक्य वाटत होतं, पण कॅप्टन कपिल देव यांनी मागे पळत जात हवेत झेप घेत एक अद्भुत कॅच पकडला. विवियन रिचर्ड्स आउट झाले आणि लॉर्ड्स मैदानावर जणू शांतता पसरली. भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास मात्र गगनाला भिडला होता. रिचर्ड्स काय गेले, वेस्ट इंडिजची घसरगुंडी उडाली. मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समॅनना आपल्या फिरकी आणि स्विंगवर नाचवलं. एक एक करून विंडीजचे विकेट्स पडत गेले आणि अखेर 52व्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मायकल होल्डिंगला LBW केलं. वेस्ट इंडिज 140 रन्सवर ऑल आउट. भारत 43 धावांनी जिंकला. भारत विश्वविजेता झाला. भारतीय चाहत्यांनी मैदानावर एकच गर्दी केली. लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी तो चमचमता सोन्याचा विश्वचषक हातात उंचावला. तो क्षण प्रत्येक भारतीयाचे डोळे उलावणारा होता. या एका विजयाने भारतामध्ये क्रिकेटची क्रांती घडवून आणली आणि याच विजयाने सचिन तेंडुलकर सारख्या लहान मुलाला देशासाठी खेळण्याची प्रेरणा दिली. 25 जून 1983 ती रात्र भारतीयांसाठी कधीही न संपणाऱ्या दिवाळीसारखी होती. आज 40 हून अधिक वर्ष झाली, तरीही तो विजय आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. तर मित्रांनो, 25 जूनच्या त्या सोनेरी आणि भावुक आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोतेहो आता वळूया आपल्या पुढील विशेष सादरीकरणाकडे, म्हणजेच सांजवेळ या मालिकेकडे. आणि ही सांजवेळ अधिक संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली लाडकी मैत्रीण अश्लेषा भट आपल्यासोबत असणार आहे. तर रसिक हो, गोड आठवणींच्या

0: या प्रवासात सामील होऊया आणि ऐकूया सांजवेळ.
1: हॅलो मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलंय का हो की आपली लोककला, आपली लोकसंस्कृती कोप पडत चालली आहे म्हणून? बघा ना, आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा किती समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव, संत जनाबाई यांनी ओव्यातून, कवितेतून, गाण्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जगासमोर मांडली. या लोककलेमध्ये कित्येक गाण्यांचे प्रकार, कित्येक वाद्य ज्यांची कदाचित ओळखही आपल्याला पडणार नाही, पण ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कारण गणपतीला, कॉलेजच्या फ्रेशर्स किंवा फेअरवेल पार्टीला, अगदी घरी सगळे भावंड एकत्र जमल्यावरही आपण विरंगुळा म्हणून डीजेची रिमिक्स गाणे लावतो. नकळत आपले पाय थिरकतातही, पण त्यामुळे मागे पडत चाललेल्या लोककलेला आपणच जबाबदार आहोत. पण आपणच आपल्या लोककलेला, समृद्ध मराठी वारशाला पाठिंबा देणार नाही तर कुठल्या हक्काने आपण गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो? 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो? थोडक्यात सांगायचं तर आपण आपली संस्कृती, आपली लोककला फक्त इन्स्टा, व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवली आहे. आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची. तेव्हा तुम्ही स्टँडअप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन कोण होते तुम्हाला माहिती आहे? बघा, मी त्यांचे कविता तुम्हाला ऐकवते, बघा तुम्हाला ओळखता येते का? ते म्हणतात, एकदा मी पणा विकून पहा, जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावं ते अंतःकरणातून, कारण आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, कारण राग तर सगळेच करतात. हे आणि यासारखे असंख्य विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक, विनोदकार, संगीतकार, अभिनेते आणि वक्ते म्हणजे पु ल देशपांडे. गाणं लागलं की आपण अभिमानाने म्हणतो, मराठी पाऊल पडते पुढे. पण हे पाऊल पडताना आपल्या पाठीवरचा समृद्ध वारसा मागे सोडून देत नाहीये ना, हा विचार करण्याची आज अत्यंत गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची, वारींची आणि अथांग लोककलेची भूमी म्हटलं जातं. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे महाराजांच्या काळात मर्दानगीने डफावर थाप पडायची आणि शाहिरांच्या बुलंद आवाजात पोवाडा घुमायचा. पण आज ज्या मातीत मराठी लोककलेचा सुगंध होता, तिथे पाश्चात्य संगीताचा धूर पसरतोय. आपल्याकडे संगीताचा, वाद्यांचा किती अफाट खजिना आहे. संतांनी ज्या टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांच्या साथीने भजन केलं, कीर्तनाचा गाजर करत समाज प्रबोधन केलं, जिथे डफ, संभळ, ढोलकी आणि तुणतुण्याने आपल्या लोकसंगीताला जिवंत ठेवलं. गाण्यांचे प्रकारही किती. पोवाड्यांशिवाय जत्रेत रंगणारी लावणी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन करणारी गवळण आणि थेट काळजाला घालणारी भारूड आणि गोंधळ हा नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर हा आपल्या संस्कृतीचा कणा होता. मित्रांनो, आज आपण एक निश्चय करूया, ही लोककला, ही जुनी वाद्य, हे गाण्यांचे प्रकार फक्त संग्रहालय किंवा पुस्तकावरच बंद होणार नाही, तर ते आपल्या सणांमध्ये, श्वासात आणि आपल्या संस्कृतीत मनाने वाजतच राहतील. कारण लोककला टिकेल तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. पुन्हा भेटूया सांजवेळ मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण, तुमची रजा घेते. नमस्कार.
0: मित्रांनो, आताच आपण आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्या सोबत सांजवेळ ही मालिका ऐकली. आशा आहे या मालिकेतील संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असतील. चला तर मग गप्पांच्या या सुंदर वातावरणात आता वळूया आपल्या पुढील भागाकडे, ज्याचे नाव आहे अनुभवाचे बोल. या भागात आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने हेरिटेज वॉक या विषयी

0: सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया अनुभवाचे बोल.
1: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध वारसा या आगळ्या वेगळ्या विषयी बातचीत करणार आहोत नागपुरातील उत्तम लेखक, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस सोबत. सर्वेश एक उत्तम लेखकही आहे. नुकतंच त्याचं गाभारा मंदिराचा समृद्ध वारसा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय आणि त्यासोबत वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आणि प्राचीन मंदिरांना भेट देऊन तत्संबंधी लेखनाद्वारे तो प्रचार आणि प्रसार सुद्धा करतो. तर सर्वेश, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार स्वर्णिमा, खूप खूप धन्यवाद.
1: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हेच विचारायचंय की तुझी आणि इतिहासाची गट्टी कशी जमली.
2: छान प्रश्न आहे. इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि इतिहासात प्रत्येकाला रमायला आवडतं. मग आपण ते लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास. असं करत करत एका टप्प्यावरती येतो की आपण आपल्याला जे आवडतो तो इतिहास आपण जाणून घेतो, त्याच्याबद्दल अधिक वाचन करतो. तर ती आवड लहानपणापासून निर्माण झाली. मग मला मंदिर आणि हेरिटेज म्हणजे आपला जो समृद्ध वारसा आहे आणि प्रत्येक शहराला त्याचा एक वारसा असतोच, ती वारसा स्थळं आपण बघितली पाहिजे. प्रत्येकाचा माझा म्हणजे मी आग्रह धरतो की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आपण खूप दूर दूरच बघायला जातो पण आपण आपल्या घराजवळचं बघत नाही. लोकांची एक हे असते. तर मी तो बदलवण्याचा प्रयत्न केला. मी आधी आपलं घराजवळच्या ज्या वास्तू आहेत त्या बघायला सुरुवात झाली आणि मग तिथून हेरिटेज वॉक घ्यायचा असं ते सुरुवात झाली. मुळात वॉक घ्यायचं असं काही ध्यानीमनी नव्हतं, पण जेव्हा आपण बघितलं आणि हल्ली सगळीकडे सोशल मीडिया आहे, तर मग ते टाकल्यानंतर सोशल मीडियात जेव्हा मी टाकायचो तर मग लोकांचं लक्षात आलं की लोकांना आवड निर्माण झाली. मग समविचारी आपल्याला आपले मित्र भेटतात. तर त्याच्यातून मग वॉक ही कॉन्सेप्ट सुरू
1: झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता वॉक घ्यायचं आपण, तर मग त्या मागे प्लॅनिंग कसं होतं आणि रिस्पॉन्स कसा होता लोकांचा?
2: छान आहे. याचा एक किस्सा आहे की कोविड झाल्यानंतर किंवा त्याच्यात थोडस आधी म्हणता येईल आपल्याला, पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, मोजून 5. त्यात माझे 2 मित्र होते. एक नागपुरातले इतिहासातले जाणकार आणि तज्ञ म्हणून आपण त्यांना श्रीपाद चितळे, जे आता या जगात नाहीये, तर ते होते. आणि त्यांच्या थ्रू मग ती विजन मिळाली की आपण वॉक घ्यायचा. तर मग मी त्यांना म्हटलं होतं की मला महाल समजून घ्यायचा आहे. तर ते म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग जेव्हा आम्ही प्रत्यक्ष हे केलं, मी एक फ्लायर बनवला, ते सोशल मीडियात पोस्ट केलं, तर ते मला म्हटले काय तुला काय वाटतं किती लोक राहतील? म्हटलं कमीत कमी 25 असायला हवीत आताच्या डेट प्रमाणे. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल, मग आपण या दिवशी जाऊ. लिटरली आम्ही 5 लोक होतो. त्यांनी त्याच आवेशाने मला पूर्ण सगळं दाखवलं जे ते नेहमी दाखवायचे. आणि त्यांनी मग मला महालातला जो समृद्ध इतिहास आहे, भोसल्यांचा वाडा, तिथल्या अवतीभोवतीची मंदिर आणि ते सगळं जेव्हा त्यांनी दाखवलं, तर त्यांना मग मी म्हंटल की सर सॉरी काय की नाही जमलं एवढं लोकांना. तर ते म्हणाले अरे मला माहिती आहे, आवड आणि प्रत्यक्षात ते येऊन बघणं याच्यामध्ये फरक आहे.
1: बरोबर.
2: तर त्याच्यामुळे प्रयत्न कर, बघ कसा रिस्पॉन्स येतो. तर पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते. आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं जेव्हा लोकांना समजायला लागलं, त्याच्यात इंस्टाग्रामचा माझा एक मित्र आहे, तर त्याच्यासोबत मग जेव्हा कोलॅब करून आम्ही एकत्र दोघांनी केलं, तर त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
1: अच्छा. तुम्ही ठरवता कसं की या वॉकला आज हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लोअर कसं करायचं, हे तुम्ही कसं ठरवता?
2: हे कसं आहे ना, स्वांत सुखाय आहे, म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जे करतो गोष्टी तशा सारख्या आहे. आम्ही त्याचे काही चार्जेस घेत नाही आणि काही नाही. आम्ही लोक गुगल डॉक वरती रजिस्ट्रेशन करतो प्रायर, एक आपल्याला अंदाज येतो की किती लोक येणार काय. तर मी आणि माझा एक मित्र होता अथर्व शिवणकर म्हणून, तर तो आता सध्या कॅनडामध्ये आहे, तर नाही तर तो आज इथे असता. तो आणि मी असं एकत्र आम्ही सुरू केलं. मग त्या मी कुठे बाहेर असला तर तो जास्त कंडक्ट करायचा. विकेंडला वगैरे मोस्टली संडे मॉर्निंग, तर सकाळी 7 ते 9 वगैरे, तर त्यावेळेला लोकांना इंटरेस्ट होता. आणि मग त्यानंतर 50 लोक, 100 लोक असे पण झाले. मग ज्या वेळेला G20 एक इथे होतं नागपूरला, तर त्याच्यात C20 जेव्हा झालं त्याच्यात

0: युथ जे होते वाय ट्वेंटी च्या अंतर्गत एक आपण घेतला होता हेरिटेज वॉक.
1: ओके.
0: तर त्याच्यामध्ये खूप माणसं होती म्हणजे भयानक. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं ज्या ज्या कोणत्या संस्था असतील सामाजिक आणि सोशल मध्ये ज्या एनजीओ काम करतात मग त्यांच्यासोबत कोलॅब करून जसं वेळ मिळेल तसं आम्ही तो वॉक घ्यायचो. तर मग लोकांना त्याच्यात अवेअरनेस आता अजून लोक तयार झाले. आता आम्ही दोघं खूप कमी करतो पण आता बाकीची जी टीम
1: आहे
0: मग तसं सुरुवात झाली. सो त्यानुसार मग ती सुरुवात झाली.
1: हेरिटेज वॉक अंडर तुम्ही काय काय दाखवता?
0: आता हेरिटेज वॉक मध्ये कसं आहे ना की नागपुरात चार साईडला चार मोठ्या गोष्टी आहेत म्हणजे स्थान आहेत जी बघितली पाहिजे. तर कसं आहे की आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये महाल एरिया हा सगळ्यात जुना तिकडे भोसले.
1: आपण चार एरिया थोडक्यात डिस्कस करूया.
0: हो चालेल ना. तर आता कसं आहे की नागपूरचे चार म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि म्हणजे मध्य नागपूर असे पाच विधानसभा क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता महाल एरिया जो तो मध्य नागपूरमध्ये येतो तो प्राईम एरिया म्हणजे मेन एरिया तोच होता. पूर्वी कसं होतं ना की सगळे लोक महालात राहायचे मग तिकडनं लोक हळू बाहेर पडले पण आजही दोन महाली भेटले तर त्यांची ती असतेच. तर ती महालचा विषय निघाला विषयच येत नाही. तर तशी म्हणून आधी आम्ही महाल घेतो की तिकडे बऱ्याचशा गोष्टी आहे म्हणजे तिकडे तो वेळ कमी पडतो पण दाखवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तिकडे भोसल्यांचा वाडा आहे त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवारांचं घर आहे त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे. हे सगळं असं 300 वर्ष जुनं वगैरे अशा सारख्या त्या वास्तू आहेत. तर ते गांधी गेट पासून आपला तो वॉक सुरू होतो आणि मग तो पुढे पुढे जातो. तर तिकडे लक्ष्मीनारायणाचं जामदारांचं मंदिर आहे. तर असं सगळं करत करत तो वॉक संपतो. मग आपण जर का दक्षिण मध्ये बघितलं तर तिकडे पण काही आहे. त्याच्यानंतर बावडी वगैरे म्हणजे आपण विहीर वगैरे म्हणतो तशा तिकडे पण आता मिळतात आहे. तर तो एखादा वॉक असतो. मग ते कसं असतं की ते लिस्ट असतं की प्रत्येकाला बावडी बघण्यात इंटरेस्ट नसतो पण काही लोक असतात की ज्यांना ते आवडतं तर मग ते आम्ही आमचाही अभ्यास होतो आणि आम्हाला कळतं तर त्यानुसार मग त्या गोष्टी होतात. मग इकडे तेलंगखेडी एरिया जो आहे तिकडे पण एक याचं मंदिर आहे आपलं शिवकल्याणेश्वराचं मंदिर. ते 300 वर्ष जुनं आहे. तेलंगखेडी तलावाचा एक वेगळा इतिहास आहे. हा तर तो आहे. त्याच्यानंतर इकडे सोनेगाव साईडला मुरलीधराचं मंदिर आहे. तर ते जुनं एक मंदिर आहे तर ते बघण्यासारखं. तिकडे पण सोनेगावचा तलाव आहे तर तो पण भोसलेकालीने. अशा गोष्टी करत करत मग जसं असेल ते ऍज पर इंटरेस्ट आणि ऍज पर वेळ त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी करतो. यस डिझाईन फ्रेम करतो आणि मग ते जसं दाखवतो. तर ते सर्वस्वी आपल्यावरती असतं की आज आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानुसार.
1: तुम्ही लोक मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम अगदी नियमितपणे चालवताय.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्यात बऱ्यापैकी इतिहास तुमचाही पक्का झाला असेल आणि बऱ्याच नवीन गोष्टीही कळल्या असतील. तर पुस्तकी जो इतिहास आहे तो आणि जेव्हा आपण एखाद्या साईटला जातो एक्सप्लोअर करायला तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडनं कळलेल्या गोष्टी तर ह्याचा कसा काय ताळमेळ बसवता तुम्ही लोक?
0: छान प्रश्न आहे. आता कसं असतं बघ की आपण एखाद्या हेरिटेज साईटवरती जातो तर आजकाल कसं आहे की हेरिटेज साईटवरती पण आपल्याला गाईड
1: असतोच आणि गाईड नसला तरी आपल्याकडे गुगल आहे.
0: पण कसं असतं ना गुगलमध्ये कसं असतं मी आणखीन सांगेल की गुगलची प्रत्येक गोष्ट काही बरोबर असते हे नाही.
1: तोच माझा प्रश्न आहे.
0: मी तेच सांगतो
1: आपण जो होमवर्क करून जातो आपल्याला जे माहिती असतं
0: काय असतं ना की होमवर्क पेक्षा काय आहे ना की आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या स्थानांवरती जातो ना त्या स्थानावरची जी ऊर्जा आहे ती बरेचदा आपल्याला काही काही गोष्टी सांगत असते आणि मग ती ऊर्जा घेऊन आपण जेव्हा परत वाचायला घेतो एखादी त्या स्थानाची माहिती आणि तो इतिहास तर मग आपल्याला अजून गोष्टी समजत जातात. गाईडचं कसं असतं ना प्रत्येकाला कसं असतं की कथाकथन वगैरे सारखा तो गाईड असतो की तो खूप सांगतो त्याचे इसवी सन पाठ असतात तो त्या गोष्टींना दिवसभर त्या स्थानी असतो तर त्याला तो अभिमान असतो. तर त्याच्यामुळे त्याला सांगताना त्याचा जो फ्लो असतो तो डेफिनेटली एका वेगळ्या लेवलचा असतो. त्याच्यातून आपण कितीही घ्यायचं हे आपल्यावरती असतं. मग त्याच्यानंतर लायब्ररीज आहेत काही पुस्तकं आहेत भोसल्यांच्या इतिहासावरती पण अंधारे सरांचा वगैरे नागपूर प्रांताचा इतिहास वगैरे नावाचं पुस्तक आहे. तर ते रेफर करताना मग आपल्याला त्या गोष्टी समजत जातात आणि मग आपण कोरिलेट करून त्याविषयी आणखीन मग जाणून घेऊ शकतो. आणि हल्ली काय झालंय की रील नावाचा जो कॉन्सेप्ट आलाय आणि तो चांगला आहे. आज जर का तू इंस्टाग्राम मध्ये बघशील तर रील मध्ये खूप गोष्टी आपल्याला पण समजतात. अरे हे आपल्या घराच्या 5-7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे पण आपल्याला माहिती नव्हतं. कारण काय होतं की कोणी त्याला एक रील आणि व्हिज्युअलाइज करून जेव्हा ते टाकतं ना आणि एक अगेन प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यात दिसते. आणि हेरिटेज तसंच हे होतं की म्हणजे असं म्हणून आपण त्याला हेरिटेज जर का राहिला तरच आपण राहणार अशा सारखं आहे की प्रत्येक शहराला तो इतिहास आहे. आणि माननीय पंतप्रधानांचं पण तेच सांगणं आहे की देखो अपना देश किंवा आपण आपला हेरिटेज जो आहे तो पहिले सांभाळून ठेवू आणि मग बाकी गोष्टी करू. तर ते तसं आहे.
1: आता सगळं हे जे बदलतं चित्र

0: आहे, तर ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये आपला हा जो सगळा समृद्ध वारसा आहे हा कसा जतन केला पाहिजे?
1: आता डेव्हलपमेंट म्हणशील तर कसं आहे ना की अर्बनायझेशन हे गरजेचं आहे, या गोष्टी झाल्या पण पाहिजे. 200 वर्षापूर्वीच्या गोष्टींमध्ये जर का आपण तसंच राहिलो तर तसं काही पुढे जाणार नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ते पण जपून म्हणजे जतन करून ठेवायचं, जपून ठेवायचं आहे. कारण मी राहणार नाही पण मी येणाऱ्या पिढीसाठी काय ठेवून जात आहे, तर मी जो मला मिळालेला वारसा आहे तो मी समृद्ध करून कसा ठेवेल तो ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. पण हल्ली होतं काय ना की तोच मागे होत नाही. आणि कसं आहे की प्रयत्न प्रत्येक जण करता आपापल्या लेवलनी करता आणि असं, तर निदान आपण त्या स्थानांवरती गेलं निदान गेलं तरी पण भरपूर फायदा होतो. म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात, मग आपल्याच कडे कोणी पाहुणे आले तर आपण त्या लोकांना घेऊन जाऊ शकतो, यस, आणि माउथ पब्लिसिटी होते, मग त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार आहे. अर्बनायझेशनचा एक वेगळा भाग झाला तरी पण हेरिटेज ते तसंच राहणार आहे, पण त्याचं जतन, त्याला संवर्धन, म्हणून आपल्याकडे हेरिटेज वीक पण म्हटला जातो. तो पण आपल्याकडे वीक म्हणजे पूर्ण सप्ताह असतो. तर त्याच्यासाठी आहे की तुम्ही त्या स्थानांवरती जाऊन ते जतन करणं, म्हणजे निदान ती वास्तू तरी बघून येणं, तिथली साफ स्वच्छता वगैरे करणं, त्याच्यासाठी म्हणून ते आहे. तर ते करू शकतो आपण, ते आपल्या हातात आहे. ऍज अ आपण ह्युमन बिईंग आहोत आणि माणसं आहोत, तर आपण एक नागरी कर्तव्य जी आपली आहे माणूस म्हणून, तर ती जर का आपण ठेवली तर जर का 300 वर्षापासून जर का ते व्यवस्थित जतन केलंय तर माझी पण ती जबाबदारी आहे की मी ते पुढे पण घेऊन जाईल. तर तसंच राहणार आहे, या गोष्टी डेव्हलपमेंट होतच राहील पण सोबत ही आपण गोष्टी करायला आपण ऍज अ नागरिक म्हणून ती आपली कर्तव्य आणि ती आपण केली पाहिजे.
0: अगदीच. आताच आपल्या चर्चेत बरेचदा सोशल मीडियाचा उल्लेख झाला. हे काय म्हणू आपण, हा काळच मुळात सगळा इंटरनेट, सोशल मीडिया हा सगळा आहे. तर ह्या काळामध्ये युवकांना या हेरिटेज वॉकसाठी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो?
1: छान प्रश्न. आणि मी माझाच स्वतःचा अनुभव याच्यात सांगेल. जसं आता दिवाळीचे 5 दिवस असतात, तर मी सहज विचार केला, हल्ली ते पाडवा पहाट आणि दिवाळी पहाट वगैरे कार्यक्रम असतात, तर मी एक मंदिर एक दिवस असं धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस 5 मंदिर आणि असा मी स्वतः पूर्ती केला आणि तो सोशल मीडियात टाकला, तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी सकाळी गेल्यानंतर लोक संध्याकाळी तिथे जायचे, मग मला फोटो काढून पाठवायचे की आम्ही हे बघून आलो, हे छान आहे मंदिर वगैरे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण आपल्यापासून जर का सुरुवात केल्या तर होतील आणि बदल घडतो, फक्त ते बदलाचे वारे जे आहेत ना ते आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागतात. तर तशासारखं आहे ते की होतात गोष्टी होतात. जसं आता श्रावण असतो, श्रावणामध्ये मी 4 सोमवार जे आहेत तर त्यावेळेला मी 4 महादेवाची जी जुनी मंदिर आहे प्राचीन त्याच्यावरती मी पोस्ट केलं, तर त्याचा रिस्पॉन्स आला चांगला, लोकांना ते कळलं, मग लोक जायचे बघायचे. सो अवेअरनेस हा आपण जर का क्रिएट केला ना तर तो होणार. तर तसं मला वाटतं.
0: भविष्यात कुठले स्पॉट्स एक्सप्लोअर करायचा विचार आहे?
1: भविष्यात आता बघ कसं आहे ना की आधी तर विदर्भ जाणून घेतला पूर्ण, अजूनही म्हणणार नाही की पूर्ण, अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्याकडे जर का विचार केला तर आपण जास्तीत जास्त 6-8 महिने फिरू शकतो. उन्हाळा आपल्याकडे इतका जास्त असतो की त्या याच्यामध्ये जाणं शक्य होत नाही. तर साधारण जुलै ऑगस्ट मध्ये थोडा पाऊस पडला की त्यावेळेला मग थोडं एक्सप्लोअर करणं सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला माझे कोणी मित्र असतात किंवा कोणी येतं, आपले नातलग वगैरे पण बाहेरून येतात, तर आपण एक त्यांना आपलं काय हे दाखवण्यासाठी म्हणून एक मंदिर तरी दाखवलं पाहिजे. याचा अट्टास माझा असतो आणि मी तो करतो. पण म्हणजे आता तुला सांगेल की आम्ही साधारण 4 वर्ष झाले या गोष्टीला. आपला काशीबाई राजघाट जे आहे, म्हणजे भोसल्यांचं जिकडे स्मशान, म्हणजे त्यांचं तिकडे सगळ्या अंत्यविधी होतात, तर त्या काशीबाई राजघाटावरती आम्ही दीपोत्सव सुरू केला. सुंदर वास्तू आहे. आता मुळात ती नागपूरकरांना माहितीच नाही आहे. ती अगदी सेंटर प्लेस मध्ये आहे, म्हणजे आपलं मॉडेल मेन आहे ना डीमार्ट, आता जिथं नवीन झालाय तर तिथे जवळ ती वास्तू आहे. तर तिथे मी आणि अथर्वने आम्ही दीपोत्सव सुरू केला. तर पहिल्या वर्षीच इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्ही तिथे 500 दिवे लावले. 14 फेब्रुवारी हा काशीबाईंचा स्मृती दिन असतो. तर भोसल्यांच्या म्हणजे राजदरबारात तिकडे पण ते लोक राजरत्न पुरस्कार वगैरे देतात. तर मग त्याच्यावरती आम्ही म्हटलं की आपण असं करूया का, तर मग त्यांनी पण आम्हाला परमिशन दिली आणि तो इतका छान 500 दिवांचा दीपोत्सव झाला की नागपुरात असं कधी झालंच नव्हतं.
0: बरोबर.
1: तर ते सुरुवात झाली, आम्ही सलग 3 वर्ष केलं, मग आम्ही आमच्या कामांनी बाहेर होतो. तर मग आता ते सुरू आहे, म्हणजे पुढची टीम करते आहे, सगळं व्यवस्थित करते आहे, त्याला रिस्पॉन्सही तसाच चांगला मिळतोय. तर त्यावेळेला मग आम्ही आमच्या घरच्यांना घेऊन गेलो होतो की चला घरचे थोडेसे अगेन्स्ट, घाटावर कसं जायचं आणि तुम्ही तिथे कुठले दिवे लावणार.

0: पण ती वास्तू इतकी सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर असं काही वाटलं नाही. तर मग
1: चांगल्या अर्थाने दिवे लागले,
0: चांगल्या अर्थाने दिवे लागले. आणि मी खरं सांगतो त्याला आपण असं म्हणू की जे प्रचार प्रसार माध्यम असतात वर्तमानपत्र वगैरे या लोकांनी पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या सोबत राहून हा एक नागपूरमध्ये राहून असा आम्ही एक छोटासा बदल केला जो आजही सुरू आहे. आता त्याला पाचवं वर्ष येईल ते यावर्षी, तर ते तसा सुरू आहे.
1: ओके, जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे?
0: वा, आपल्या शहराचा इतिहास आणि नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य, कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी एखाद्या हेरिटेज साईट वरती जावं. आज हेरिटेज साईटची दुर्दशा खरं सांगतो खूप खराब आहे. म्हणजे मी तुला एक सांगेल की रुक्मिणी मंदिर आहे, खरं सुंदर मंदिर आहे ते, तिथलं जे कार्विंग आहे ना अप्रतिम सुंदर आहे, पण हा तिथला जो म्हणजे काय म्हणू आपण तिथे तिथली जी रया आहे ती पूर्णच गेलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आपल्या लेवलने जेवढं होतं तेवढं नक्की करावं, निदान जावं बघावं, आणि जो प्रदक्षिणा मार्ग आहे म्हणजे त्या मंदिराचा, इतकं सुंदर उत्कृष्ट कार्विंग केलेलं मंदिर आजच्या डेटला नागपूरमध्ये आहे जे 300 वर्ष जुनं आहे, आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी केलेलं कार्विंग अप्रतिम बघण्यासारखं. तर आपल्या लेवलने आपण प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यातच मी तुला सांगेल की आपल्या नागपूरच्याच प्रसिद्ध जे कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर उदय माहूरकर, तर मिसेस माहूरकर आणि आम्ही लोक गेलो होतो त्यांना खूप आवड की आपण आपलं शहर कसं काय, तर मी त्यांना घेऊन गेलेलो. तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवला की या मंदिराबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे. तर कसं होतं ना की आपण त्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधूनही काही जर का करू शकलो तर लोक करतात, तर निदान तिथे गेलं पाहिजे. मुरलीधर मंदिर सुंदर आहे, ओडिया शैलीतलं एकमेव ते मंदिर आहे सोनेगाव तलावाच्या जवळचं. आणि मुरलीधर मंदिर म्हणजे काय, आपण असं इमॅजिन करू की कृष्ण आणि राधा असंच असेल, पण ते तसं नाही आहे. ते रुक्मिणी आणि सत्यभामा आणि मध्ये कृष्ण असं ते मंदिर आहे. अशी चार मंदिरं नागपुरातच आहे वेगवेगळ्या स्थानांवर. यस, ते बघायला पाहिजे, जाऊ शकतो ना आपण. आता अधिक होऊन गेला संकल्प करे की एका तर मी कृष्ण मंदिरात जाईल. गोरक्षण मध्ये सगळे जातात पण या मंदिरांमध्ये कोणी जात नाही. मी जाऊन जर का प्रयत्न केला जाऊ शकतो आपण, तर तो बदल होतो. आपल्याला आपल्या लेवलनी केला तर त्या गोष्टी सहज शक्य आहे. आणि नागपुरात राहून खूप गोष्टी बघण्यासारख्या. आज गुगल वरती जरी गेलं आणि गुगल गुरुची मदत घेऊन आपण जरी म्हटलं की नागपूर हेरिटेज साईट्स, तरी पण पानभर लिस्ट आहे. त्याच्यातल्या तुम्ही चार गोष्टी जरी पाहिल्या महिन्यातून, किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गेला, आपल्या घरचे लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गेलं, त्यांना दाखवलं, तर गोष्टी सहज घडतात. एक जाता जाता तुला सांगतो की आपल्याकडे बघ शहरांमध्ये पुतळे आहेत, करेक्ट, बाजी प्रभू देशपांडे चौक कुठे आहे,
1: रामनगरला,
0: करेक्ट, बरोबर, रझाशी राणी स्क्वेअर आहे, ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांचा चौक आहे स्टेशनच्या जवळ,
1: येस,
0: तिकडे कॉर्नरला नेताजींचा एक छान पुतळा आहे. मला असं वाटतं की हे पुतळे जरी आपण आपल्या येणाऱ्या पिढींना दाखवलं आणि त्याच्यात दोन म्हणजे थोडासा जरी इतिहास जरी सांगितला, चॅट जीपीटीची मदत घ्या हरकत काय नाही, तो थोडाफार तरी करेक्ट सांगेल. तर निदान ते जरी दाखवलं ना तरी भरपूर आहे की आज मुलांना माहितीच नाही की सावरकर कोण. तर आपला इथे एवढा सुंदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा शंकरनगर चौक, तो दाखवा. तर ते होऊ शकतं, बदल आपल्याकडनं सहज शक्य आहे.
1: छोट्या छोट्या लेवलवर सुरुवात केली तरी हरकत नाही.
0: एक्झॅक्टली, मी हेच म्हणतो की सगळ्यांनी झाडू घेऊन पूर्ण झाडायची गरज नाही. छोटीशी गोष्ट आहे तिथून सुरुवात केली, फक्त सुरुवात होणी महत्वाची आहे, मग तिथून गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि बदल घडतो. याच्यावर मला विश्वास आहे. वेळ लागतो, नक्कीच लागतो, पण बदल घडतोच.
1: क्या बात आहे, तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या. नागपूर आणि नागपूर बाहेरील हेरिटेज याविषयी तू सांगितलंस, तर त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि या मुलाखतीद्वारे तरी आपण आपल्या शहरातला वारसा लोकांपर्यंत पोहोचू शकू, किंवा तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते आपल्याला अप्रोच करतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. आणि थँक्यू सो मच.
0: नक्कीच, खूप छान वाटलं मला पण. थँक्यू, थँक्यू सो मच इन्व्हाइट केल्याबद्दल.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. श्रुती हो,
2: आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेतून स्वर्णिमा कमलवार यांनी हेरिटेज वॉक या विषयावर सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीसह आजचा आपला युववाणी हा विशेष कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की

पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच काही नवनवीन विषयासह आणि रंजक गप्पांसह. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमची रजा घेते. धन्यवाद. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

युववाणी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

स्वतः कार्यक्रमात यानंतर ऐकूया मैंने प्यार क्यों किया या चित्रपटासाठी हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत, गात आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक।

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 6:20 संस्कृत

ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान मँचेस्टर इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. हे वर्णन आपण रेडिओ सेटवर ऐकू शकता आणि नित्याचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून प्रसारित होतील. 6:20 होत आहेत. आता संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: पुनरेकवारम् अद्य संविधान हत्या दिवस आचर्यते आपत्काल काले लोकतांत्रिक मूल्यानां रक्षयन्त्रिभ्यः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना श्रद्धांजलिः समर्पिता विदेश कार्यमंत्री डॉक्टर एस जयशंकरः वैश्विक समस्यानां मध्ये दृढतर सहयोगस्य आवाहनं कृतवान् भारतस्य ब्रिक्स 2026 इत्यस्य अध्यक्षतायाः अन्तर्गतं गुरुग्राम नगरे ब्रिक्स ऊर्जा मंत्रिणां सम्मेलनम् आरभत वेनेजुएला देशे एकस्यानन्तरम् अप्रत्वेन प्रबलः भूकम्पः आगतः इति वार्ताः
1: न्यूज ऑन AIR या लाइव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 6:30:23 झालेत. श्रोतेहो आता रूपरेषा आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 6:35 आपण ऐकाल जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम. 6:45 लोकसंगीत. 6:15 विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद, लेखन आहे अमोल पालिये यांचं. रात्री 7:15 सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीकंथा. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो हे होते आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याचे कार्यक्रम. उद्या सकाळी 6:05 सुविचार आणि मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला ऐकाल. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00. 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये पावसाचं घटतं प्रमाण डॉक्टर राहुल भागवत यांनी दिलेली माहिती. श्रोतेहो हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. हे कार्यक्रम 2:05 आणि 2:10 पुनःप्रसारित होतील. निर्मिती आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची. सादर करते विवेक वानखडे. 6:55 आपण ऐकाल रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. 8:40 छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात अल निनोचा प्रवाह आणि त्याचे मान्सूनवर होणारे परिणाम याविषयी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोल तज्ज्ञ डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकाल. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम MDचा काळ थंडरची ललकार. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आणि महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापिका डॉक्टर गीतांजली बोराडे यांची मुलाखत आणि रेसिपी. 1:05 गीतबहार. 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या. 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:10 ऐकाल गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आणि 7:30 माझं आवार

0: शिवार राज्यस्तरीय कार्यक्रम, दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 पॉप म्युझिक, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा मुदगल यांनी गायलेला राग श्याम कल्याण. शिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:35 आणि 15 सेकंद झालेत. श्रोतेहो, आता ऐकूया जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, मी प्रियांका गोगटे. श्रोतेहो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण, व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती, आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये ते काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा.
2: अमावस्येचा
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा. मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही

0: सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात.
1: हा हा.
0: की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांबं,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
1: ओके.
0: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीये, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार आहे.
1: बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे.

0: लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकल्यात. श्रुतिभाता आनंद घेऊया लोकसंगीताचा.

0: श्रीकांत नारायण आणि सहकलाकार यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते अरुण भोईर शहाडकर.
1: श्रोते हो, यंदा पावसानं आपल्याला खूप प्रतीक्षा करायला लावली, त्यात त्याचं यंदाचं प्रमाणही कमी असेल असं सांगितलं जात आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ते अल निनो प्रवाह. हे अल निनो प्रवाह काय आहेत हे जाणून घेण्यासाठीच आम्ही इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोलतज्ञ डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांना.
2: आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की अल निनो एकटं काही करत नाही, म्हणजे भारताच्या परिसरातल्या सगळ्या ठिकाणी जो पाऊस येतो त्याच्यामध्ये अल निनोच फक्त काम करत नाही तर इतर अनेक घटक काम करत असतात. त्यातला अल निनो हा यावर्षी प्रतिकूल असणारे भारतीय पावसाच्या प्रमाणाकरता आणि भारतामध्ये कमी पाऊस पडणारे ही वस्तुस्थिती आहे. मान्सूनवरती प्रभाव टाकणारे अनेक आहेत, त्यातल्या वाईट असं आहे की अल निनो हा उरलेल्यांना प्रभावित करतो.
1: तेव्हा श्रोते हो, आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या या अल निनो प्रवाहांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया इंद्रधनुष्य हा कार्यक्रम. शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी ट्यून करा 1143 kHz वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.

अजित कडकडे यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची गवळण आपण ऐकलीत. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोतेहो, लोकसंगीताचा आनंद आपण घेताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, लोकसंगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7 वाजता आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टरवर वनजमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसापूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसापूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय

राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलीकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव कंचनपूर बोरी अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक

0: तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. यानंतर 7:15 विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती दलाची स्थापना करणार. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार. मंत्री नितेश राणे. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्तांची बेकायदा नोंदणी करून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली. मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. मुद्रांक शुल्क निश्चित करताना कायद्याचं पालन करूनच ही निश्चिती करावी लागेल अशा सूचना देण्यात येतील आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच कृती दल स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यामार्फत हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्यात साखरफाटा इथं नायब तहसीलदारावर हल्ल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या संबंधित प्रांत अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगांना बंद करण्याची नोटीस त्वरित बजावण्यात येईल आणि प्रदूषण रोखण्यासाठी 3 टप्प्यातील विशेष कार्यक्रम आखण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांचा पाहणी दौरा आपण केला असून प्रदूषणाचा गंभीर प्रकार पाहिला आहे. मात्र हे सर्व उद्योग एका रात्रीत बंद करणं शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यात उपाययोजना आखण्यात येतील आणि मग त्याच राज्यभरात लागू करण्यात येतील अशी माहिती देखील मुंडे यांनी यावेळी दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर नियोजित वराची वधूकडून झालेल्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी विधानसभेत दिले. याबाबतचा मुद्दा सभागृहात सुनील शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले. त्यावर भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष पदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचा अधिकार आहेत का असा प्रश्न उपस्थित करत निर्णय देण्याची मागणी केली. मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या हत्येचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. लोकलमधील या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी केली. यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारत विषय मांडण्याची मात्र मुभा दिली. त्याचवेळी राज्य सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी तसंच सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं तब्बल 90% नुकसान झालं असून ही परिस्थिती पाहता राज्य सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अर्थात एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन बागायतदारांना विशेष बाब म्हणून वाढीव आर्थिक मदत देईल असं आश्वासन

आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. निलेश राणे यांनी कोकणातील फळबागांच्या नुकसानीचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करताना वाढीव मदतीची मागणी केली होती. कोकणातील बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. 15 दिवसात हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसंच फळपीक विमा योजनेतून निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तरात सांगितलं. अमरावती शहरात नियमबाह्य पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांना

0: तसंच फळपीक विमा योजनेतून निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तरात सांगितलं. अमरावती शहरात नियमबाह्य पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिल्याप्रकरणी संबंधित गृहपालासह दोघांना निलंबित करण्यात आलं आहे आणि या सर्व प्रकरणी आदिवासी विकास आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. याबाबतचा प्रश्न सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी किती दर आकारावा यासंदर्भात राज्य शासनांनी धोरण ठरवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी रुग्णालयातील दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदस्य बापूसाहेब पठारे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. तसंच खासगी रुग्णालयांना रुग्णालयाबाहेर उपचारांचे दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केली जाईल असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई. मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. पुणे विषारी दारूकांडातील आरोपींवर मकोका लावण्याचा विचार. 22 मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या कामकाजातली काही क्षणचित्र. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली. 12 धरणातील जलसाठा 35% आल्यानं ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसंच वाढतं शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की एमआयडीसीच्या मालकीच्या 12 धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यानं उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. 12 धरणाची क्षमता वाढवण्याबाबतच्या मागणीचीही तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन 2 धरणं प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यातील मागणीचा विचार करण्यात येत असल्याचं राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री सरनाईक बोलत होते. सरनाईक म्हणाले की अलीकडेच घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकांसह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. आवश्यक कार्यवाही नंतर मदत वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक तासाला एसटी बस चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढच्या 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाने बस सेवा

0: उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं. सदस्य चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षक हे युडायस या पोर्टलवर भरतात. कधी कधी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत काहींच्या मनात शंकाही असते, त्यामुळे त्याची पडताळणी करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शाळांना उपयुक्त सुविधा मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात भूमिका बजावावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी CID चौकशी करावी याची सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. वाणिज्य शाखेच्या 6व्या सत्राचे इकॉनॉमिक्स, कॉमर्स तसंच डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस पेपर 2 या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं 2026 मध्ये उघडकीला आलं. या प्रकरणी 3 विद्यापीठाचे कर्मचारी, 6 विद्यार्थी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्याचा सखोल तपास होऊन जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला हे प्रकरण CID चौकशीला पाठवण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लावण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. भाजपचे सदस्य अमित गोरखे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना कदम यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून संपूर्ण साखळी उघड करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. विषारी दारू तयार करणं, पुरवठा करणं आणि विक्रीशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालं. आम्ही सहक्षेपित केलं. न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेभाव आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. निवेदन आहे ऋचा गद्रे यांचं.

नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौरदिनांक 4 आषाढ शके 1948, अर्थात 26 जून 2026. मंडळी, काही माणसं असं काम करत असतात की त्यांचं काम पाहून वाटतं, अरे जगात अजूनही दुसऱ्यांचा, समाजाचा विचार करणारे लोक आहेत. कुडाळ सिंधुदुर्गमधील मिलिंद पाटील सर त्यातलेच एक. पश्चिम घाटातील दुर्मिळ झाडं वाचवणं, त्यांना परत जगवणं हे काम ते करत आहेत. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटपैकी एक म्हणजे आपला पश्चिम घाट. इथे हजारो प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती आहेत जे फक्त इथेच आढळतात. पण आज हे जंगल धोक्यात आहे. ही दुर्मिळ झाडं फक्त त्यांनी वाचवली नाही, तर त्यांना परत जगवलं. एका बीपासून सुरुवात करून वर्षानुवर्ष काळजी घेऊन ती झाडं योग्य जंगलात पोहोचवली. हे सहज वाटतं, पण यात किती कष्ट आहेत, किती वेळ यामध्ये दिला जातो हे फक्त ज्याचं त्यालाच जाणवतं. मंडई, पश्चिम घाट हा आपला अनमोल ठेवा आहे. आज हे जंगल धोक्यात आलेलं आहे. या जंगलातली झाडं नाहीशी होत आहेत. त्या झाडांच्या प्रजाती, ज्यांचं नावही आपल्याला माहीत नाही, अशा नष्ट होत आहेत. मिलिंद सर यांचं शिक्षण BSc MSc फॉरेस्ट्री झालेलं असून त्यानिमित्ताने जंगलात त्यांचं फिरणं व्हायचं. एक दिवशी त्यांना जाणवलं, आजवर ज्या जंगलात फिरलो तिथली झाडं आणि सह्याद्रीतील सदाहरित जंगलातील झाडं वेगळी आहेत. मग त्यांचा सुरू झाला एक वेगळा प्रवास. ते सदाहरित जंगलात अधिकाधिक जाऊ लागले, जिथे रस्ते नाहीत, गाड्या नाहीत, वस्त्या नाहीत, जिथे जंगल अजून शुद्ध आहे तिथे त्यांना झाडं सापडली. अशी झाडं जी त्यांनी कधी पाहिली नव्हती, अशी फुलं, फळं, पानं जी त्यांना माहीत नव्हती. मग त्यांनी त्यांचे फोटो काढले, ते तज्ज्ञांना दाखवले, त्यावरची पुस्तकं वाचली आणि असा त्यांचा अभ्यास सुरू झाला. आणि हळूहळू त्यांच्यासमोर एक चित्र स्पष्ट होऊ लागलं. पश्चिम घाटातलं सदाहरित पावसाचं जंगल, सर्वात समृद्ध, सर्वात जैवविविधतेने नटलेलं, जे आज सर्वात जास्त धोक्यात आहे आणि ते वाचवण्यासाठी पुढे यायला हवं. आणि मग उभी राहिली त्यांची वेस्टर्न घाट नर्सरी. ही नर्सरी अन्य नर्सरीसारखी नाही. इथे जी झाडं आहेत ती तुम्ही कदाचित कधीच पाहिलेली नसतील, ज्यांची नावं तुम्ही कधी ऐकलेली नसतील. आज या नर्सरीत वर्षावनातल्या 120 प्रजातींची रोपं तयार केली जात आहेत. मिलिंद सरांचं हे काम खरोखरच आपल्याला विचार करायला लावणारं आहे. मंडळी, आपल्या या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आता वेळ झाली आपला गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद ऐकण्याची. याचं लेखन केलं आहे अमोल पालये यांनी, आणि यामध्ये रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला आहे.

0: अहो हाव काय घरात? अहो दार उघडा, दार मी आली आहे.
1: हो हो हो, आलो लक्ष्मी, आलो. हां, उघडतो हां दार. हां, ये ये लक्ष्मी, ये. हां, बस जरा. हां, अरेच्छा, म्हणजे आमचा सदोबा आला नाही वाटत.
0: अहो तुमचा सदोबा?
1: हां.

0: आपल्या काय दिवसापासनं लय बेचन आहेत बघा.
1: होय
0: आधी बाईस पाणी आणायला सांगा बघू, मग सांगता.
1: हा सांगतो सांगतो.
0: पावसाच्या दिवसात पर घशाला कोरड पडण्याची येल आलेली हाय. काय बोलायचं आणि काय चालायचं, असली गत झालेली हाय.
1: होय होय खरंय. हा अग ए माई,
0: ओ
1: अग लक्ष्मी आली ग, तिला जरा पाणी दे बघू.
2: आले आले ग लक्ष्मी, बस बस.
0: वय वय
1: काय दिवस फिरलेत ना लक्ष्मी.
0: वय वय
1: मृग कोरडा गेला म्हणजे एव्हाना लोकांच्या भात लावण्या सुरू झाल्या असत्या, पण कसलं काय सगळा नुसता खेळखंडोबा झालाय बघ.
2: बर बर हे घे बघू पाणी. जून संपायला आला लक्ष्मी, तरीही घशाची कोरड काही जात नाही. या पावसाला काय झालंय ना तेच कळत नाही.
1: अग सदोबाची ही मनस्थिती ठीक नाहीये म्हणे.
2: अरे बापरे, आता सदूला काय झालं? अग आजारी बिजारी पडला की काय?
0: अव हा सदोबा शेतकरी माणूस, आता बघा एवढे दिवस पाऊस पडला नाय तर त्यांच्या झाली जीवाची कायली. आता त्याचाच ताप घेतला नि होता, सारखं आबालाकडं बघत बसायचेत आणि शेतावर फेऱ्या मारीत राहायचे.
2: खरं आहे ग, पावसाअभावी सगळेच शेतकरी अगदी सदूसारखेच चिंतातूर झालेले आहेत.
0: आणि बघा पाऊस पडत नव्हता आणि पावसाबगर कसल्या कामात पण लक्ष लागत नव्हता. आता ऊन पडायचं आणि आता जरासा कुठं पडायला लागलेला हाय, वा कुठं जीवात जीव आला.
2: खरं आहे ग बाई.
1: खरंय हा लक्ष्मी, म्हणजे आता थोड्या थोड्या पावसाला सुरुवात झालीये, पण अजून काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नसतील हा कदाचित.
0: होय होय, आणि ते रेडिओवर बातम्या सांगतात ना, पाऊस पडल पण पेरण्या करताना जवळ सावध राहावा म्हणू. नाहीतर काय हा पाऊस कधी तोंड घेऊन जाईल, काय कळायचं नाय.
2: खरंय, आणि या पावसामुळे सगळं पेरण्या खूप लांबल्यात सगळ्यांच्या.
0: अव पेरण्या करण्याच्या म्हणजे जमिनीत पाणी मुरिया हवं, तवा त्या जमिनीत नांगर घुसल ना.
2: होय ग,
0: तवा दाना रुजल आणि काय जणांनी पेरणी केला नि पण पेरलेल्या राबाचं आता मोर काय होणार हा प्रश्न होता बघा. आता वायच पाऊस सुरू झालेला हाय.
2: खरंच, एकदा पेरणी केल्यानंतर भाताच्या वाफ्यावर आठवडाभर भरपूर पाणी नसलं तरी ओलावा पुरतो. हा त्या ओलाव्यावर भाताचा राब रुजून येतो, पण पेरणीनंतर पावसाचा शिडकावाही झाला नाही ना, आणि तरीही काही ठिकाणी धूळवाफ्याचा पेरा रुजून आला आहे. हा पण खरी कसरत आहे ना ती आता, म्हणजे आता पाऊस पडायला लागलाय. पण कसं आहे ना, रोपाला भरपूर पाणी हवं आणि ते कसं द्यायचं पाऊस नसता पडला तर, हा मोठा प्रश्न होता लोकांच्या मनात.
0: वय वय, पण आता जरासा जीवाला गारवा मिळालाय.
2: हो,
0: आणि मोर जरा बरं वाटतंय, पण उद्याच्या दिवशी पाऊस पडल की नाय ही धाकधूक वाटते बघा.
2: खरंय खरं,
1: नाहीतर काय, म्हणजे दुबार पेरणीचं संकट आलं असतं. दुबार पेरणी म्हणजे पुन्हा वाफा तयार करायला हवा, पुन्हा बियाणं घ्यायला हवं आणि पुन्हा पाऊस व्यवस्थित पडेपर्यंत वाट पाहायला हवी.
0: वय वय अण्णानू, आणि आम्ही बघा पेरणी केलेली, तवा पाऊस पडल की नाय ह्या भीतीनं ह्यानी ताप घेतला नी.
1: अगदी महत्वाचं बोललीस हा, म्हणजे कृषी विभागानं शेतकऱ्यांना याबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं होतं. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस कमी आहे, मात्र जेव्हा आहे तेव्हा हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी करायला हवी. हा म्हणजे साधारणत 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करूच नाहीये.
2: हो, दुसरं म्हणजे ज्यांनी पेरणी केलेली आहे ना त्यांनी राब कडक उन्हापासून वाचवण्यासाठी सुद्धा धडपड करायला हवी. हा म्हणजे राबात ओलावा राहील या दृष्टीनं पावलं उचलायला हवी.
0: पण अण्णानू, आता जरी चांगला पाऊस पडत असला तरी सुद्धा पुढे काळजी घ्या हवी.
2: हो तर,
0: कारण यंदा पावसाचं प्रमाण कमी हाय असं कृषी विभागान सांगितलेलं हाय. त्याच्या पाय राब नुसता सुकायला लागला तर काय करायचं. आणि अण्णानू, तुम्ही काय केलं, तुमच्या शेताची काय हाल हवाल हाय तरी मला सांगा.
1: लक्ष्मी मी फारच हुशारी केली आहे. हा
0: ओगे बाय, हुशारी अवहामानला तरी सांगा.
1: सांगतो ना, आम्ही ना सुरुवातीपासूनच यंदा पाऊस कमी असल्याचा अंदाज ऐकत होतो. हा त्यामुळे हा पाऊस धोका देणार अशी मला शंकाच होती, त्यामुळे आम्ही यंदा भात पेरणीची पद्धतच बदलून टाकली आहे.
0: म्हणजे म्हणजे म्हणजे नेमकं केलं तरी काय?
2: अगं लक्ष्मी, यंदा आम्ही विहिरीजवळच SRI पद्धतीनं म्हणजे श्री पद्धतीनं भाताचे

0: वाफे काढले आणि विशेष म्हणजे वाफा पद्धत वापरली. वाफ्याला पाणी कमी लागतं आणि विहीर जवळ, त्यामुळे श्रम कमी झाले. तुला सांगते लक्ष्मी, एव्हाना छान रोपं आलेत आणि वाफ्यामुळे रोपांना झारीनं पाणी घालणंही सोपं होत आहे, त्यामुळे सध्या तरी आम्हाला आमच्या शेताची चिंता नाही.
1: असं आहे वय, माईनू वाफा तयार करण्यासाठी केलं तरी काय?
0: अगं, भाजावळ वगैरे काही केलेली नाही, सरळ वाफे तयार केले. त्यात माती, शेणखत, पालापाचोळा आणि भाताची धसकट आणि राख हे सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर पेरणी केलेली.
2: आणि त्याच्यावरती बीजामृत टाकलं.
1: म्हणजे तर गोमूत्राचं तर की काय?
2: अगदी बरोबर लक्ष्मी, अगदी सोप्या पद्धतीने तयार केलं हा ते. म्हणजे 5 किलो शेण घेतलं, 5 लिटर गोमूत्र घेतलं आणि 2 लिटर पाणी.
1: बघा आता, 5 किलो शेण,
2: हा
1: 5 लिटर गोमूत्र आणि 2 लिटर पाणी.
2: बरोबर. शिवाय 50 ग्रॅम चुना आणि 50 ग्रॅम बांधावरची माती.
0: आणि हे सगळं मिश्रण एकजीव केलं म्हणजे झालं बीजामृत.
2: हा.
0: आणि हे बीजामृत टाकल्यानंतर भाताच्या वाफ्यावर पेंढा टाकला.
1: बराबर माईनू, म्हणजे भर उन्हात पर भाताच्या वाफ्याखाली वलेपणा टिकून राहिला असल आणि झारीनं पाणी घालणं तर सोपं होत असल.
0: बरोबर.
2: होय ना, म्हणजे वाफ्याची बेड उंच असल्यामुळं भाताच्या वाफ्यात पाणी साचून राहत नाही. वाफ्यात दिलेलं पाणी जिरून उरलेलं पाणी वाफ्याच्या बाजूला असलेल्या सरीतून बाहेर निघत, त्यामुळे वाफा कुजण्याचा धोका टळला आणि राब झटक्यात रुजून आला.
0: आता लक्ष्मी तूच विचार कर, हेच आम्ही पारंपरिक पद्धतीनं केलं असतं तर किती मेहनत लागली असती.
2: हा बघ ना लक्ष्मी,
1: अहो मेहनत लय दुप्पट लागली असतीच, शिवाय आता ढोक्याला हात लावायची पाणी आली असती. तशी ती आली नाही म्हणा, तुम्ही गादी वाफ घालून लय बरं केलं. प्रत्येक शेतकऱ्यान अशाच पद्धतीनं पेरणी करायला हवी, म्हणजे कमी पावसात काहीतरी हातपाय हालवता येतील आणि आपली पेरणी वाचवता येईल.
2: अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. म्हणजे कसं आहे माहितीये का, छोटे छोटे वाफे तयार केल्यानं वाफ्याला पाणी देणं सहज शक्य होतं. आणि याच्या उलट केवळ नांगरट करून पेरणी केली तर वाफ्याला योग्य रीतीने पाणी देणे फार जिकिरीचं बनतं बाई.
1: अव तीच गत झाली आहे ना सगळ्या शेतकऱ्यांची, पेरणीला वाफा नाही, वाफा नाही त्याच्या पाय पेरणीच्या मध्ये मोकळी जागा नाही, आणि मोकळी जागा नाही त्याच्या पाय पाणी द्यायची मोठी अडचण होते.
2: अगदी खरं बोललीस बघ. आता तुला पुढची गोष्ट सांगतो हा, बेडवर तयार केलेली भात रोप 15 दिवसात सहज तयार होतील आणि लावणीला सुरुवात होईल. म्हणजे तोपर्यंत धुवाधार पाऊस आलेला असेल असं आपण आता म्हणायला हरकत नाही.
1: वय वय अण्णानू, आपण फक्त आशेवर राहायचं. पर अण्णानू, पेरणी करताना बीजामृत दिलं तसंच लावणीच्या टायमाला जीवामृत द्यायला लागल नव?
2: हो बरोबर आहे तुझं म्हणणं, त्या बाबतीत तुला मी सांगतो. ऐक हा, कोकणामध्ये गुंठ्या गुंठ्याचे दळे असतात, त्याचा हिशोब करता एका दळ्यामध्ये 7 ते 8 लिटर जीवामृत लावणी आधी द्यायला हवं. हा
1: तयार करायचं परमान काय आहे व?
0: हा ग, ते सुद्धा बीजामृतासारखंच तयार करायचं. यावेळी 10 किलो शेण घ्यायचं, 10 लिटर गोमूत्र घ्यायचं आणि 1 किलो बेसन आणि 1 किलो गुळ.
1: म्हणजे गुळ पण लागतो ना व त्याच्यात?
0: हो लक्ष्मी, आणि जिथं आपण लावणी करणार आहोत ना तिथली बांधावरची 50 ग्रॅम माती हे सगळं एकजीव करून ढवळलं की झालं जीवामृत. आहे काय त्यात?
1: म्हणजे सोपं आहे मग माईनू.
0: हा ग, सोपं तर आहेच पण खूप फायदेशीर सुद्धा आहे. यात रासायनिक असं काहीच नाही, सगळा ऐवज नैसर्गिकच. त्यामुळे जीवामृत हे नैसर्गिक प्रकारचं खतच आहे, त्यात धोका कोणताच नाही.
1: वय वय, धोका काय नाहीच, असल तर फक्त फायदाच.
0: हा
1: माईनू, आधीच पावसान धोका दिला, आता आणखी काय खबरदारी शेतकऱ्यांनी घ्या हवी तर आधीच सांगून ठेवा. म्हणजे आपलं एकदा तोंड पोलून भाजलं हाय तेव्हा आधीच सावध राहिलं बरं.
0: बरोबर आहे तुझं, भात लावणी ही सुधारित पद्धतीनं करायला हवी. म्हणजे भले पुढील काळातही पावसाने ओढ दिली ना, तर निदान आहे त्या पिकाला वाचवण्यासाठी उपाययोजना करणं तरी सोपं जाईल.
1: अगदी खरं हाय, पावसाचा काय भरोसा नाही बघा, पेरण्याचा तो बोरिया वाजायची वेळ आली.

0: हाय, निदान लावणी वाचली तो हाताशी चार दान तरी गावतील.
1: लक्ष्मी, लावणीचं म्हटलंस ना तर भात लावणी ही ओळीतच व्हायला हवी. हा
2: हो, एका आव्याभोवती 25 सेंटीमीटरचं अंतर मोकळं राहायला हवं, तरच त्या आव्याला श्वास घ्यायला जागा मिळेल.
0: नाही हो, बाकी खरं आहे. अव गावाकडचं शेतकरी भाताची लावणी लयच घट लावतात. त्यांना वाटत 4 रोपं मेली तर 5व तरी जगल. म्हणून एका आव्या 10-12 तरी रोपं घेतात, लावणी लावतात आणि इथंच फसया होतं बघा. अव घट लावणी केली तर रान बेनेच्या टायमाला शेतात शिराया पर जागा नाही गावत आणि आवा पोसत पर नाही.
1: तेच ना म्हणतोय मी लक्ष्मी, म्हणजे भात लावताना एक आवा एका रोपाचाच हवा. आलं का लक्षात तुझ्या?
0: एकच अन्ना नू.
1: हा,
0: आमच्या गावाकडं तर चांगली चूड लावतात.
2: नाही लक्ष्मी, एक रोप, पण त्याला किती फुटवे येतात माहिती आहेत का?
0: किती?
2: 30.
0: 30?
2: हा,
0: एवढं? अव खरं सांगता? कमालच म्हणी याची. अव मोठा आवा लावून पर एवढं फुटवं येत नाही.
1: हो ना, म्हणूनच आम्ही शेतीची पद्धतच यंदा बदलून टाकली. हा
0: अण्णानू,
1: हो,
0: वलीत लावणी करायची आणि एका आव्यात एकच रोप लावायचं म्हणजे बियाणं कायच्या काय कमी लागत असेल नाही? शिवाय लावणी झटपट व्हायत असल, टायमच वाचत असल. म्हणजे शेती कायच्या काय सोपी करून सांगितली माई आणि अण्णानू तुम्ही दोघांनी.
1: लक्ष्मी, शेती सोपीच आहे. हा, आपण ती फार किचकट करून ठेवली आहे.
2: हो ना,
1: आलं का लक्षात लक्ष्मी?
0: वय वय, आता व्हायच माझ्या डोळ्यात.
1: आता तर शेतीतील प्रत्येक गोष्टीला यंत्राची साथ मिळाली आहे, त्यामुळे शेती सोपी आणि वेगवान झाली आहे. शेतकऱ्यांनी फक्त नवं तंत्रज्ञान शिकून त्याचा अवलंब करायला हवा. प्रत्येक शेतकऱ्यानं प्रयोगशील व्हायला हवं. शेतीत काही ना काही नवं शिकत राहायला हवं, तरच शेतीतून शेतकरी समृद्ध होईल.
2: पण काय होतं माहितीये, भाजावळ करून मशागत केल्यानं जमिनीचा कस बिघडतो. आणि लक्ष्मी म्हणाली तसं घट्ट पेरणीमुळे वाफ्याच्या तंत्राअभावी पाणी देणं अडचणीचं होतं.
1: हो,
2: आणि मग लावणीतील चुकांमुळे उत्पन्न वाढीवर मोठा परिणाम होतो. अशाने उत्पन्न वाढणार नाहीच, पण खर्चही कमी होणार नाही आणि आपला जो वेळ आहे ना तोही वाचणार नाही.
1: लक्ष्मी, कोणतंही संकट ना एक संधी असते बघ.
0: अगे बाय, म्हणजे पाऊस तोंड घेऊन गेला याला संधी म्हणायची की काय?
1: अगं नक्कीच, म्हणजे पावसानं विलंब करणं यातून शेतकऱ्यानं भविष्यातल्या मान्सूनची वाटचाल ओळखणं आणि त्यानुसार पावलं टाकणं यासारखा शहाणपणा नाही. हा, त्यामुळे पावसानं लांबणं यातून शेतकऱ्यानं शिकण्याची संधी साधून घ्यायला हवी.
0: वा वा अण्णानू, काय अगदी लाख मोलाचं सांगितलं. हा,
1: होय की नाही?
2: तर तुलाही संकटातली संधी साधायची आहे ना?
0: वय वय माईनू, मला पर आता संकटातली संधी साधायची.
2: मग या सुधारित भात लागवडीचे फायदेही ऐक.
0: सांगा तर माईनू.
2: आपण जीवामृत वापरतो, यामुळे पिकाची प्रतिकार शक्ती 30% वाढते. किती?
0: 30.
2: हा, त्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. साहजिकच रासायनिक खतांचा वापर कमी करावा लागतो.
0: हे लयच महत्वाचं सांगितलं माईनू. आणि खताचा कमी वापर म्हणजे खर्च वाचला.
1: शिवाय शेत अगदी पिकेपर्यंत हिरवं राहतं. हा, एका आव्यात एकच रोप, त्यामुळे भाताची वाढ चांगली होते आणि दाण्यांची संख्या वाढते. शिवाय ओळीत लावणी म्हणजे तण काढण्यासाठी अतिशय सोपं पडतं, कळलं का? आणि भात रोपांना कोणतीही इजा पण होत नाही.
0: वय वय, अगदी खरं आहे बघा.
2: हा, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ही पद्धत पूर्णतः नैसर्गिक आहे.
1: हे महत्वाचं.
2: खतांचा वापर कमी असल्याने पीक वाढीसाठी जे जीवाणू हवे असतात ना, त्यांची शेतातच संख्या वाढते.
0: माईनू आणि अण्णानू, तुम्ही ह जो काय सांगितलं ना तो ऐकायला आमचे सदोबारा हवे होते.
1: अच्छा, म्हणजे मग काय झालं असतं?
0: अव त्यांची निराशा खायच्या काही.
2: अगं काही हरकत नाही, तू आहेस की आता हतबल झालेल्या सदोबालाच नव्हे तर गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात, मनगटात आणि मेंदूत ताकद भरण्याचं काम तू करायचं.
1: कळलं का?
0: अव तर मी करणारच आहे.
2: आणि हो, आता ज्यांनी अजूनही पेरण्या केलेल्या नाहीत त्यांनी उगाचच घाई करायची नाही. कृषी विभागाचा सल्ला ध्यानात घ्यायचा.

0: आणि मगच पेरण्या करायच्या.
1: वय वय, ह्य खरं सांगत लाव माईनू.
0: दुसरं म्हणजे एकदा आता पाऊस सुरू झाला आहे ना की साऱ्या शेतकऱ्यांची ही बघ आता धावपळ उडेल. ती उडू नये ना म्हणून आता बाकीची कामं सुद्धा त्यांनी वेळेत केली पाहिजेत.
1: म्हणजे माईनू मला काय समजलं नाही.
0: अग शेतकऱ्याकडे काय कमी कामं असतात का? एक नाही तर दुसरं हजर. एक तर पहिलं काम काय, रुजून आलेला राब वाचवण्याचं, म्हणजे त्याला पाणी देण्यासाठी जे जे शक्य आहे ते करणं. दुसरं काय तर राबात जर तण निर्माण झालं असेल तर ते त्वरित काढायचं, म्हणजे काय आपला राब सुरक्षित राहील आणि ओलावा जास्त काळ टिकून राहील.
1: पण माईनू आता ह्या कालचा पाऊस पडलाय ना, व त्यानं चांगला चिखल झालाय ना व शेतात.
2: हा म्हणजे लक्ष्मी माई काय म्हणते माहितीये का, की हतबल न होता इतर कामांना पण सुरुवात करायची. हा म्हणजे पाऊस आल्या आल्या लगेचच भात लावणी सुरू करता येते.
1: वय वय अण्णानू, त्याच्या पाय काय काय शेतकऱ्यांनी शेताची उकल करून ठेवलेली हाय. त्याच्या पाय जमीन हलकी होईल, मोकली होईल, आणि मुख्य म्हणजे नांगरलेल्या जमिनी मुलं तण काढणं सोपं जाईल.
2: वा वा, यालाच म्हणतात जिद्द. हा म्हणजे पहिली नांगरट केल्यानंतर शेतातले दगड गोटे उचलून टाकणं, शेताची बांध बंदिस्ती मजबूत करणं, शेताच्या बांधाला उंदरांनी पडलेली बिळं आधीच बुजवून टाकणं, अशी कामं करायला सुरुवात केली पाहिजे आता.
1: म्हणजे डोक्याला हात लावून बसायचं नाय.
0: अगदी बरोबर.
1: हे बाकी महत्वाचं काम सांगितलं. अव ऐन पावसात सगळं शेत पाण्यानं भरून जात आणि त्याच्या पाय शेताच्या बांधाला उंदरान कुठून भगदड पाडला तच कळत नाही.
0: हो ना.
2: खरंय.
0: त्यामुळे होतं काय, चिखळणीच्या वेळी ते बीळ लपतं आणि ज्यावेळी लावणीत पाणी साठवून ठेवायची वेळ येते ना तेव्हा त्या बिळातून पाणी वाहून जातं. आणि अशी एकाहून अनेक उंदरांची बिळं शेताला असली ना की शेताला पाणी मिळत नाहीच, शिवाय उंदरांचाही सुळसुळाट फार वाढतो.
1: वय वय, उंदराची बिला बुजवाय आता वेळ होता खरा, पण ही काम आधीच हाताशी घ्यायला हवी होती. हे बाकी चांगला सुचवला.
0: आता पुढच्या वेळी नीट लक्षात ठेव.
2: हा बरं लक्ष्मी, पावसाच्या अगोदर बरीच शेतीची कामं असतात. हा ती अगोदर करून घ्यायची असतात. म्हणजे आता लक्षात घे, कोकणामध्ये हळद लागवड हा एक मोठा उद्योगच झालाय. हा हळदीला खूप मागणी असल्यानं गावागावातील परसामध्ये हल्ली हळद लागवड केली जाते. ती आत्ताच करून घ्यायला हवी.
1: वयवयांनानू, हळदीच्या कांद्याला मोड पर आलेली आहेत बघा, आणि वरंब्याचा वाफा पर तयार झालेला आहे. एक दोन दिवसात हळद लावून वळ.
0: छान छान. म्हणजे सरीपेक्षा वरंबा पद्धतीवर हळद छान होते. हा त्यामुळे उत्पादनात अधिक वाढ होते. रुंद वरंब्यात होतं काय की हळदीचे जे गड्डे आहेत ते चांगले पोसतात.
1: वय वय.
0: आणि ते तयार करताना 4 फुटांवर सरी पाडायला हवी. हा लक्ष्मी. आणि त्यांना उतार देऊन गादी वाफा सुद्धा तयार करायला हवा.
1: वय माई, म्हणजे पाणी साचून राहणार नाही आणि हळदीचा कांदा कुजणार पण नाही.
0: बरोबर
2: बरोबर सांगते. सा म्हणजे हळदीला अति पाणी पण उपयोगाचं नाहीये. हा कारण मग कांदा कुजतो, म्हणून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी वाफ्याला उतार द्यायला हवा.
1: वय वय, तुमच्याकडे येताना माझ्या पर मनावर सगळा आबूड घेरा आला होता बघा. पर आता शेताच्या भाताच्या 4 गोष्टी मारल्या आणि सगळं आबूट निघून गेलं बघा.
2: वा,
1: आज हे हवं होतं.
2: तेच मी म्हटलं.
1: त्यांचं पण मन मोकलं झालं असत.
0: खरंय.
1: पर आता मात्र माईनू मी निघता. हा गोट्यातला बैल नांगरता नांगरता खाली बसला तर त्याला उठवाय लागत. माझ तर अख्खा कारभारीच पावसाची चिता डोक्यात घेऊन खाली बसलाय बघा. त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण करायला हवा आणि त्याला उभं करूया हवा.
0: हो खरच खरच ग
2: लक्ष्मीबाई. ओ लक्ष्मीबाई,
1: तुम्ही
2: शेतकरीण आहात आणि तुम्ही सदोबाला या निराशेतून नक्की उभं कराल. जा यशस्वी वा. या अण्णा महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद आहे.
1: माईनू, अण्णा महाराजांचा
2: विजय असो.

गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताचा पण ऐकलात. याचं लेखन केलं होतं अमोल पालये यांनी आणि यामध्ये रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला होता.

हे गीत गायलं होतं शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी. मंडळी, या गीताबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये एल निनो आणि चारा ज्वारी पिकाचं नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची मुलाखत आणि शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती ऐकाल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, यंदा पावसानं आपल्याला खूप प्रतीक्षा करायला लावली, त्यात त्याचं यंदाचं प्रमाणही कमी असेल असं सांगितलं जात आहे, आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ते अल

0: लिनोप्रवाह हे अल लिनो प्रवाह काय आहेत हे जाणून घेण्यासाठीच आम्ही इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोलतज्ञ डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांना.
1: आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की अल निनो एकटं काही करत नाही, म्हणजे भारताच्या परिसरातल्या सगळ्या ठिकाणी जो पाऊस येतो त्याच्यामध्ये अल निनोच फक्त काम करत नाही तर इतर अनेक घटक काम करत असतात. त्यातला अल निनो हा यावर्षी प्रतिकूल असणारे भारतीय पावसाच्या प्रमाणाकरता आणि भारतामध्ये कमी पाऊस पडणारे ही वस्तुस्थिती आहे. मान्सून वरती प्रभाव टाकणारे अनेक आहेत, त्यातल्या वाईट असं आहे की अल निनो हा उरलेल्यांना प्रभावित करतो.
0: तेव्हा श्रोते हो, आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या या अल निनो प्रवाहांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी ट्यून करा 1143 kHz किंवा 101.5 MHz FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: .47 अर्थात 1143 kHz वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
3: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ऍप वरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
2: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ऍप तुमच्या मोबाईल वरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
3: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ऍप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा तुम्ही कुठेही असलात तरी.
2: रत्नागिरीतच नव्हे,
3: महाराष्ट्रातच नव्हे,
2: भारतातच नव्हे
3: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
2: आमच्या न्यूज ऑन AIR ऍप वरती.
3: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध,
2: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
4: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: नेत्रदान करा, मृत्यूनंतरही जग पहा।
2: करुणी दान नेत्राचे, करा सार्थक जीवनाचे।
1: खा हिरवी पिवळी फळे, निरोगी राहतील डोळे।
2: नेत्रदान ही व्हावी कौटुंबिक परंपरा, दृष्टिहीनांसाठी हा संकल्प करा।

श्रोतेहो, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार। आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 वर 971 जण जखमी। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला। गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे। यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे। कोकणातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेल्या 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे। 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे। ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं। याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलंय। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण आजही कायम राहिली। ब्रेंट क्रूडचे दर 9% घसरून प्रति बॅरल 73 अमेरिकन डॉलर्स आणि 6 सेंट्सवर व्यवहार करत होते। तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दरही 8% जास्त घसरणीसह प्रति बॅरल 69 अमेरिकन डॉलर्स आणि 74 सेंट्सवर व्यवहार करत होते। अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती BV नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी सांगितलं। न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात CCTV फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी केली आहे। आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे। आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं। आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। आणीबाणीबाबत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेची आठवण त्यांनी करून दिली।
1: जब आपातकाल को 1 वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है। झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया, एक बरस बीत गया।
2: सीख चो में सिमटा जब किंतु विकल प्राण विहग, धरती से अंबर तक बुझा मुक्ति गीत गया, एक बरस बीत गया, एक बरस।
0: 1975 मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती। त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो। आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेतली। विविध वस्तूंचं आकारमान आणि वैशिष्ट्यांनुसार मालगाडीच्या वाघिणींची रचना करावी असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आला आहे। मीठ आणि सिमेंट अशा वस्तूंसाठी मुद्दाम तयार करण्यात आलेल्या वाघिणींचं आरेखन

या बैठकीत सादर करून त्याच्या सफलतेविषयी चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 164 झाली असून 971 जण जखमी झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. काल मध्यरात्रीनंतर 7.5 आणि 7.2 रिक्टर तीव्रतेचे धक्के तिथे जाणवले. गेल्या 100 वर्षात एवढ्या तीव्रतेचा भूकंप या परिसरात झालेला नाही. धक्क्यांचा प्रभाव सुमारे 1700 किलोमीटर दूरपर्यंत ब्राझीलमध्ये अमेझॉनपर्यंत जाणवल्यानं घाबरून रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या. देशात आणीबाणी घोषित केली असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज बंद ठेवलं आहे. जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं व्यावसायिक LPG पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले असून पश्चिम आशियातल्या संकटापूर्वीच्या स्तरावरचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक LPG ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकट सुरू झाल्यानंतर थांबवण्यात आलेल्या बल्क LPG पुरवठ्यावरचे निर्बंधही कमी करून त्याचा पुरवठा संकटापूर्वीच्या वापराच्या 50% आणला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO तयार केलेल्या नेत्रा या स्वदेशी बनावटीच्या हवाई हल्ला इशारा आणि नियंत्रण यंत्रणेला अंतिम परिचालन मंजुरी मिळाली आहे. बंगळुरू इथं आज झालेल्या एका समारंभात भारतीय वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांना ही मंजुरी सुपूर्द करण्यात आली. नेत्रासारखं स्वदेशी तंत्रज्ञान ऑपरेशन सिंदूर आणि बालाकोट हल्ल्याच्या वेळी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाल्याचं यावेळी वायुदल उपप्रमुखांनी सांगितलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांनी इराणच्या IRGC अधिकृतरित्या नेमून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. इतर मार्गांनी प्रवास केल्यास ते धोकादायक ठरू शकते अशी सूचना इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेशी झालेल्या करारानुसार इराणी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश आहे. यापुढच्या काळात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज प्रवासाचं व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमाननं संयुक्त कृती दल स्थापन करण्याचं ठरवलं आहे. होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या 11,000 खलाशांच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा परवान्यांसहित हमी योजना तयार केली असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या 8 असताना दिलारा अख्तर 4 धावांवर बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 16 षटकांमध्ये 3 बाद 106 धावा झाल्या होत्या. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या 10 नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि झारखंडमधल्या सदस्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्स या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 971 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: नमस्कार।
1: न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत। 8:15 आणि 22 सेकंद झालेत। आता प्रसारित करतोय सुगम संगीत।

अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकतात. श्रोतेहो सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया रंजना जोगळेकर यांना.

रंजना जोगळेकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं गजानन वाटवे यांचं. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 9:45 वाजता समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 वाजता कंट्री वाईड, 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 9:45 समाचार संध्या.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: श्रोतेहो नमस्कार, रजनीगंधा कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत।
1: ओ सजना

लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील चौधरी यांचं, चित्रपट परख.

0: यांनी संगीतबद्ध केलेलं कमर जलालाबादी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं मुकेश यांनी.
1: श्रोते हो, 28 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐका योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: योग म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांना एकत्रितपणे जोडणारा दुवा म्हणजे योग. योग म्हणजे ही आपली जीवनशैली आहे.
1: तेव्हा श्रोते हो नक्की ऐका 28 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी रत्नागिरीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणीच्या केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

आशा भोसले यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हेमंत कुमार यांचं, चित्रपट साहब बीबी और गुलाम.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं गुमराह या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रचना होती साहिर लुधियानवी यांची, संगीतकार रवी.

आह चित्रपटासाठी शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. श्रोतेहो, रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं ससुराल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रचना होती हसरत जयपुरी यांची आणि या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.

हरियाली और रास्ता या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. आरजू या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रुती हो या गीताबरोबरच रजनीगंधा या कार्यक्रमामधून आता निरोप घ्यायची वेळ झाली. परत भेटीपर्यंत नमस्कार.

रजनीगंधा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रुतीहोरात्रीचे 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजतात. प्रथम हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.